सुप्रभात श्रोतेहो, FM 101.3 मेगाहेर्ट्झवर आणि प्रसार भारती न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर मी सुवर्णमाला आमच्या सर्व श्रोत्यांचं मनपूर्वक स्वागत करत आहे. आज मंगळवार, भारतीय सौर दिनांक 2 आषाढ शके 1948 अर्थात 23 जून 2026, सकाळचे 5:56 होत आहेत. श्रोतेहो, आजच्या पहिल्या प्रसारण सभेस सुरुवात करीत आहोत सनेच्या मंगल सुरांनी.

उस्ताद बिस्मिल्ला खा आणि सहकाऱ्यांनी सनेर वाजवलेले मंगलधून आता आपण ऐकलेत. आकाशवाणीचं हे धाराशिव केंद्र आहे. सकाळचे 6 वाजता आहेत. दिल्ली केंद्रावरून दिल्या जाणाऱ्या हिंदीतून बातम्या सहक्षेपित करीत आहोत.

श्रोते हो, मंगल प्रभात या कार्यक्रमाची सुरुवात करूयात संत तुकाराम महाराज यांच्या अभंगाने. सुरेश वाडकर यांचा आवाज आणि संगीत आहे बाळ बर्वे यांचं.

सुरेश वाडकर यांच्या आवाजातील संत तुकाराम महाराजांचा अभंग आता आपण ऐकलात. मंगलप्रभात या कार्यक्रमात आता वाणी जयराम यांच्या स्वरातील संत नामदेव यांची भक्तिरचना ऐकूयात. संगीत आहे वसंत देसाई यांचं.

पंडित भीमसेन जोशी यांनी गायलेली, संत रामदास यांची भक्तिरचना आता आपण ऐकलीत. संगीत होतं राम पाठक यांचं. श्रोतेहो, मंगल प्रभात हा भक्तिसंगीताचा कार्यक्रम आपण ऐकतोय आकाशवाणी धाराशिव केंद्रावरून. कार्यक्रमात यानंतर ऐकूया कमलाकर भागवत यांनी संगीतबद्ध केलेली अशोकजी परांजपे यांची भक्तिरचना सुमन कल्याणपूर यांच्या आवाजामध्ये.

सुमन कल्याणपूर यांनी गायलेली अशोकजी परांजपे यांची भक्तिरचना आता आपण ऐकलीत. श्रोते हो मंगल प्रभात या कार्यक्रमात आता ऐकूयात नरेंद्र चंचल यांनी गायलेली हिंदी भक्तिरचना. संगीत आहे शौनिक ओमी यांचं.

नरेंद्र चंचल आणि सहकाऱ्यांनी गायलेली हिंदी भक्तिरचना आता आपण ऐकलीत. श्रोतेहो, मंगल प्रभात या कार्यक्रमाची सांगता करूयात शैलेंद्र यांच्या देशभक्तीपर गीताने. मुकेश यांचा आवाज आणि संगीत आहे शंकर जयकिशन यांचं.

आकाशवाणी एफ एम सेवेचं हे आहे धाराशिव केंद्र. सकाळचे 6:35 झाले आहेत. श्रोतेहो, ऐकूयात आज प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमांची रूपरेषा. यानंतर 6:40 कृषीवाणी या कार्यक्रमात होमने प्रौढ भुंगेरे किडींचं व्यवस्थापन याविषयीची माहिती आम्ही प्रसारित करू. संकलन आणि निवेदन आहे अश्विनी पाटेकर यांचं. 6:45 आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमात HPV व्हॅक्सिनेशन अवेअरनेस याविषयी माहितीचा भाग तिसरा. तज्ज्ञ डॉक्टर आहेत ज्योती रोकडे. आणि पर्यावरण 6:50 परिसर या कार्यक्रमात पर्यावरण रक्षणासाठी पालकांची जबाबदारी याविषयीची माहिती. सहभाग आहे तृप्ती देशपांडे यांचा. हे दोन्ही कार्यक्रम मुंबई केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करू. सकाळी 6:55 मराठी चित्रपट संगीत हा कार्यक्रम आपण ऐकू शकाल. 7:25 महाराष्ट्र शासनाचा प्रायोजित कार्यक्रम दिलखुलास मुंबई केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करू.

श्रुते हो, सकाळी 7:40 आणि 8:40 भावधारा हा सुगम संगीताचा कार्यक्रम आपण ऐकू शकाल. 8:15 लखलख चंदेरी हा हिंदी चित्रपट संगीताचा कार्यक्रम. सकाळी 9:00 देश की सुरीले धडकन विविध भारतीचे कार्यक्रम मुंबई केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करू. 10:00 दिव्य स्वातंत्र्य भारताचे हा कार्यक्रम, यामध्ये शूर विरांगणा झाशीची राणी लक्ष्मीबाई यांच्याविषयीची माहिती. संकलन आणि निवेदन आहे सुषमा लोंढे यांचं. गीतांजली हा मराठी चित्रपट संगीताचा कार्यक्रम 10:30. सकाळी 11:00 मिश्र संगीताचा आपण आस्वाद घ्याल. 11:30 गीतबहार हा कार्यक्रम प्रसारित करण्यात येईल. दुपारी 12:00 वनिता मंडळ हा महिलांसाठी कार्यक्रम, यामध्ये आपुलकी या घरात ही कौटुंबिक श्रुतिका, लेखिका आहेत स्मिता जोगळेकर आणि पंडित नीलकंठ अभ्यंकर यांच्या जन्मशताब्दीनिमित्त नेहा करे यांनी घेतलेली मुलाखत भाग दुसरा हा कार्यक्रम मुंबई केंद्रावरून सहक्षेपित करण्यात येईल. विविध भारती मुंबईचे कार्यक्रम श्रोतेहो आपण ऐकू शकाल दुपारी 1 ते 5 या वेळेमध्ये. दरम्यान दुपारी 1:30 राष्ट्रीय मराठी बातमीपत्र, 1:40 रत्नागिरी जिल्हा वार्तापत्र आणि दुपारी 3:00 प्रादेशिक बातम्या मुंबई केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करू.

श्रोत्याहो, सायंकाळी 5 वाजता कार्यक्रम गीतगुंजन युवावाणी हा कार्यक्रम 5:30 मुंबई केंद्रावरून सहक्षेपित करण्यात येईल. सायंकाळी 6:05 कार्यक्रमांची रूपरेषा सांगितली जाईल. 6:10 मैफिले गझल हा कार्यक्रम. सायंकाळी 6:30 महिलांसाठी कार्यक्रम स्वयंसिद्धा. यामध्ये शाळा आणि मुले शिक्षणाचा सुंदर प्रवास याविषयी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा डोकेवाडी तालुका ईट येथील शिक्षिका रुपाली रमेश गवळी यांच्याशी वैशाली महामुनी यांनी केलेली बातचीत आपण ऐकू शकाल.

0: वैशाली महामुने यांनी केलेली बातचीत आपण ऐकू शकाल. या कार्यक्रमाचे सादरकर्ते आहेत किशोर पवार. सायंकाळी 7:15 आजचं विधिमंडळ समालोचन हा कार्यक्रम मुंबई केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करू. शेतकरी बांधवांसाठी प्रायोजित कार्यक्रम किसानवाणी आपण ऐकू शकाल 7:30. यामध्ये पावसाला झालेल्या विलंबामुळे पेरणी करताना शेतकरी बंधू भगिनींनी घ्यावयाची काळजी याविषयी भुजंगराव लोकरे उप तालुका कृषी अधिकारी कळंब यांची दौलत निपाणीकर यांनी घेतलेली मुलाखत, त्यानंतर आरोग्य सल्ला आपण ऐकू शकाल आणि धाराशिव जिल्ह्याचा उद्याचा म्हणजेच बुधवार दिनांक 24 जूनचा हवामान अंदाज. संकलन आणि निवेदन आहे दौलत निपाणीकर यांचं, निवेदन केलं आहे अनिता तांबे यांनी आणि या कार्यक्रमाचे सादरकर्ते आहेत किशोर पवार. रात्री 8:15 लोकरंग हा लोकसंगीताचा कार्यक्रम. यामध्ये नवयुग आराधी मंडळ येरमाळा तालुका कळंब यांनी गायलेली देवीची गाणी. रात्री 9 ते 10 यावेळेत विविध भारती मुंबईचे कार्यक्रम आम्ही सहक्षेपित करू आणि 10 कार्यक्रम मराठी पत्रकी. श्रोतेहो, या व्यतिरिक्त मराठी हिंदी आणि इंग्रजी बातम्या दिल्ली मुंबई आणि छत्रपती संभाजीनगर या केंद्रावरून नियोजित वेळी सहक्षेपित करण्यात येईल. तर ही होती आज प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमांची रूपरेषा. आकाशवाणी धाराशिव केंद्र 6:40 झाले आहेत. श्रोतेहो, प्रसारित करीत आहोत कृषीवाणी हा कार्यक्रम. ऐकूयात हुमणी प्रौढ भुंगेरे किडींचं व्यवस्थापन याविषयीची माहिती. संकलन आणि निवेदन आहे अश्विनी पाटेकर यांचं.
1: नमस्कार मंडळी. मंडळी, आजच्या कृषीवाणी कार्यक्रमात आपण ऐकणार आहोत हुमणी प्रौढ भुंगेऱ्यांचं व्यवस्थापन या विषयीची माहिती. शेतकरी बंधूंनो, सततच्या वाढत्या हवामानामुळे उन्हाळ्यात पडणारा अवकाळी पाऊस, त्यामुळे हुमणी या किड्यांचा प्रामुख्यानं सोयाबीन, कापूस, ऊस, अद्रक आणि हळद या पिकांमध्ये प्रादुर्भाव वाढत आहे. या किडीमुळे पिकाचं सरासरी 30 ते 80% आर्थिक नुकसान होऊ शकतं. हे टाळण्यासाठी सध्याच्या काळामध्ये बाहेर येणाऱ्या भुंगेऱ्यांच्या व्यवस्थापनावर लक्ष केंद्रित करण्याची गरज आहे. सर्वसाधारणपणे मे अखेर ते मान्सूनच्या पहिल्या पावसानंतर म्हणजेच जून महिन्यामध्ये जमिनीमध्ये सुप्त अवस्थेतील या किडीचं प्रौढ म्हणजेच भुंगेरे हे कडुनिंब आणि बाबूळच्या झाडावर गोळा होतात. जमिनीतून सर्वप्रथम मादी भुंगेरे येतात, नंतर नर भुंगेरे येतात. झाडावर संध्याकाळच्या वेळी 5 ते 10 मिनिटं त्यांचं मिलन होतं आणि ते वेगवेगळे होऊन बाबूळ, कडुनिंब यासारख्या झाडांची पाने खाण्यास सुरुवात करतात. भुंगेरे हे 2 ते 2.5 किलोमीटर पर्यंत खाद्य शोधण्यास टप्प्याटप्प्याने जातात. शेतकरी बंधूंनो, या प्रौढ भुंगेऱ्यांचं व्यवस्थापन करण्यासाठी आपल्याला उन्हाळ्यामध्ये जमिनीची खोल नांगरट करावी लागेल. त्यामुळं सुप्त अवस्थेतील प्रौढ भुंगेरे जमिनीच्या पृष्ठभागावर येतात. हे भुंगेरे सूर्यप्रकाशाच्या उष्णतेमुळं आणि पक्ष्यांनी वेचून खाल्ल्याने मरतात. नांगरणी केल्यानंतर उघडे पडलेले सुप्त अवस्थेतील प्रौढ भुंगेरे हाताने वेचून त्याचा नायनाट करावा. शेतकरी बंधूंनो, मे ते जून महिन्यात चांगला पाऊस पडतात. सूर्यास्तानंतर सुप्त अवस्थेतील प्रौढ भुंगेरे जमिनीतून बाहेर येऊन बाबूळ, कडुनिंब झाडांची पाने खाण्यासाठी आणि मिलनासाठी जमा होतात. झाडावर जमा झालेले भुंगेरे रात्री 8 ते 9 बांबूच्या काठीच्या सहाय्यानं झाडाच्या फांद्या हलवून खाली पडावेत. झाडाखाली प्रकाशाचा स्त्रोत ठेवून त्याकडे ते भुंगेरे आकर्षित होतात. त्यानंतर ते गोळा करून नष्ट करावेत. हा उपाय प्रादुर्भावग्रस्त क्षेत्रातील सर्व शेतकऱ्यांनी सामूहिकरित्या केल्यास अधिक फायदा होतो. शेतकरी बंधूंनो, हे भुंगेरे संध्याकाळी 7:30 ते 8:30 या कालावधीत येतात. त्यामुळे यांना नष्ट करण्यासाठी प्रकाश सापळे, अन्य दिव्यांचा वापर करून त्याकडे आकर्षित होणारे प्रौढ भुंगेरे जमा करून नष्ट करावेत. पक्षी, कुत्रे आणि वरह हे भुंगेरे खातात. बांबूळ, कडुनिंब, बोर, चिंच अशा प्रकारच्या झाडांवर 20 पेक्षा जास्त भुंगेरे आढळल्यास मे जून मध्ये क्लोरो पायरिफॉस हे 2.5 ते 3 मिली प्रति लिटर पाणी याप्रमाणे झाडावर फूट पंपाच्या सहाय्याने फवारणी करावी. कीटकनाशकांची फवारणी केलेल्या बाबूळ, कडुनिंब यांच्या फांद्या जमिनीमध्ये ठिकठिकाणी ठेवाव्यात.

श्रोतेहो, कृषीवाणी या कार्यक्रमात आता आपण एक ऐकलं होमनी प्रौढ भुंगेरे किडींचं व्यवस्थापन याविषयीची माहिती, संकलन आणि निवेदन होतं अश्विनी पाटेकर यांचं. आकाशवाणी धाराशिव केंद्र 6:45 होत आहेत. सुरुवातीला आरोग्यम धनसंपदा आणि 6:50 परिसर हे दोन्ही कार्यक्रम आता मुंबई केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करीत आहोत.

0: मोठ्या क्षेत्रावर पेरणी करताना जागरूक राहावं लागतं. खरीपातील मुख्य सोयाबीन पिकासोबत तुरीचं आंतरपीक घ्यायचं झाल्यास प्रत्येक वेळी ट्रॅक्टर चलित बीबीएफ यंत्र पलटून येताना आणि जाताना साधारणपणे 2 ते 3 फुटांची जागा सोडावी, म्हणजे या ठिकाणी अरुंद वरंबा तयार होईल. या अरुंद वरंब्यावर मधोमध मानवचलित टोकण यंत्राने अथवा मजुरांद्वारे टोकण पद्धतीने तूर पिकाची पेरणी करावी. तुरी
1: वाचक स्वर स्वप्निता शिंदे यांचा होता. सादरकर्ते रोशन जाधव. 6:45 झालेली आहेत. आरोग्यम धनसंपदा.
2: श्रोत्याहो नमस्कार. आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमाच्या राज्यस्तरीय प्रसारणामध्ये आपलं मनपूर्वक स्वागत. श्रोत्याहो, कार्यक्रमात आज आपण ऐकणार आहोत स्त्रीरोग तज्ञ डॉक्टर ज्योती रोकडे यांनी HPV लस याविषयी दिलेल्या माहितीचा तिसरा भाग. आजच्या कार्यक्रमामध्ये आपण HPV लस कशी तयार केली जाते, तिचे डोस कसे आहेत याबद्दल सविस्तर माहिती घेणार आहोत. संपूर्ण खेडेगावामध्ये किंवा प्रायमरी हेल्थ सेंटरमध्ये सर्वात इझी आणि सर्व सिस्टर्स अंगणवाडी सेविका यांना शिकवली गेलेली तपासणी म्हणजे VIA. याचा अर्थ आहे व्हिज्युअल इन्स्पेक्शन विथ ऍसिटिक ऍसिड. ऍसिटिक ऍसिड गर्भाशयाच्या मुखाच्या तोंडाला अत्यंत डायल्यूट करून लावले जाते आणि त्यानंतर जो भाग पांढरा पडतो त्या भागाकडून तुकडा, म्हणजे त्या भागाचा छोटासा तुकडा घेतला जातो आणि तो तपासणीला पाठवला जातो. या 3 सोप्या टेस्टमुळे आपल्याला गर्भाशयाच्या मुखाचा कॅन्सर होत आहे, होणार आहे किंवा नाही ह्याची कल्पना मिळते. तर ह्या टेस्ट अगदी सोप्या आहेत आणि माझा सर्वांना अगदी अनुरोध आहे की 35 नंतर सर्व स्त्रियांनी कमीत कमी पॅप्समिअर वर्षातून एकदा तरी करून घ्यावा. आता ह्यानंतर आपण खूप महत्वाच्या गोष्टीकडे जाणार आहोत, ते म्हणजे ह्युमन पॅपिलोमा व्हायरस वॅक्सिन म्हणजे काय. आता हा सगळ्यात महत्वाचा प्रश्न असून सर्वांना असं वाटतं की या लसीमध्ये जिवंत विषाणू आहे, परंतु ही टोटली गैरसमजूत आहे. या लसीमध्ये HPV विषाणूचा फक्त बाह्य भाग वापरला जातो आणि म्हणून त्याला व्हायरस लाईक पार्टिकल किंवा VLP तंत्रज्ञान असं म्हणतात. हा भाग शरीरात गेल्यानंतर प्रतिकार शक्ती सक्रिय होते आणि भविष्यात HPV संसर्गाविरुद्ध संरक्षण तयार होते. ही लस कॅन्सर करत नाही आणि HPV संसर्ग सुद्धा करत नाही. भारतामध्ये ही लस आहे का? तर हो, भारतामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या HPV लसी उपलब्ध आहेत. त्यामध्ये भारतात स्वतः तयार केलेली लस आहे सर्वावॅक. यामध्ये 4 कॅन्सर तयार करणाऱ्या विषाणूंचा भाग काढून त्याच्यातून ती लस तयार करण्यात आलेली आहे. तसेच 9 विषाणूंचा समावेश असलेली गार्डासिल 9 ही सुद्धा लस भारतामध्ये उपलब्ध आहे. HPV लस कोणाला द्यावी? HPV लस घेण्यासाठी सगळ्यात योग्य वय आहे 9 ते 14 वर्ष. या वयात प्रतिकार शक्ती अधिक प्रभावीप्रमाणे प्रतिसाद देते. लैंगिक जीवन सुरू होण्या अगोदरच लस घेतल्यास सर्वाधिक संरक्षण मिळते. आज अनेक देशांमध्ये मुलींप्रमाणे मुलांना सुद्धा HPV लसीकरण करण्याची शिफारस केली जात आहे. HPV किती डोस देण्यात यावे? 9 ते 14 वयोगटात साधारणपणे 1 डोस किंवा 2 डोस दिले जाऊ शकतात. 15 वर्षे वयोगटानंतर 2 किंवा 3 डोस दिले जाऊ शकतात. ज्या प्रकारचे वॅक्सिन आपण वापरत आहोत त्या पद्धतीने डोस देण्यात येतो. श्रोतेहो आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमात आताच आपण स्त्रीरोग तज्ञ डॉक्टर ज्योती रोकडे यांनी HPV लस याविषयी सांगितलेली माहिती ऐकली. या कार्यक्रमासाठी सूत्रनिवेदन आणि निर्मिती सहाय्य ऐश्वर्या पटवर्धन, सादरकर्ते मुक्सित मुजावर. ही आकाशवाणी सांगली केंद्राची निर्मिती होती.

0: आज दुपारी 2:05 हा कार्यक्रम आपण पुन्हा ऐकू शकाल. 6:50 होत आहेत वेळ परिसर कार्यक्रमाची.
1: परिसर

0: श्रोतेहो नमस्कार. परिसर या कार्यक्रमाच्या राज्यस्तरीय प्रसारणामध्ये आपलं मनपूर्वक स्वागत. श्रोतेहो, कार्यक्रमाच्या आजच्या भागात आपण ऐकणार आहोत पर्यावरण अभ्यासक तृप्ती देशपांडे यांनी पर्यावरण रक्षणासाठी पालकांची जबाबदारी याविषयी सांगितलेली माहिती.
1: नमस्कार श्रोतेहो, परिसरच्या आजच्या भागात आपण लहान मुलांचे पहिले गुरु म्हणजे पालक, विशेषतः 25 ते 45 वयोगटातील लोक काय करू शकतात हे पाहू. हा वयोगट घर, नोकरी, व्यवसाय आणि मुलांचे संगोपन या सगळ्यांची जबाबदारी सांभाळणारा असतो, त्यामुळे त्यांच्या निर्णयांचा पर्यावरणावर मोठा परिणाम होतो. घरात ओला आणि सुका कचरा वेगळा करणे, स्वयंपाकघरातील उरलेल्या वस्तूंमधून कंपोस्ट खत तयार करणे, प्लास्टिकचा वापर कमी करणे या गोष्टी सहज करता येतात. वाहनांचा अतिवापर टाळून शक्य तिथे चालणे, सायकल वापरणे किंवा कार पूल करणे यामुळे प्रदूषण कमी होऊ शकते. आज अनेक पालक मुलांच्या वाढदिवसाला मोठ्या प्रमाणात प्लास्टिक डेकोरेशन करतात किंवा फुग्यांचेही करतात की जे पर्यावरणाला फारच हानिकारक आहे. त्याऐवजी झाडे भेट देणे, कापडी पिशव्या वाटणे किंवा पर्यावरणपूरक पानाफुलांची सजावट वापरणे हा अतिशय चांगला पर्याय आहे. याच वयोगटातील लोक आर्थिकदृष्ट्या सक्षम असतात. त्यांनी घरात सोलर ऊर्जा, रेन वॉटर हार्वेस्टिंग किंवा टेरेस गार्डन यासारख्या गोष्टी स्वीकारल्या तर पर्यावरणासोबतच भविष्यातील खर्चही कमी होईल. घरात कचऱ्याचे वर्गीकरण होत असेल तर त्या मुलाला घरात अगदी सुरुवातीपासूनच हे बाळकडू देणे हे पालकांचे पहिले कर्तव्य आहे की प्लास्टिक वेगळे ठेवले पाहिजे, प्लास्टिक कचरा वेगळा करून तो घंटागाडीला देणे किंवा कुठेही प्रवासाला जाताना एक छोटीशी प्लास्टिकची पिशवी प्लास्टिकच्या कचऱ्यासाठी वेगळी ठेवणे, काहीही खाल्ले त्याचे प्लास्टिकचं कव्हर असेल तर ते कव्हर किंवा कचरा हा नक्की त्या प्लास्टिकच्या पिशवीतच जाईल, त्या मुलाला मुद्दामून टाकायला देणे, त्या पिशवीतच ठेवायला लावणे अशा पद्धतीच्या सवयी आई बाबा आजी आजोबा सहजगत्या लावू शकतात. घरात पाहुणे आल्यानंतर त्यांना कौतुकाने त्या मुलाने वेगळा ठेवलेला प्लास्टिकचा कचरा दाखवायला लावणे किंवा घरी आलेले झाड, फूल, पान, कळी हे कौतुकाने दाखवणे, त्याची आवड लावणे अशापासून झालेली सुरुवात ही पुढे जाऊन टेरेसवरील किचन गार्डनची हळूहळू जबाबदारी त्याला देणे यामध्ये रुपांतरित होऊ शकते. माझ्या माहितीत एक मुलगा होता, त्याला रस्त्याच्या कडेची झाडे जी आता पावसाळ्यानंतर जगत नाहीत ती झाडं आणून तो घरात लावायचा, तर त्याच्या आई वडिलांनी ते जंगल त्याला वाढवू दिलं होतं. आता त्याच्याकडे बोन्साई केलेली अनेक झाडं त्याने जगवली आहेत आणि जशी जिथे जागा मिळेल त्या ठिकाणी ती झाडे तो जमिनीत लावायलाही देतो. अशा प्रकारे आपणही म्हणजे पालकांचेही हे कर्तव्य आहे की त्या मुलाची उपजत आवड जाणून घेऊन त्याला त्या पद्धतीचा सपोर्ट देणे किंवा ती आवड लावणे ही सुद्धा आपणच करू शकतो. मुलं अनुकरणाने शिकत असतात, त्यामुळे आपण त्यांच्यापुढे काय आदर्श ठेवतो हीच बाब विचार करण्यासारखी आहे. सतत मोबाईलचा वापर आपण करत राहिलो तर ते मुलंही तेच पाहणार आणि मोबाईल मागणार. त्यापेक्षा आपण काही वाचन केले किंवा छोट्या छोट्या गोष्टी वाचून दाखवल्या तर त्या मुलालाही वाचनाची आवड लागते. जसे हे आहे, अगदी त्याच पद्धतीने झाडांना पाणी घालत असताना त्या मुलाच्या हातातही छोटंसं भांडं देऊन झाडाला पाणी घालायला लावणे आणि मग त्याला आलेलं पान कौतुकाने दाखवणे की हे तू पाणी घातल्यानंतर आलेलं फूल फळ पान ह, आणि टाळ्या वाजवून आनंद साजरा करणे हे कौतुक मुलांना सातत्याने झाडांभोवती राहायला उद्युक्त करते. बरेच पालक तक्रार करतात की मोबाईलशिवाय हा मुलगा जेवत नाही, त्याची पाळ्यामुळे कुठेतरी अगदी बालपणी रडल्यानंतर त्याला मोबाईल दिल्यामुळे सुरू झालेली आहेत हे समजून घेणे गरजेचे आहे. त्याऐवजी खिडकीतून एखाद्या झाड काऊचू दाखवला, फूल दाखवले किंवा आपल्या घरात छोटीशी बाग तयार करून त्यामध्ये त्याला गुंतवत राहिले तर मोबाईलचे दुष्परिणाम कमी होतील. आपणही कामापुरताच मोबाईल वापरला पाहिजे. मुलांची मानसिक जडणघडण ही दैनंदिन आयुष्यात समोर घरात काय घडत असते त्यावरही खूप अवलंबून असते, त्यामुळे आधी जबाबदार पालक झालात तर जबाबदार नागरिक तयार करू शकाल. सगळ्यांनी ठरवले तर या गोष्टी खरंच खूप सोप्या आहेत आणि घरात खेळीमेळीचे वातावरणही तयार करणारे आहेत. सुट्टीच्या दिवशी डबे घेऊन एखाद्या बागेत जेवायला गेलो आणि दुपार त्या बागेतच जर घालवली तरी सुद्धा आठवडाभर घरात बसलेली मुले मोकळी होतात.

0: अशा छोट्या छोट्या आयडिया सतत कल्पकतेने तरुण आई वडिलांनी राबवल्या पाहिजेत.
1: श्रोतेहो, परिसर या कार्यक्रमाच्या आजच्या भागात आपण पर्यावरण अभ्यासक तृप्ती देशपांडे यांनी पर्यावरण रक्षणासाठी पालकांची जबाबदारी याविषयी सांगितलेली माहिती ऐकली. या कार्यक्रमासाठी सूत्रनिवेदन आणि निर्मिती सहाय्य ऐश्वर्या पटवर्धन, सादरकर्त्या तेजा दुर्वे, ही आकाशवाणी सांगली केंद्राची निर्मिती होती.
2: आज दुपारी 2:10 हा कार्यक्रम पुन्हा ऐकता येईल. थोड्याच वेळात संस्कृत मधून बातम्या.
3: श्रोतेहो, आपली प्रसन्न सकाळ सुरेल करणारी आकाशवाणी धाराशिव केंद्राची ही प्रसारण सभा आपण ऐकतोय FM 101.3 MHz आणि प्रसार भारती न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर. सकाळचे 6:55 झाले आहेत. प्रसारित करीत आहोत मराठी चित्रपट संगीत हा कार्यक्रम. कार्यक्रमातील सुरुवातीचं गीत आहे सर्जा या चित्रपटातील नादो महानोर यांचं.

लता मंगेशकर आणि सुरेश वाडकर यांच्या आवाजातील नादो महानवर यांची रचना आता आपण ऐकलीत. संगीत होतं पंडित हृदयनाथ मंगेशकर यांचा आणि चित्रपट सर्जा. श्रोतेहो, पावसाच्या सरी धरणी मातेला तृप्त करतात, पण सध्या पावसाने उसंत घेतलेली आहे. शेतकरी पुन्हा एकदा आकाशाकडे आशेच्या नजरेने टक लावून बसला आहे. निसर्गाचा हा खेळ निरंतर सुरू असतो आणि लवकरच पुन्हा पावसाच्या सरी बरसून धरतीला चिंब भिजवतील हीच अपेक्षा आपण करूयात. मराठी चित्रपट संगीत हा कार्यक्रम आपण ऐकतोय आकाशवाणी धाराशिव केंद्रावरून.

0: ते देखील आपने
1: वाह अनोळख्या पासून बचाव करा.
2: RBI सांगते
1: जाणकार बना सतर्क रहा.
3: कार्यक्रमात आता ऐकूयात बिनकामाचा नवरा या चित्रपटातील हे गीत.

0: श्रोते हो, हा आवाज आहे सुरेश वाडकर आणि उत्तरा केळकर यांचा. शांताराम नांदगावकर यांच्या गीताला संगीत आहे राजेंद्र विणे यांचं. चित्रपट बिनकामाचा नवरा.
1: चाटला यांचे नवीन शोरूम चाटला पॅटनी सेंटर. रेशमी साड्या, शालू व लग्नाचा बस्ता होलसेल रेट मध्ये. चाटला पॅटनी सेंटर, चाटला चौक, सोलापूर.
0: आणि याबरोबरच मराठी चित्रपट संगीत हा कार्यक्रम आम्ही आता समाप्त करीत आहोत. आकाशवाणी धाराशिव केंद्र, सकाळचे 7:07 होत आहेत. ठीक 7:10 प्रादेशिक बातम्या छत्रपती संभाजीनगर या केंद्रावरून प्रसारित होतील, आम्ही सहक्षेपित करीत आहोत. दरम्यान जाहिरात संदेश. छत्रपती संभाजीनगर केंद्र.

सुमन कल्याणपूर यांच्या स्वरात गीत आपण ऐकलं, संगीत होतं वसंत पवार यांचं. इंद्रधनू हा मिश्र संगीताचा कार्यक्रम आपण पुन्हा ऐकू शकाल सकाळी 7:40. आकाशवाणीचं हे छत्रपती संभाजीनगर केंद्र आहे. यानंतर ठीक 7:10 प्रादेशिक बातम्या प्रसारित करत आहोत.

0: नमस्कार, आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राच्या बातमीपत्रात मी राजश्री पोहेकर आपलं स्वागत करते. ठळक बातम्या. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते आज दुसऱ्या टप्प्यात 65 मान्यवरांचा पद्म पुरस्काराने गौरव. विधिमंडळासमोर 97,000 कोटी रुपयांहून अधिकच्या पुरवणी मागण्या सादर. विधान परिषदेच्या 11 जागांसाठीच्या निवडणुकीचे निकाल जाहीर. 10 जागांवर महायुतीला यश. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या 6 खासदारांचा एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेत प्रवेश. आणि राज्यात मान्सूनच्या वाटचालीसाठी पोषक वातावरण. आता सविस्तर बातम्या. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते आज दुसऱ्या टप्प्यात 65 मान्यवरांना पद्म पुरस्कारांनी गौरवण्यात येणार आहे. आजच्या सोहळ्यात 2 पद्मविभूषण, 7 पद्मभूषण आणि 56 पद्मश्री पुरस्कारांचा समावेश आहे. यापूर्वी 25 मे रोजी राष्ट्रपती भवनात पहिल्या टप्प्यातील सोहळा पार पडला होता, ज्यात 66 पुरस्कार विजेत्यांचा सन्मान करण्यात आला होता. विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाला काल मुंबईत सुरुवात झाली. कामकाजाच्या सुरुवातीला विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी नवनिर्वाचित सदस्य सुनेत्रा पवार आणि अक्षय कर्डिले यांना सदस्यत्वाची शपथ दिली. त्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी 2026-27 पुरवणी मागण्या सादर केल्या. अल्निनो प्रभावामुळे नैऋत्य मान्सून पावसाला विलंब झाल्यानं राज्याच्या विविध भागात पाणी टंचाई निर्माण झाल्याचा मुद्दा काँग्रेस नेते नाना पटोले यांनी सभागृहात उपस्थित केला. त्यावर योग्य चर्चा घडवून आणण्याचं आश्वासन राहुल नार्वेकर यांनी दिलं. दिवंगत आशा भोसले, सुमन कल्याणपूरकर, माजी मंत्री अनंतराव थोपटे, विठ्ठलराव धोटे, बळीराम कोटकर पाटील, कृष्णराव देशमुख, पटल्या मावसकर, वसंतराव सूर्यवंशी, सुरेश कुमार जेथलिया, उषादेवी जगदाळे आणि शकुंतला शर्मा यांना सभागृहानं श्रद्धांजली वाहिली. त्यानंतर सभागृहाचं कामकाज दिवसभरासाठी तहकूब करण्यात आलं. विधान परिषदेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नवनिर्वाचित सदस्यांचा परिचय सभागृहाला करून दिला. त्यानंतर 2026-27 पुरवणी मागण्या अर्थ राज्यमंत्री आशिष जयस्वाल यांनी सादर केल्या. सभापती राम शिंदे यांनी प्रमोद जठार, कृपाल तुमाने, संजय खोडके, अभिजित वंजारी आणि सुनील शिंदे यांची तालिका सभापतीपदी नियुक्त केली. दरम्यान राज्य विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी एकंदर 97,706.40 कोटी रुपयांच्या पुरवणी मागण्या दोन्ही सभागृहांसमोर सादर करण्यात आल्या. ऐकूया यासंबंधीचा वृत्तांत.
1: राज्य विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी एकंदर 97,706.40 कोटी रुपयांच्या पुरवणी मागण्या दोन्ही सभागृहांसमोर सादर करण्यात आल्या. यात सर्वाधिक 20,552 कोटी रुपयांची तरतूद पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजनेसाठी करण्यात आली आहे. त्याखालोखाल 10,007.10 कोटी रुपयांची तरतूद केंद्र शासनाकडून राज्यांना भांडवली गुंतवणुकीसाठी विशेष सहाय्य योजनेअंतर्गत बिनव्याजी कर्जासाठी केली आहे. विकसित भारत जी रामजी योजनेसाठी केंद्र आणि राज्याचा हिस्सा 7,367.32 कोटी रुपये इतका आहे, तर सिंहस्थ कुंभमेळ्याचं नियोजन आणि अंमलबजावणीसाठी 3,000 कोटी रुपयांच्या निधीची तरतूद आहे. सहकार पणन आणि वस्त्रोद्योग विभागाच्या 22,015.42 कोटी, नगरविकास विभागाच्या 15,152.43 कोटी, तर उद्योग, ऊर्जा, कामगार आणि खनिकर्म विभागाच्या 14,760.48 कोटी रुपयांच्या पुरवणी मागण्यांचा यात समावेश आहे.
0: विधान परिषदेच्या 11 जागांसाठी झालेल्या निवडणुकीचे निकाल काल जाहीर झाले. 11 पैकी 10 जागांवर महायुतीचे उमेदवार विजयी झाले असून नाशिकच्या 1 जागेवर अपक्ष उमेदवार विजयी झाला, तर 6 जागांवर महायुतीचे उमेदवार यापूर्वीच बिनविरोध निवडले गेले आहेत. त्यामुळे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या प्रतिनिधींद्वारे निवडल्या जाणाऱ्या विधान परिषदेच्या द्वैवार्षिक निवडणुकीत 17 पैकी 16 जागा जिंकत महायुतीनं विजय मिळवला आहे. महाविकास आघाडीला एकही जागा जिंकता आली नाही. निवडून आलेल्यांमध्ये छत्रपती संभाजीनगर जालना मतदारसंघातून सुहास शिरसाट, नांदेड अमरनाथ राजूरकर, लातूर बीड धाराशिव बसवराज पाटील, परभणी हिंगोली शिवसेनेचे सईद खान, सांगली सातारा धैर्यशील कदम, भंडारा गोंदिया अविनाश ब्राह्मणकर, जळगाव

0: नंदकिशोर महाजन, सोलापूर राजेंद्र राऊत, अमरावती प्रवीण पोटे तर नागपूर मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीत भाजपच्या राजू पोद्दार यांनी विजय मिळवला. नाशिक मतदारसंघातून शिवसेनेचे नरेंद्र दराडे यांना पराभवाचा सामना करावा लागला. भाजप नेते गणेश गीते यांचे बंधू गोकुळ गीते हे अपक्ष म्हणून तिथून निवडून आले आहेत. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या 6 खासदारांनी काल शिवसेनेत प्रवेश केला. मुंबई इथं आयोजित पत्रकार परिषदेत एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेत हे खासदार प्रवेश घेत असल्याचं शिंदे यांनी जाहीर केलं. एकनाथ शिंदे यांनी संजय दीना पाटील, संजय देशमुख, संजय जाधव, भाऊसाहेब वाकचौरे, नागेश पाटील आष्टीकर आणि ओमप्रकाश राजे निंबाळकर या खासदारांचं पक्षात स्वागत केलं. शिवसेनेचे संस्थापक बाळासाहेब ठाकरे यांची विचारधारा जपणं आणि पक्षाची हिंदुत्वाची तत्व सुरक्षित ठेवणं हा या बंडाचा उद्देश असल्याचं शिंदे म्हणाले. तसंच या खासदारांना आपापल्या मतदारसंघातील कामांसाठी सर्वतोपरी सहकार्य केलं जाईल असं शिंदे यांनी सांगितलं. मतदारसंघातील विकास कामं करण्यासाठीच शिवसेनेत प्रवेश केला असल्याचं खासदार नागेश पाटील आणि संजय जाधव यांनी सांगितलं. पक्षप्रवेशानंतर त्यांचं काल नांदेड विमानतळावर आगमन झालं त्यावेळी ते बोलत होते. दरम्यान शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे शनिवारपासून 3 दिवस यवतमाळ, वाशिम, हिंगोली, परभणी, धाराशिव आणि शिर्डी या लोकसभा मतदारसंघांचा दौरा करणार आहेत.
1: हे बातमीपत्र आकाशवाणीच्या छत्रपती संभाजीनगर केंद्रावरून देत आहोत. आमची सर्व बातमीपत्र आपण newsonair.gov.in या वेबसाईट आणि ऍपवर, ट्विटर आणि फेसबुक पेजवर, तसंच AIR छत्रपती संभाजीनगर या युट्यूब चॅनेलवर कधीही आणि कुठेही आपल्या सुविधेनुसार ऐकू शकता.
0: नीट फेर परीक्षेचा पेपर फुटल्याचं वृत्त एनटीए राष्ट्रीय चाचणी संस्थेनं फेटाळलं आहे. नीट फेर परीक्षा 2026 पेपर टेलिग्राम या समाज माध्यमावर परीक्षेआधी फुटल्याची चर्चा होती, मात्र रविवारची परीक्षा सुरक्षित आणि गैरप्रकारमुक्त वातावरणात पार पडल्याचं एनटीएनं म्हटलं आहे. अफवा पसरणाऱ्या व्यक्तींविरोधात कारवाई केली जाईल. भारतीय सायबर गुन्हे समन्वय केंद्र आणि इतर यंत्रणांच्या मदतीने या प्रकाराचा तपास सुरू आहे. विद्यार्थी आणि पालकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये. कोणतीही माहिती नीट परीक्षेच्या www.neet.nta.nic.in या संकेतस्थळावर पडताळून पहावी असं आवाहन एनटीएनं केलं आहे. आधार ऍपला नागरिकांकडून उत्तम प्रतिसाद मिळत आहे. अवघ्या 5 महिन्यांपेक्षाच्या कमी कालावधीत ऍपनं 31 दशलक्ष डाऊनलोडचा टप्पा ओलांडला आहे. आधार ऍपमुळे मोबाईल क्रमांक आणि पत्ता अद्ययावत करणं स्मार्टफोनच्या माध्यमातून सहज करता येत आहेत. परभणी जिल्ह्यातल्या मानवत तालुक्यात यशवाडी इथल्या हनुमान मंदिर दुर्घटनेतील मृतांच्या वारसांना मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून 25 लाख रुपयांची मदत देण्यात आली आहे. मदतीची रक्कम जिल्हाधिकाऱ्यांच्या बँक खात्यात जमा करण्यात आली असून प्रत्येकी 5 लाख रुपये अशी मदत दिली जाणार असल्याचं मुख्यमंत्री सचिवालयानं जिल्हाधिकाऱ्यांना कळवलं आहे. 20 जून रोजी मंदिराचा सभामंडप कोसळून 7 जणांचा मृत्यू झाला. समाज कल्याण आयुक्त पुणे दीपा मुधोळ मुंडे यांनी ऊसतोड कामगारांच्या मुलांसाठी बीड इथं उभारण्यात येत असलेल्या संत भगवान बाबा मुलांच्या शासकीय वसतीगृहाची पाहणी केली. यावेळी त्यांनी संबंधितांकडून कामाच्या प्रगतीबाबत सविस्तर माहिती घेतली तसंच काम वेळेवर पूर्ण करण्याची सूचना केली. बीड नगर परिषदेला 15व्या केंद्रीय वित्त आयोगाअंतर्गत प्राप्त झालेल्या 20 कोटी रुपयांच्या निधीचा विनियोग शहराच्या मूलभूत सुविधांच्या विकासासाठी करण्यात यावा अशी मागणी भारतीय जनता पक्षाचे नेते डॉ योगेश क्षीरसागर यांनी जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे. शासन निर्णयानुसार नगर परिषदेला गेल्या 24 मार्च रोजी 20 कोटी रुपयांचा पहिला हप्ता प्राप्त झाला आहे. जालना, बीड आणि लातूर जिल्ह्यात आजपासून पुढील सूचनेपर्यंत सर्व शाळा सकाळच्या सत्रात भरवण्यात येणार आहेत. जिल्ह्यातील उष्णतेचा कडाका लक्षात घेता जिल्हा प्रशासनानं हा निर्णय घेतला आहे. राज्यातील सर्व विद्यापीठं आणि महाविद्यालयात शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी स्वामी विवेकानंद युवा सुरक्षा योजना अनिवार्य करण्यात आली आहे. पदवी तसंच पदव्युत्तर अभ्यासक्रमात शिक्षण घेणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांना या वैयक्तिक अपघात विमा योजनेचा लाभ होणार आहे अशी माहिती डॉ बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या विद्यार्थी विकास मंडळाचे संचालक डॉ कैलास अंभुरे यांनी दिली. यासाठी विद्यार्थ्यांना महाविद्यालयांना पर्सनल एक्सिडेंट इन्शुरन्स शीर्षकाअंतर्गत विमा रकमेसाठी 20 रुपये शुल्क जमा करावे लागणार आहे. हवामान. नैऋत्य मोसमी पावसानं आज तळ कोकणातून आगेकूच करत कोकण, पश्चिम महाराष्ट्राच्या पुढच्या काही भागापर्यंत मजल मारली. सिंधुदुर्ग, रत्नागिरी, रायगड, सातारा,

0: कोल्हापूर, सातारा, सांगली आणि पुणे जिल्ह्याचा काही भाग तसंच मराठवाड्यातल्या काही जिल्ह्यांमध्ये तो सक्रिय झाला आहे. येत्या 2 दिवसात नैऋत्य मोसमी वाऱ्यांमुळे मुंबई, ठाणे, पालघर, कोकणात तुरळक ठिकाणी सोसाट्याचा वारा आणि विजांच्या कडकडाटासह मध्यम स्वरूपाचा पाऊस पडेल अशी शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. तसंच मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यातही काही जिल्ह्यांमध्ये हीच स्थिती राहील. काल संध्याकाळच्या सुमारास पैठण आणि जालना शहर आणि परिसरात पाऊस झाला. दरम्यान छत्रपती संभाजीनगर, नांदेड, परभणी, जालना जिल्ह्यात आज पावसाची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. शेवटी पुन्हा काही ठळक बातम्या. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते आज दुसऱ्या टप्प्यात 65 मान्यवरांचा पद्म पुरस्कारानं गौरव आणि राज्यात मान्सूनच्या वाटचालीसाठी पोषक वातावरण. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. आमचं यानंतरचं उर्दू बातमीपत्र सकाळी 9 वाजता. नमस्कार.
1: आकाशवाणी धाराशिव केंद्रावरून आम्ही बोलत आहोत. सकाळचे 7:20 आणि 30 सेकंद झाले आहेत.

0: धाराशिव मर्दिनी नागरी सहकारी पतसंस्था समर्थ नगर धाराशिव
1: आपल्या स्वप्नांना परिपूर्णतेकडे नेणारी धाराशिव शहरातील सर्वात जुनी पतसंस्था
0: पतसंस्था क्षेत्रातलं विश्वासार्ह नाव म्हणजे धाराशिव मर्दिनी नागरी पतसंस्था
1: दाम दुप्पट ठेव मुदत ठेवीवर आकर्षक व्याज देणारी विश्वसनीय पतसंस्था
0: तात्काळ सोने तारण कर्ज फक्त 9% व्याज दरानं नियम व अटी लागू
1: तसंच वाहन तारण कर्ज वार्षिक 12% व्याज दरानं चला तर मग आजच आपल्या धाराशिव मर्दिनी नागरी पतसंस्थेला भेट देऊया संपर्क 024-72-40-39
2: एसएनडीटी महिला विद्यापीठांतर्गत नालंदा कॉलेज ऑफ फॅशन डिझाईन येथे बीए इन फॅशन डिझाईन या पदवी अभ्यासक्रमाला आणि माता रमाबाई कला विज्ञान आणि वाणिज्य महाविद्यालयात बीए बीकॉम बीएससी जनरल एमएससी मायक्रोबायोलॉजी एमएससी केमिस्ट्री या अभ्यासक्रमांना सर्व प्रवर्गातील मुलींना मोफत प्रवेश एससी प्रवर्गासाठी स्वाधार योजनेचा लाभ इतर मागासवर्गीयांना शिष्यवृत्तीचा लाभ पत्ता गोरे कॉम्प्लेक्स समतानगर धाराशिव मोबाईल क्रमांक 93-10-66-66-35 आणि 93-10-66-66-58

विविधरंगी कार्यक्रमांची सुरेल गाण्यांची मैफिल जिथे धाराशिव आकाशवाणी केंद्र असेल तिथे ऐकत रहा, आनंदी रहा।

0: बहू आले बहू गेले, सांगा स्मरणात कोण राहिले। आम्ही सदैव नतमस्तक राहतो जे स्वातंत्र्यासाठी अमर जाहले। श्रोते हो, स्वातंत्र्यासाठी जीवन पणाला लावणाऱ्या क्रांतीवीरांची ओळख करून देणारा कार्यक्रम दिव्य स्वातंत्र्य भारताचे ऐकायला विसरू नका। दर मंगळवारी सकाळी ठीक 10 वाजता दिव्य स्वातंत्र्य भारताचे
1: श्रोतेहो, आज सकाळी 10 वाजता दिव्य स्वातंत्र्य भारताच्या या कार्यक्रमात आपण ऐकू शकाल शूर वीरांगणा झाशीची।

आणि लक्ष्मीबाई यांच्याविषयीची माहिती संकलन आणि निवेदन आहे सुषमा लोंढे यांचं. आकाशवाणी धाराशिव केंद्र सकाळचे 7:25 होत आहेत. श्रोतेहो, महाराष्ट्र शासनाचा प्रायोजित कार्यक्रम दिलखुलास मुंबई केंद्रावरून आता सहक्षेपित करीत आहोत.

आकाशवाणी मुंबई केंद्र, यानंतरची उद्घोषणा लगेचच. 7:25 झालेली आहेत. प्रसारित करत आहोत प्रायोजित कार्यक्रम दिलखुलास.

0: श्रोते हो नमस्कार. माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित दिलखुलास या कार्यक्रमात मी सुचेता गरुडे आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. श्रोते हो, दरवर्षी 21 जूनला आंतरराष्ट्रीय योग दिन मोठ्या उत्साहानं सगळ्या जगभर साजरा केला जातो. आपल्याला माहीतच आहे की सध्या धावपळीचं, स्पर्धेचं आणि तणावाचं जीवन आहे सगळ्यांचंच. पण त्यातून जर आपल्याला समतोल जीवन जगायचं असेल तर ते शक्य आहे का? तर हो, नक्कीच शक्य आहे. तर आता तुम्ही म्हणाल ते कसं शक्य आहे? तर ते योगाच्या माध्यमातून शक्य आहे. श्रोते हो, योग म्हणजे फक्त आसन आणि प्राणायाम नाही, तर ती एक जगण्याची, मनाला ताब्यात ठेवण्याची, शरीर लवचिक बनवण्याची आणि श्वासावर नियंत्रण ठेवण्याची ती एक कला आहे. मानसिक, शारीरिक, बौद्धिक आणि आध्यात्मिक यांचं एकत्रीकरण म्हणजे योग आहे. तर श्रोते हो, या आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या निमित्ताने आपण नेमका योग कसा करायचा, कधी करायचा, यासारखे अनेक प्रश्न आपल्या मनात असतील. त्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं आज आपण दिलखुलास या कार्यक्रमाच्या माध्यमातून घेणार आहोत. या विषयावर चर्चा करण्यासाठी आज आपण दिलखुलास या कार्यक्रमात आमंत्रित केलेला आहे रा आ पोद्दार वैद्यकीय महाविद्यालयाच्या स्वस्थ वृत्त आणि योग विभागाच्या सहयोगी प्राध्यापक डॉक्टर वृषाली उजेडे मॅडम यांना. डॉक्टर वृषाली उजाडे, आपलं दिलखुलास कार्यक्रमात मी मनापासून स्वागत करते. नमस्कार.
1: नमस्कार सुचेता.
0: डॉक्टर, तुम्ही सांगितलं की योग्य प्रशिक्षकांच्या मार्गदर्शनाखालीच योग करायचा आहे, जर आपण त्यांच्याकडे गेलो तर त्यांची शिकवायची सुरुवात कशापासून होते?
1: एखादा व्यक्ती आहे ज्याने की कधीच योगशास्त्राचा अभ्यास केलेला नाहीये, त्याला मग ते आधी संधी संचलन सांगतात, म्हणजे तुमचे हात पाय कसे हलवायचे.
0: अच्छा.
1: ना, साधी गोष्ट आहे. तुमचे सगळे शरीरातले संधी जे आहेत, संधी म्हणजे सांधे, जॉईंट्स जे आहेत, ते जर फ्री नसतील तर तुम्हाला मग पुढच्या प्रक्रिया नाही करता येणार. मग त्याच्यासाठी म्हणून तुम्हाला संधी संचलन सांगतात हळूहळू. कोणाला मानेचा त्रास असतो, कोणाला खांद्यांचा त्रास असतो, कोणाला कमरेचा त्रास असतो, मनगटाचा त्रास असतो, मग अशा वेळेस तुम्हाला संधी संचलन सगळे सांगतात. आणि मग त्याच्यानंतर हळूहळू हळूहळू तुमची प्रगती होत जाते. म्हणजे अचानकच तुम्ही पद्मासन घालायला बसलात असं होत नाही. तुम्हाला ते हळूहळू एक स्टेप असं करत करत तुम्हाला कधी एखाद्याला महिनाभर लागेल, 2 महिने, मग हळूहळू ते आसन आपल्याला सिद्ध होतं. असं ग्रॅज्युअली हळूहळू कुठलीही जे काही विद्या आत्मसात करतोय तिला हळूहळू करतच पुढे न्यायला पाहिजे असं जनरली करतात. म्हणजे सुरुवातीला तुम्हाला योग शिक्षक तेच सांगतील की तुम्ही श्वास आत कसा घ्यायचा, बाहेर कसा सोडायचा, त्याच्यानंतर संधी संचलन कसं करायचं. आणि अजून तुम्हाला योग शिक्षक तुमचे सुरुवातीला सांगतील की तुम्ही आहार पण कसा ठेवला पाहिजे. म्हणजे असं नाही की बाबा तुम्ही काही तळकट तेलकट तुपकट खाल आणि मी योग करतो म्हणाल, असं नाही होत.
0: अच्छा.
1: त्याच्यामुळे थोडासा आहारावर नियंत्रण, थोडस लाईफस्टाईल, थोडस मनाची चंचलता कमी करणे, असं करत करत हळूहळू हळूहळू योगाचा अभ्यास करायचा.
0: नक्कीच डॉक्टर. मघाशी बोलता बोलता तुम्ही म्हणालात की मनाची चंचलता, आणि आपलं मन जे आहे ना ते एका ठिकाणी 1 मिनिट सुद्धा थांबत नाही. खूप गोष्टी मनात चाललेल्या असतात, आपल्याला ते करायचं, आपल्याला हे करायचं आहे. तर या

0: मनाचा ताबा मिळवण्यासाठी, मन एकाग्र करण्यासाठी योग कसा उपयोगी पडतो?
1: म्हणजे योगच करू शकतो, दुसरं कोणी करूच शकत नाही असं मला वाटतं. म्हणजे तुम्हाला असं थिओरॉटिकल वाटेल ही गोष्ट. योगाची व्याख्याच अशी आहे की योगच चित्तवृत्ती निरोधः असं म्हणतात. चित्ताच्या वृत्तींचा निरोध करायचा. फॉर एक्झाम्पल, सर्वसामान्य माणसाला समजेल अशासाठी सांगते की मनावर कंट्रोल असायला पाहिजे. मनावर तुमचं नियंत्रण असायला पाहिजे. म्हणजे तुम्हाला मनामध्ये जे काही भावभावना येत असतील, ज्या की तुम्हाला डिस्टर्ब करत असतील, त्या गोष्टींच्यावर तुमचं नियंत्रण पाहिजे. तुम्ही त्या रोखू नाही शकत, त्याचा विरोध नाही करू शकत तुम्ही. एवढ्या धावपळीच्या जगात जेवढा स्ट्रेस तुम्हाला सगळ्यांना आहे, तो स्ट्रेस तुम्ही बंद नाही करू शकत, पूर्णपणे शून्य नाही होऊ शकत. मग त्याचा निरोध करायचा आहे, म्हणजे त्याचा कंट्रोल करायचा आहे, म्हणजे त्याचं नियंत्रण करायचं आहे. ते योगशास्त्राने शक्य होतं. तर कसं, मन इतकं चंचल आहे की त्याला कंट्रोल करायचं म्हणल्यावर खूप कठीण असतं. एक छोटंसं उदाहरण असतं देतात की समजा गाईचं वासरू जे असतं ते किती चंचल असतं ना. त्याला तुम्ही एका ठिकाणी बांधून ठेवलं तर ते काय होईल, ते बांधल्या जाणार नाही. मग त्याला गुराखी तो काय करतो की त्याला असं लांबलचक दोरी बांधतो आणि मग एका खुंटीला बांधून ठेवतो की जेणेकरून त्या वासराला असं थोडंसं मोकळंही वाटते आणि तो थोडा बांधलेलाही राहतो. म्हणजे मनाचं पण असंच आहे. मन तुमचं चंचल आहे ते कुठेतरी जाणारच आहे, पण कुठे गेलं की ना थोडंसं कॉन्शियसली त्याला पकडून आणायचं, कॉन्सन्ट्रेट करायचं एके ठिकाणी. तर मनाची चंचलता आपल्याला या टाईपनी दूर करायची की त्याला एखाद्या ठिकाणी कॉन्सन्ट्रेट करायला लावायचं. मग ते तुमचा अभ्यास असो, तुम्ही जे काही कला, तुमचं स्किल, तुमचं काय जे काही गोष्ट तुम्हाला प्राप्त करायची आयुष्यामध्ये, त्याच्या ठिकाणी त्याला कॉन्सन्ट्रेट करायला सांगायचं मनाला. मी असं म्हणलं की चला आता मन कॉन्सन्ट्रेट करा असं होईल का? असं होणार नाही. याच्यासाठी अभ्यास लागेल. मग याच्यासाठी तुम्हाला तुमच्या श्वासावर नियंत्रण असायला हवं पहिल्यांदा.
0: ते कसं ठेवायचं?
1: हा, ते पण असं कठीण आहे थोडंफार. पण जे लोक प्राणायामाचा अभ्यास करतात ना, ते ह्या गोष्टीवर नियंत्रण ठेवू शकतात. म्हणजे पहा, असं आहे की आपल्या शरीरामधल्या सगळ्या सिस्टीम्स म्हणजे स्त्रोतस जे आहे त्याच्यावर आपला कंट्रोल नाही आहे. म्हणजे जर का मी अन्न खाल्लं ते पोटात गेलं आणि मग मला वाटलं की अरे नाही वा हे ना चुकीचं खाल्लं मी, आता माझ्या बॉडीला सांगू दे की नको नको याला पचवू नको, असं होत नाही. एकदा पोटात गेलं की तुमच्या हातात काही नाही, ते पुढे जाऊन व्यवस्थित त्याचं मेटाबॉलिझम होणारच. पण श्वासोश्वास जो आहे, म्हणजे प्राण व स्रोतस असं आहे की ते थोडंफार तुम्ही कंट्रोल ठेवू शकता. याच्यावर इमोशन्स पण डिपेंड आहे. म्हणजे जसं तुम्हाला खूप भीती वाटली तेव्हा श्वासाची गती वाढते
0: हो,
1: अशा वेळेस तर तुम्ही कूल, काम, एकदम चांगले आनंदी राहाल तेव्हा कदाचित श्वासाची गती कमी होते. म्हणून मग तुम्हाला श्वासावर नियंत्रण ठेवायचंय, जाणीवपूर्वक नियंत्रण ठेवायचंय. प्राणायामामध्ये आपण काय करतो, आपण प्राणायाम म्हणतात त्याला, दोन प्राणांच्या मधलं अंतर वाढविणे याला प्राणायाम असं म्हणतात. म्हणजे दोन श्वासांच्या मधलं अंतर वाढवायचं, है ना, ते ताणायचं. म्हणजे श्वास आत घेतला की थोडा वेळ थांबायचं, मग श्वास सोडताना हळूहळू हळूहळू कंट्रोल्ड वेनी श्वास सोडायचा.
0: अच्छा.
1: हा, याच्यासाठी मनाचं नियंत्रण लागते. म्हणजे मी हे सांगते खरी, पण ह्याला मनाचं नियंत्रण लागते. जोपर्यंत तुमच्या मनावर नियंत्रण नाही आहे तोपर्यंत तुम्ही इतका श्वास घेणं, इतका कंट्रोल्ड वेनी सोडू शकत नाही.
0: एकाग्रता पण महत्वाची आहे त्यासाठी.
1: मग काय, म्हणूनच मग जर का तुम्ही प्राणायामाचा अभ्यास केला तर तुम्ही सोबतच मनावर देखील नियंत्रण ठेवू शकता.
0: अच्छा. आणि चंचलता आहे त्याच्यावरती योग कसं काम करतं? कारण मन आपलं खूप चंचल असतं.
1: हो ना,
0: इकडे धाव तिकडे धाव, हे हवं ते हवं, म्हणजे समाधानी आपण कधी राहतच नाही. कितीही आपल्याला मिळालं तरी पुन्हा दुसऱ्या गोष्टी आपल्याला हव्या असतात.
1: हो.
0: जे आपल्याकडे नाहीये ते तर आणखीनच हवं असतं.
1: हो.
0: तर याच्यावरती कंट्रोल कसं करायचं योगाच्या माध्यमातून?
1: कसं आहे पहा सुचेता, की योग म्हटल्यानंतर आपल्याला फक्त कोणी आसन्यात बसलेलं किंवा असं श्वास कोंडून बसलेला माणूस आपल्या डोळ्यासमोर येतो. पण योग म्हणजे अष्टांग योग आहे. योगाचे 8 अंग आहे. त्याच्यामध्ये यम, नियम, आसन, प्राणायाम, प्रत्याहार, धारणा, ध्यान आणि समाधी असे सगळे गोष्टी आहेत. तर त्याच्यातलं यम आणि नियम आहे पहिले दोन. तर यम काय सांगतं तुम्हाला, त्याच्यामध्ये असतं अहिंसा, सत्य, अस्तेय, ब्रह्मचर्य आणि अपरिग्रह. ह्या गोष्टी त्यांनी सांगितल्या आहे की ह्याचं पालन तुम्ही केल्यात तर तुम्हाला समाजामध्ये तुमचा संघर्ष होणार नाही. जसं की अहिंसा, अहिंसा म्हणजे तुम्ही हिंसा नाही करायची समोरच्या. मग तुमच्या मनात दुसऱ्याच्या बद्दल विचार सुद्धा नाही आला पाहिजे समोरच्या माणसाची हिंसा करण्याचा. म्हणजे तुम्ही त्याला बोलून सुद्धा दुखावलं नाही पाहिजे.
0: अच्छा.

0: कितपत अहिंसेचं पालन तुम्ही करायचं, ठीक आहे? अहिंसा, सत्य बोलणे, है ना, सत्य, अहिंसा, ब्रह्मचर्य, अपरिग्रह, आताच तू म्हटलं किंवा आपल्याला सगळं हवं असतं, है ना, आणि ते साठवून ठेवलेलं हवं असतं. खरं त्याचा उपयोग नाही होणार परत कधी आयुष्यात, पण ते पाहिजे असतं. तर ह्याला म्हणायचं परिग्रह. आणि योग काय सांगतं की असा परिग्रह करायचा नाही, अपरिग्रह. आपल्याला हवं तेवढंच घ्यायचं, साठवायचं नाहीच आहे, तेवढंच घ्यायचं, उपभोग घ्यायचं आणि सोडून द्यायचं, म्हणजे अडकायचं नाही कशामध्ये. ह्या सगळ्या वृत्ती जर आपण अंगीकारल्या ना, तर मुळातच आपलं लाईफ असं बॅलन्स्ड राहत.
1: अच्छा,
0: म्हणजे आपल्याला गरज नाही पडत दुसऱ्या गोष्टींची आणि मनाची चंचलता तशीच कमी होते.
1: अच्छा, आणि धारणा पण तुम्ही एक सांगितलं, हो, ते काय? तर
0: जसं की योगशास्त्रामध्ये अंतरंग योग आणि बहिरंग योग आहे. बहिरंग योग म्हणजे जसं मी यम, नियम, आसन, प्राणायाम, प्रत्याहार. प्रत्याहार पण एक खूप चांगली कॉन्सेप्ट आहे योगशास्त्रातली. त्याच्यामध्ये असं असतं की इंद्रियांवर नियंत्रण. तुमचे सगळे जे इंद्रिय आहे, इंद्रिय म्हणजे ज्ञानेंद्रिय, म्हणजे सेन्स ऑर्गन्स सगळे,
1: कान, डोळे,
0: तेच, आणि कर्मेंद्रिय, हात पाय, जे असे कर्मेंद्रिय असतात, त्यांच्यावर तुमचं नियंत्रण असलं पाहिजे. मनाचं नियंत्रण स्वतःच, तर त्याचा अभ्यास करायचा. आणि त्याच्यानंतर धारणा, ध्यान आणि समाधी, याला अंतरंग योग असं म्हणतात योगशास्त्र. म्हणजे ह्याच्यामुळे तुमची सगळी मनाची चंचलता दूर होते. त्याच्यामध्ये तुम्हाला सगळं एखाद्या गोष्टीवर एकाग्रता निर्माण करायची असेल ते होते, किंवा सेल्फ रिअलायझेशन होते याच्यामध्ये. आत्मविश्वास, आत्मसाक्षात्कार, तुम्हाला जे ज्ञान मिळवायचं आहे ते सगळं ह्या तीन गोष्टींमधनं मिळत असतं, धारणा, ध्यान आणि समाधी. धारणा म्हणजे काय असते की एखाद्या गोष्टीवर मन एकाग्र करणे. मग ते काही पण असू शकतं. तुम्ही मग एखादे ज्योत असेल त्याच्यावर तुम्ही मन एकाग्र करा, किंवा ओंकाराचं तुम्ही चिन्ह असं काढलं समोर, तर मग त्याच्यावर पण तुम्ही एकाग्र करू शकता मन. कुठलाही ऑब्जेक्ट तुम्हाला हवं असेल त्याला म्हणायचं धारणा. मग ती धारणा जेव्हा खूप जास्त प्रॅक्टिस करतो आपण, तर जेव्हा ती एकत्र यायला लागते, कधी कधी काय मी कॉन्सन्ट्रेट करते पण थोड्याच वेळाने मन आणखी दुसरीकडे जातं, परत येतं,
1: काहीतरी आठवतं आपल्याला, आणि
0: मग दूध गॅसवर ठेवलंय, मग आता जायचंय, परत मग करायचंय, असं सगळं आठवतं, तरी आणायचं मनाला, पुन्हा एकाग्र करायचं. जेव्हा तुम्हाला प्रॅक्टिसनी मग तुमचं मन नाही जायला लागेल कुठे, ते एकाच ठिकाणी कॉन्सन्ट्रेट व्हायला लागेल खूप वेळाकरता, त्याला म्हणायचं ध्यान.
1: अच्छा,
0: ध्यान ही धारणेची पुढची स्टेप असते.
1: अच्छा,
0: हा. आणि मग त्याच्यानंतर जेव्हा तुम्ही इतके एकाग्र व्हाल त्या विशिष्ट ऑब्जेक्टशी की तुम्हाला स्वतःमध्ये आणि त्या ऑब्जेक्टमध्ये फरकच नाही कळणार की मी म्हणजे तोच, तादात्म्य पावणे ज्याला म्हणतात एखाद्या वस्तूशी, तसं जेव्हा होतं त्याला म्हणायचं समाधी. मग ह्याच्यामध्ये तर मनाच्या चंचलतेचा इश्यूज काहीच येत नाही, म्हणजे तुमचे तुम्ही पलीकडेच गेलेले असणार सगळ्या.
1: योग या विषयाची व्याप्ती पाहता आज आपण चर्चा इथेच थांबूया. आपण पुन्हा भेटूया उद्याच्या दिलखुलासमध्ये डॉक्टर वृषाली उजेडे यांच्याबरोबर. तेव्हा नक्की ऐका कार्यक्रम दिलखुलास सकाळी 7:25. तूर्तास मी सुचेता गरुडे आपला निरोप घेते. नमस्कार.

0: प्रायोजित कार्यक्रम दिलखुलास आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून आपण ऐकत होतात.
1: नमस्कार, मी ओंकार गोवर्धन.
2: नमस्कार, मी केतकी थत्ते.
1: आता आम्ही दोघं अज्ञात मुंबई हे नितीन साळुंखे यांनी लिहिलेलं एक अमेझिंग पुस्तक आकाशवाणीसाठी वाचतोय. मुंबईतलं गिरणगाव जगप्रसिद्ध आहे. गिरणगावाची पूर्व पश्चिम व्याप्ती म्हणजे वरळी ते माझगाव शिवडी आणि दक्षिणोत्तर व्याप्ती म्हणजे दादर ते भायखळा. एवढ्याशा या भूभागावर कधी काळी 70 जास्त गिरण्या जन्माला आल्या होत्या.
3: मुंबईतल्या व्यापारी घराण्यात जन्मलेल्या माणिकजी यांचं इंग्रजी भाषेवर कमालीचं प्रभुत्व होतं. तेच त्यांना इंग्रज

0: राज्यकर्त्यांच्या जरा अधिकच जवळ घेऊन गेलं.
1: मुंबईच्या इतिहासावर लिहिल्या गेलेल्या पुस्तकातून माझगावचा उल्लेख यायला सुरुवात होते ती मुंबईवर पोर्तुगीज अंमल सुरू झाला त्या काळापासून.
0: हे तुम्ही आकाशवाणीवर रोज ऐकू शकता, FM रेनबो वर सकाळी 7:45 आणि अस्मिता वाहिनीवर सकाळी 9
1: आणि न्यूज ऑन AIR या ऍप वर या दोन्हीचं लाईव्ह स्ट्रीमिंग तुम्ही ऐकू शकता
0: दोन्ही वेळेला.
1: तर नक्की ऐका
0: अज्ञात.

FM 101.3 MHz आणि प्रसार भारती न्यूज ऑन AIR या मोबाईल ऍपवर श्रोते आपण ऐकतोय आकाशवाणी धाराशिव केंद्र. सकाळचे 7

हो आपण ऐकतोय आकाशवाणी धाराशिव केंद्र. सकाळचे 7:40 झाले आहेत. भावधारा हा सुगम संगीताचा कार्यक्रम आता प्रसारित करीत आहोत. कार्यक्रमात आज आपण संदीप खरे यांच्या काही रचना ऐकणार आहोत, शैलेश आणि संदीप खरे यांच्या आवाजामध्ये. सुरुवातीला ऐकूयात शैलेश यांच्या आवाजातील ही रचना.

चाटला यांचे नवीन शोरूम चाटला पॅटनी सेंटर, रेशमी साड्या, शालू व लग्नाचा बस्ता होलसेल रेट मध्ये चाटला पॅटनी सेंटर, चाटला चौक, सोलापूर।

श्रोतेहो, संदीप खरे यांच्या काही रचना आपण ऐकतोय भावधारा या सुगम संगीताच्या कार्यक्रमात. ही रचना गायली होती शैलेश यांनी. आता ऐकूयात संदीप खरे यांच्या आवाजातील ही रचना.

अशा साऱ्या सुन्या सुन्या कुणी नाही कुणी नाही पारावर वेडा एक त्याला सुद्धा कुणी नाही दिशा साऱ्या

0: पारा झाल्या पण तिला भिजण्याची लाज नाही. कोणी नाही कोणी नाही कसलीच गाज नाही, पारा झाल्या पण तिला भिजण्याची लाज नाही. तिमिराच्या पायी मग वाजू लागे चाळ, तिमिराच्या पायी मग वाजू लागे चाळ.
1: श्रोतेहो, संदीप खरे यांच्या काही रचना आता आपण ऐकल्यात भावधारा या सुगम संगीताच्या कार्यक्रमात. हा आवाज होता शैलेश यांचा. याबरोबरच भावधारा हा सुगम संगीताचा कार्यक्रम आम्ही समाप्त करीत आहोत. आकाशवाणी धाराशिव केंद्र सकाळचे 8 वाजता आहेत. समाचार प्रभात हे दिल्ली केंद्रावरून दिलं जाणारं बातमीपत्र आता सहक्षेपित करीत आहोत.

ही प्रसारण सभा आपण ऐकतो एफएम 101.3 मेगाहर्ट्सवर आणि प्रसार भारती न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर. सकाळचे 8:15 झाले आहेत. प्रसारित करीत आहोत लखलख चंदेरी हा हिंदी चित्रपट संगीताचा कार्यक्रम. श्रोतेहो, आज 23 जून ज्येष्ठ अभिनेता राज बब्बर यांचा वाढदिवस आहे. त्यांच्याविषयी जाणून घेत त्यांच्यावर चित्रित झालेली काही गीतं आपण ऐकणार आहोत लखलख चंदेरी या कार्यक्रमात. श्रुती हो, 23 जून 1952 उत्तर प्रदेश येथील त्यांचा जन्म आहे. राज बब्बर यांच्या वडिलांचं नाव कुशल कुमार बब्बर आणि आईचं नाव शोभा बब्बर होतं. राज बब्बर यांचं शिक्षण आग्रा येथे पूर्ण झालं. 1977 साली राज बब्बर यांनी किस्सा कुर्सिका या चित्रपटाद्वारे बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. राज बब्बर यांनी सुरुवातीलाच त्या काळाची प्रसिद्ध नटी रीना रॉय यांच्याबरोबर पहिली भूमिका केली. त्यांनी त्यावेळी आप तो ऐसे न थे, सो दिन सास के यासारख्या चित्रपटात काम केलं होतं. त्यांच्याविषयी अधिक आपण जाणून घेणार आहोत, पण कार्यक्रमात सुरुवातीला ऐकूयात हे गीत.

आप तो ऐसे ना थे या चित्रपटासाठी मोहम्मद रफी यांनी गायलेलं निदा फाजली यांचे गीत आता पण ऐकलं. संगीत होतं उषा खन्ना यांचं. श्रोते हो, राज बब्बर यांच्याविषयी आपण जाणून घेतो. इन्साफ का तराजू या चित्रपटात राज बब्बर यांना काम करण्याची संधी मिळाली. त्यात जिनत अमान यांच्यासोबत त्यांना अभिनय करायचा होता. त्यावेळी जिनत अमान या लोकप्रिय अभिनेत्री होत्या. श्रुती हो, राज बब्बर यांनी हिंदी आणि पंजाबी चित्रपटांमध्ये 200+ अधिक चित्रपटात त्यांनी काम केलेलं आहे. त्याचबरोबर दूरदर्शनवरील महाभारत मालिकेत त्यांनी भरतची भूमिका साकारली होती. राज बब्बर यांना पहिल्यांदा इन्साफ का तराजूसाठी आणि त्यानंतर आणखी 4 वेळा फिल्मफेअरचे नॉमिनेशन मिळाले, पण अवॉर्ड मिळाला नाही. राज बब्बर आणि स्मिता पाटील यांची लव्ह स्टोरी देखील खूप गाजली. श्रुती हो, राज बब्बर यांच्याविषयी आणखीन आपण जाणून घेणार आहोत, पण कार्यक्रमात आता ऐकूयात वारिस या चित्रपटासाठी वर्मा मलिक यांचं गीत. लता मंगेशकर आणि मनमोहन सिंग यांच्या आवाजामध्ये संगीत आहे उत्तम जगदीश यांचं.

श्रुती हो, राज बब्बर यांचे काही गाजलेले चित्रपट याप्रमाणे आहेत. प्रेम गीत, अगर तुम ना होते, मजदूर, मेहंदी, आज की आवाज, हकीकत, सलमा, आप जैसा कोई नहीं, इंसायत के दुश्मन, इंसाफ का तराजू, उमराव जान, औलाद के दुश्मन, काल का, जिने नहीं दोंगा, औलाद, निकाह, बॉडीगार्ड यासारखे अनेक चित्रपटात त्यांनी काम केलं आहे. राज बब्बर यांच्या वाढदिवसानिमित्त आपण त्यांच्यावर चित्रित झालेली काही गीतं ऐकलीत लखलख चंदेरी या कार्यक्रमात. शेवटी ऐकूयात प्रेम गीत या चित्रपटासाठी जगजीत सिंग यांच्या स्वरातील आणि संगीतातील इंदिवर यांचं गीत.

आणि श्रोतेहो, याबरोबरच लखलक चंदेरी हा कार्यक्रम आम्ही आता समाप्त करीत आहोत. आकाशवाणी धाराशिव केंद्र सकाळचे 8:30 होत आहेत. राष्ट्रीय मराठी बातमीपत्र मुंबई केंद्रावरून सहक्षेपित करीत आहोत.

प्रसारित करत आहोत राष्ट्रीय मराठी बातमीपत्र. आकाशवाणी दीपा भंडारे आपल्याला बातम्या देत आहे. ठळक बातम्या. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आज राष्ट्रपती भवनात दुसऱ्या टप्प्यातील पद्म सन्मान प्रदान करणार. राष्ट्र प्रथम या भावनेतून भारताच्या विकासासाठी सरकार कार्यरत असल्याचं पंतप्रधानांचं प्रतिपादन. उत्तर प्रदेशातल्या लखनौमधल्या कोचिंग क्लासमध्ये लागलेल्या आगीच्या दुर्घटनेत आतापर्यंत 15 विद्यार्थ्यांचा होरपळून मृत्यू तर 9 जण जखमी. देशात आतापर्यंत 5 लाख नागरिकांनी केला अवयव दानाचा संकल्प. आणि अमेरिकन खुल्या बॅडमिंटन स्पर्धेला आजपासून प्रारंभ. लक्ष्य सेन आणि तन्वी शर्मा करणार भारतीय संघाचं नेतृत्व. आता सविस्तर बातम्या. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आज संध्याकाळी नवी दिल्लीतील राष्ट्रपती भवनात दुसऱ्या टप्प्यातील 2026 पद्म सन्मान प्रदान करणार आहेत. यामध्ये 2 पद्म विभूषण, 7 पद्मभूषण आणि 56 पद्मश्री पुरस्कारांचा समावेश आहे. टेनिसपटू विजय अमृतराज, अभिनेते मामुट्टी, पार्श्वगायिका अलका याज्ञिक आणि क्रिकेटपटू रोहित शर्मा यांसारख्या 65 मान्यवरांचा राष्ट्रपतींच्या हस्ते यावेळी पद्म पुरस्काराने सन्मान केला जाईल. प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला सरकारनं 2026 131 पद्म पुरस्कारांची घोषणा केली होती. यापूर्वी 25 रोजी राष्ट्रपती भवनात पहिल्या टप्प्यातील 16 पार पडला होता. यामध्ये 66 पुरस्कार विजेत्यांचा सन्मान करण्यात आला होता. गेल्या 10 वर्षात राष्ट्र प्रथम या भावनेतून भारताच्या विकासासाठी विविध पावलं उचलण्यात आली असून जगात आज भारत सर्वात वेगानं वाढणारी अर्थव्यवस्था आणि विश्वासार्ह शक्ती म्हणून उदयाला येत आहे असं प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं. नवी दिल्लीत काल एका खासगी माध्यम संस्थेच्या वतीनं आयोजित संमेलनात ते बोलत होते. पंतप्रधान पुढे म्हणाले की सरकारच्या वतीनं वर्तमान स्थितीत देशाच्या विकासासाठी करण्यात येत असलेले प्रयत्न आणि निर्णय देशाच्या पुढील 1000 वर्षासाठीच्या भविष्याला आकार देणारे आहेत. गेल्या 12 वर्षाच्या केंद्र सरकारच्या कार्यकाळात 45,000 गावांपर्यंत मोबाईल संपर्क यंत्रणा पोहोचली असून 6,000 नवीन टपाल कार्यालयं सुरू करण्यात आली आहेत तर 75,000 बँक कर्मचारी कार्यरत आहेत अशी माहितीही पंतप्रधानांनी दिली. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आज नवी दिल्लीमध्ये नाफेडच्या लिलाव पोर्टलचं उद्घाटन करणार आहेत. लिलाव प्रक्रियेमध्ये पारदर्शकता, कार्यक्षमता आणि कामकाजात सुलभता आणण्याच्या दिशेनं उचललेलं हे महत्वाचं पाऊल आहे. भारत आणि मोरक्को दरम्यान दहशतवाद विरोधी संयुक्त कार्यसमूहाची काल नवी दिल्लीत बैठक झाली. भारताच्या परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाचे संयुक्त सचिव डॉ विनोद बाहडे आणि मोरक्कोच्या राष्ट्रीय न्यायिक पोलीस ब्रिगेडचे प्रमुख हिशाम बाली यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक झाली. यावेळी दोन्ही देशांनी विविध प्रकारातील दहशतवाद, विशेषतः सीमावर्ती भागात सुरू असणाऱ्या अतिरेकी कारवाया यांची कडक निंदा केली. भारत आणि मोरक्को दरम्यान माहिती आणि कार्यप्रणालीविषयी परस्पर सहकार्य आणि देवाणघेवाण करण्याविषयी या बैठकीत सहमती झाली. नवी दिल्लीत सुरू असलेल्या 16 ब्रिक्स देशांच्या सुरक्षा सल्लागारांच्या बैठकीदरम्यान काल चीनचे परराष्ट्रमंत्री वांग यी यांच्याबरोबर भारताचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोभाल यांनी द्विपक्षीय चर्चा केली. यावेळी भारत आणि चीन दरम्यानचे संबंध सामान्य बनवण्यासाठी करण्यात येत असलेल्या आणि परस्पर सहकार्य वाढवण्यासाठीच्या प्रयत्नांचा आढावा घेण्यात आला. हे राष्ट्रीय बातमीपत्र आपण आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून ऐकत आहात. उत्तर प्रदेशातल्या लखनौमधल्या अलीगंज इथल्या एका कोचिंग क्लासमध्ये काल लागलेल्या आगीच्या दुर्घटनेत आतापर्यंत 15 विद्यार्थ्यांचा होरपळून मृत्यू झाला असून 9 जण जखमी झाले आहेत. त्यांच्यावर रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत. या प्रकरणी 6 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला असून त्यापैकी 4 जणांना पोलिसांनी आतापर्यंत अटक केली आहे. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी या प्रकरणी लखनौ विकास प्राधिकरण, अग्निशमन विभाग आणि वीज वितरण विभागातील 4 अधिकाऱ्यांना

0: यांना निलंबित केलं आहे। तसंच या दुर्घटनेच्या तपासासाठी योगी आदित्यनाथ यांनी विशेष तपास पथकाची नेमणूक केली असून त्यांनी 7 दिवसात याबाबतचा अहवाल द्यायचे निर्देश दिले आहेत। आगीच्या भक्षस्थानी पडलेली इमारत पोलिसांनी सील केली असून अधिक तपास करण्यासाठी या भागात प्रवेशबंदी करण्यात आली आहे। दरम्यान मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी काल घटनास्थळी जाऊन पाहणी केली। राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू, उपराष्ट्रपती सी पी राधाकृष्णन, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या दुर्घटनेबद्दल तीव्र दुःख व्यक्त केलं आहे। पंतप्रधान राष्ट्रीय मदत निधीतून मृतांच्या नातेवाईकांना प्रत्येकी 2 लाख रुपयांची तसंच जखमींना 50,000 रुपयांची मदत देण्याची घोषणा पंतप्रधानांनी समाज माध्यमावरील संदेशात केली आहे। कतारमधील रास लाफान इथं सर्वात मोठ्या गॅस निर्मिती कारखान्यात परवा रात्री झालेल्या स्फोटामध्ये 13 जणांचा मृत्यू झाला असून त्यामध्ये 12 भारतीयांचा समावेश आहे। या दुर्घटनेत 66 जण जखमी झाले आहेत। दोहा इथल्या भारतीय दूतावासानं 12 भारतीयांच्या मृत्यूची बातमी खरी असल्याचं स्पष्ट केलं असून त्याबद्दल शोक व्यक्त केला आहे। भारताचे परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांनीही या दुर्घटनेबद्दल तीव्र शोक व्यक्त केला आहे। दोहा इथल्या भारतीय दूतावासातील अधिकाऱ्यांच्या आपण सतत संपर्कात असून ते दुर्घटनाग्रस्त भारतीयांच्या कुटुंबियांना सर्वतोपरी मदत करत असल्याचं एस जयशंकर यांनी आपल्या समाज माध्यमावरील संदेशात म्हटलं आहे। देशात 5 लाख नागरिकांनी अवयव दानाचा संकल्प केला असून हा आतापर्यंतचा देशातील सर्वोच्च विक्रम आहे। अवयव दान आणि त्वचा दानाबद्दल नागरिकांमध्ये वाढत असलेल्या जागरूकतेचं आणि सामूहिक जबाबदारी घेण्याप्रती वचनबद्धतेचं हे प्रतीक असल्याचं केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयानं म्हटलं आहे। अवयव आणि त्वचा दानामुळे अवयव प्रत्यारोपण शस्त्रक्रियेसाठी प्रतीक्षेत असणाऱ्या 1,000 रुग्णांना यामुळे नवजीवन मिळण्याची आशा निर्माण होते। सरकारनं सामाजिक जबाबदारी विकसित करण्यासाठी केलेल्या प्रयत्नांचं हे यश असल्याचं मंत्रालयानं म्हटलं आहे। राष्ट्रीय अवयव आणि त्वचा प्रत्यारोपण समितीचे संचालक डॉ अनिल कुमार यांनी एवढ्या मोठ्या प्रमाणात प्रतिसाद दिल्याबद्दल नागरिकांचे आभार मानले आहेत। तसंच देशातील सर्व राज्य सरकारांनाही धन्यवाद दिले आहेत। ब्रिटनचे पंतप्रधान कीर स्टार्मर यांनी काल आपल्या पदाचा राजीनामा दिला। मजूर पक्षाचं प्रमुख पदही त्यांनी सोडलं आहे। ब्रिटिश पार्लमेंटचं अधिवेशन येत्या सप्टेंबरमध्ये सुरू होणार असून त्याआधी नवीन नेत्याची निवड होईपर्यंत आपण पदाचा कार्यभार सांभाळणार असल्याचं स्टार्मर यांनी जाहीर केलं। फिफा विश्वचषक फुटबॉल स्पर्धेत अमेरिकेतील फिलाडेल्फिया इथं आय गटात झालेल्या फ्रान्स आणि इराक दरम्यानच्या सामन्यात फ्रान्स संघानं विजय मिळवला तर अर्लिंग्टन इथं जे गटात झालेल्या सामन्यात अर्जेंटिनानं ऑस्ट्रेलियाचा 2-0 असा पराभव केला। अर्जेंटिनाचा कर्णधार लिओनेल मेस्सीनं जर्मनीच्या मिरोस्लाव क्लोसचा 16 गोलांचा विक्रम मागे टाकत विश्वचषकाच्या इतिहासात सर्वाधिक गोल करणारा खेळाडू म्हणून मान मिळवला आहे। अमेरिकन खुल्या बॅडमिंटन स्पर्धेला आजपासून कॅलिफोर्नियामध्ये प्रारंभ होत आहे। या स्पर्धेत लक्ष्य सेन आणि तन्वी शर्मा भारतीय संघाचं नेतृत्व करणार आहेत। पुरुषांच्या एकेरी गटात लक्ष्य सेनची लढत बेल्जियमच्या जुलियन कैरागीशी होईल तर किदांबी श्रीकांतचा सामना चिनी तैपाईच्या लियाओ झिओफू हिच्याशी होईल। महिलांच्या एकेरी गटात तन्वी शर्मा आणि जर्मनीच्या यवोन ली यांच्यात लढत होणार आहे। शेवटी पुन्हा ठळक बातम्या। राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आज राष्ट्रपती भवनात दुसऱ्या टप्प्यातील पद्म सन्मान प्रदान करणार। राष्ट्रप्रथम या भावनेतून भारताच्या विकासासाठी सरकार कार्यरत असल्याचं पंतप्रधानांचं प्रतिपादन। उत्तर प्रदेशातल्या लखनौमधल्या कोचिंग क्लासमध्ये लागलेल्या आगीच्या दुर्घटनेत आतापर्यंत 15 विद्यार्थ्यांचा होरपळून मृत्यू तर 9 जण जखमी। देशात आतापर्यंत 5 लाख नागरिकांनी केला अवयव दानाचा संकल्प आणि अमेरिकन खुल्या बॅडमिंटन स्पर्धेला आजपासून प्रारंभ। लक्ष्य सेन आणि तन्वी शर्मा करणार भारतीय संघाचं नेतृत्व। याबरोबरच हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं। नमस्कार।
1: आकाशवाणी FM सेवेचं हे आहे।

हे धाराशिव केंद्र, सकाळचे 8:40 झाले आहेत. आता कार्यक्रम भावधारा ऐकूयात. अरुंधाते यांनी गायलेली मंगेश पाडगावकर यांची रचना.

श्रोते हो, सुगम गीतांचा कार्यक्रम आपण ऐकतोय भावधारा आकाशवाणी धाराशिव केंद्रावरून. कार्यक्रमात आता अनुराधा पौडवाल यांनी गायलेली शांताराम नांदगावकर यांची रचना ऐकूयात. संगीत आहे अरुण पौडवाल यांचं.

श्रोते हो, एका पत्रात दडलेला असतो भावनांचा महासागर, तोच जेव्हा सूर लावतो होतो स्वरामधला सागर। अशाच आठवणींचा सोहळा आमचा पत्रगीत कार्यक्रम, जिथे शब्द, सूर आणि हृदय एकत्र येतात। पत्रातून गाण्यापर्यंतचा हा प्रवास जरूर ऐका। मंगळवारी, बुधवारी, गुरुवारी आणि शनिवारी रात्री 10 वाजता कार्यक्रम पत्रगीत आकाशवाणी धाराशिव केंद्रावरून आणि प्रसार भारती न्यूज ऑन AIR या मोबाईल ऍप वरून। तेव्हा श्रुती हो, जरूर ऐका आज रात्री 10 वाजता मराठी पत्रगीत हा कार्यक्रम आकाशवाणी धाराशिव केंद्रावरून। भावधारा या कार्यक्रमात आता अरुण दाते आणि अनुराधा पौडवाल यांनी गायलेली मंगेश पाडगावकर यांची रचना ऐकूयात। संगीत दिलं आहे यशवंत देव यांनी।

श्रुती हो हा आवाज होता अरुंधाते आणि अनुराधा पोडवाल यांचा. मंगेश पाडगावकर यांच्या गीताला संगीत होतं यशवंत देव यांचं. याबरोबरच भावधारा हा सुगम संगीताचा कार्यक्रम आता संपला. आकाशवाणी धाराशिव केंद्र FM 101.3 MHz श्रुती हो सकाळचे 9 वाजता आहेत. आता देश की सुरेले धडकन विविध भारतीचे कार्यक्रम मुंबई केंद्रावरून सहक्षेपित करीत आहोत. आपण ते ऐकू शकाल 10 वाजेपर्यंत. 10 वाजता आमच्या केंद्रावरून कार्यक्रम दिव्य स्वातंत्र्य भारताचे.

0: श्रोते हो आपण ऐकतोय आकाशवाणी धाराशिव केंद्र FM 101.3 MHz आणि प्रसार भारती न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर. सकाळचे 10 वाजता आहेत. आता दिव्य स्वातंत्र्य भारताचे हा कार्यक्रम काही क्षणातच आम्ही प्रसारित करीत आहोत.
1: चाटला यांचे नवीन शोरूम चाटला पॅथनी सेंटर. रेशमी साड्या, शालू व लग्नाचा बस्ता होलसेल रेट मध्ये. चाटला पॅथनी सेंटर, चाटला चौक, सोलापूर.
2: SNDT महिला विद्यापीठांतर्गत नालंदा कॉलेज ऑफ फॅशन डिझाईन येथे BA इन फॅशन डिझाईन या पदवी अभ्यासक्रमाला आणि माता रमाबाई कला विज्ञान आणि वाणिज्य महाविद्यालयात BA, BCom, BSc, जनरल, MSc मायक्रोबायोलॉजी, MSc केमिस्ट्री या अभ्यासक्रमांना सर्व प्रवर्गातील मुलींना मोफत प्रवेश. SC प्रवर्गासाठी स्वाधार योजनेचा लाभ. इतर मागासवर्गीयांना शिष्यवृत्तीचा लाभ. पत्ता: गोरे कॉम्प्लेक्स, समतानगर, धाराशिव. मोबाईल क्रमांक 93-10-66-66-35 आणि 93-10-66-66-58.
0: श्रुती हो प्रसारित करीत आहोत दिव्य स्वातंत्र्य भारताचे हा कार्यक्रम. यामध्ये ऐकूयात शूर वीरांगणा झाशीची राणी लक्ष्मीबाई यांच्याविषयीची माहिती. संकलन आणि निवेदन आहे सुषमा लोंढे यांचं.

नमस्कार रसिक श्रोते हो, दिव्य स्वातंत्र्य भारताचे या कार्यक्रमात मी आपली रेडिओ मैत्रीण सुषमा आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते. रसिक हो, कार्यक्रमाची सुरुवात आपण करूयात या देशभक्तीपर गीताने.

श्रोते हो, भारतीय स्वातंत्र्य लढ्यात स्त्रियांचा सहभाग हा विषय निघाला की अग्रणी घ्यावं असं नाव म्हणजे शूर मर्दानी झाशीची राणी लक्ष्मीबाई. श्रोते हो, लक्ष्मीबाईचं मूळ नाव मणिकर्णिका. लहानपणापासूनच वडिलांसोबत राजमहाली वावरल्यामुळं मनूला शस्त्रास्त्र हाताळण्यात आणि घोडेसवारीत आवड निर्माण झाली आणि वडील पेशवेपदी असल्यामुळं ती त्यांची आवड पुरविलीही गेली. दिवस दिवस शस्त्र सराव करावा, घोड्यावरून राज्यभर फेरफटका मारावा आणि कसरत करावी असल्या छंदात रमणारी बालिका मनू थोरच जणू. मनुबाईचं लग्न झाशीचे राजे गंगाधरराव नेवासे यांच्याशी झालं आणि मनू झाशीची राणी होण्यासोबतच लक्ष्मीबाई गंगाधरराव नेवासे झाल्या. पण राणीपदाचं सुख भोगणं जणू त्यांच्या नशिबी नसावंच. लग्नानंतर जन्मलेले मूल अवघ्या काही महिन्यातच गेलं आणि नंतर 2 वर्षात गंगाधरराव देखील, म्हणजे साक्षात झाशीचे महाराज. श्रोते हो, तेव्हा लक्ष्मीबाईंवर दुःखाचा डोंगर कोसळला. आता झाशी संस्थानाचा सगळा भार त्यांच्या एकटीच्या खांद्यावर होता आणि श्रोते हो, त्याच वेळी इकडं

डलहौसीनं वारस नसलेलं संस्थान खालसा करून इंग्रज साम्राज्यास जोडण्याचा सपाटास लावला होता. गंगाधररावांच्या इंग्रजांशी असलेल्या चांगल्या संबंधामुळं आपल्या राज्यावर ही वेळ यायची नाही हा लक्ष्मीबाईंचा अंदाज अगदी चुकीचा ठरला आणि लक्ष्मीबाईंना राज्य सोडण्याचं फरमान निघालं. श्रोते हो, तेव्हा राणी चवताळली. मरगळलेल्या सैन्याला आणि जनतेला त्यांनी नवस्फूर्ती दिली आणि हाती शस्त्र घेऊन स्वतः राज्य रक्षणार्थ मैदानात उतरली. तिच्या पराक्रमानं इंग्रजही चक्रावले. पंख्याचं पात फिरावं तसं तिच्या हातची तलवार फिरून कित्येक इंग्रज सैनिकांना त्यांनी यमसदनी पाठवलं. श्रोते हो, जीवाजीव असेपर्यंत कसल्याही परिस्थितीत मेरी झांसी नहीं दुंगी असं म्हणणारी राणी धन्यच.

श्रोते हो, फक्त 24 वर्षाचे आयुष्य लाभलेल्या राणी लक्ष्मीबाईंनी भारतीय स्वातंत्र्य लढ्याला अशी प्रेरणा दिली की त्यांचा पराक्रम आजही प्रत्येक भारतीयांच्या मनात जिवंत आहे. विशेष म्हणजे अन्यायासमोर न झुकण्याचा त्यांचा स्वाभिमान आणि मातृभूमीवरील निस्सीम प्रेम यामुळे त्या भारतीय इतिहासातील प्रेरणादायी व्यक्तिमत्वापैकी एक ठरल्या. श्रोते हो, काही व्यक्तिमत्व अशी असतात की ती काळाच्या पलीकडे जातात. राणी लक्ष्मीबाई हे त्यापैकीच एक नाव. त्यांनी केवळ झाशीचं रक्षण केलं नाही तर एक भारतीय स्त्री शक्ती, स्वाभिमान आणि धैर्याचं उदाहरण घालून दिलं. श्रोते हो, ग्वाल्हेरच्या लढाईत पुरुषी वेशात लढणाऱ्या लक्ष्मीबाईंच्या अंगात इंग्रजांच्या गोळ्या शिरल्या आणि त्या रणांगणात

अंगणी पडल्या. मात्र आपल्या राणीचं शव या दुष्ट इंग्रजांच्या हाती लागू नये म्हणून एका सेवकानं त्यांचं शव दूर घेऊन जाऊन स्वतःच त्यांना अग्नी दिला. श्रोते हो, अशा या कणखर मनाच्या क्रांतीवीरांच्या स्फूर्ती देवतेस कोटी कोटी नमन करून मी सुषमा आजच्या कार्यक्रमातून आपला निरोप घेतीये. भेटूयात पुढील कार्यक्रमात. तोपर्यंत नमस्कार.

0: बहु आले बहु गेले, सांगा स्मरणात कोण राहिले। आम्ही सदैव नतमस्तक राहतो जे स्वातंत्र्यासाठी अमर जाहले। श्रोते हो, स्वातंत्र्यासाठी जीवन पणाला लावणाऱ्या क्रांतीवीरांची ओळख करून देणारा कार्यक्रम दिव्य स्वातंत्र्य भारताचे ऐकायला विसरू नका दर मंगळवारी सकाळी ठीक 10 वाजता।
1: दिव्य स्वातंत्र्य भारताचे।

श्रुती हो, दिव्य स्वातंत्र्य भारताचे हा कार्यक्रम आता आपण ऐकला, त्यामध्ये शूर वीरांगणा झाशीचे राणी लक्ष्मीबाई यांच्याविषयीची माहिती ऐकलीत. संकलन आणि निवेदन होतं सुषमा लोंढे यांचं.

धाराशिव केंद्रावर अगदी योग्य दरात जाहिरात देऊ शकता। आपल्या आकाशवाणीच्या कार्यालयीन वेळेत संपर्कासाठी दूरध्वनी क्रमांक आहे 024722921। तेव्हा जाहिरात द्या आणि आपला व्यवसाय वृद्धिंगत करा।

सनईच्या सुरांनी उजळून येते पहाड, सनईच्या सुरांनी उजळून येते पहाड, नादमयी स्वरांनी फुलतो तेरणा मांजरा काठ. आकाशवाणी केंद्र धाराशिवचा निराळा स्थळ.

0: जमीन, मशागत, हवामान, पाऊस, पाणी, तंत्रज्ञान, तज्ञांच्या मुलाखती आणि पशुधनाची निगराणी, काळजी, आरोग्याची यशोगाथा शेतकऱ्यांची. ऐकायला विसरू नका कृषी कार्यक्रम घर शिवार, कृषीवाणी आणि किसानवाणी. ऐकत रहा आपलीच धाराशिव आकाशवाणी.
1: श्रोतेहो, आजच्या किसानवाणी या कार्यक्रमाचा विषय आहे पावसाळ्याला विलंब झाल्यामुळे पेरणी करताना शेतकरी बंधू भगिनींनी घ्यावयाची काळजी. याविषयी भुजंगराव लोकरे, उपतालुका कृषी अधिकारी कळंब यांची दौलत निपाणीकर यांनी घेतलेली मुलाखत आणि त्यानंतर आरोग्य सल्ला आणि धाराशिव जिल्ह्याचा उद्याचा म्हणजेच बुधवार दिनांक 24 जून 2026 हवामान अंदाज. संकलन आणि निवेदन आहे दौलत निपाणीकर यांचं, निवेदन अनिता तांबे यांचं आहे. तेव्हा ऐकायला विसरू नका आजचा किसानवाणी हा कार्यक्रम सायंकाळी 7:30

श्रोते हो, आपण ऐकतोय आकाशवाणी धाराशिव केंद्राचे कार्यक्रम. सकाळचे 10:30 झाले आहेत. आता वेळ आहे गीतांजली या मराठी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमाची. ऐकूयात सप्तपदी या चित्रपटासाठी मधुसूदन कालेकर यांनी यांचं गीत मुकेश यांच्या आवाजामध्ये. संगीत आहे गजानन द्वारकानाथ यांचं.

महानंदा या चित्रपटासाठी शांता शेळके यांचं गीत आपण ऐकलंत लता मंगेशकर यांच्या आवाजामध्ये. संगीत होतं पंडित हृदयनाथ मंगेशकर यांचं. श्रुती हो गीतांजली हा मराठी चित्रपट संगीताचा कार्यक्रम आपण ऐकतोय आकाशवाणी धाराशिव केंद्रावरून. आता ऐकूयात घाबरायचं नाही या चित्रपटासाठी शांताराम नांदगावकर यांचं गीत अशोक खरे आणि रक्षा राव यांच्या आवाजामध्ये. या गीताला संगीत आहे राम लक्ष्मण यांचं.

0: श्रोते हो, घाबरायचं नाही. या चित्रपटासाठी अशोक खरे आणि रक्षा राव यांच्या आवाजातील शांताराम नांदगावकर यांचे गीत आता आपण ऐकलं. कार्यक्रमात त्यानंतरचं गीत आहे वरात, या चित्रपटातील प्रभाकर नायक यांचं. उषा मंगेशकर यांचा आवाज आणि संगीत दिलं आहे बाळ पळसुले यांनी.
1: धागा

वरात या चित्रपटातील गीत आता आपण ऐकलं. श्रोतेहो, गीतांजली या कार्यक्रमात त्यानंतर ऐकूयात तमासगीर या चित्रपटातील हे लावणी गीत. कृष्णा कल्ले आणि उत्तरा केळकर यांचा आवाज. गीत आहे जगदीश खेबुडकर यांचं, संगीत दिलं आहे विश्वनाथ मोरे यांनी.

श्रुती हो, गीतांजली या कार्यक्रमात आता शेवटी ऐकूयात तूच माझी राणी या चित्रपटासाठी आशा भोसले आणि महेंद्र कपूर यांनी गायलेलं हे गीत.

आकाशवाणी FM सेवेचं हे आहे धाराशिव केंद्र. सकाळचे 11 वाजले आहेत. श्रोतेहो, आता प्रसारित करीत आहोत मिश्र संगीत हा कार्यक्रम. सुरुवातीला ऐकूयात संत एकनाथ यांची भक्तिरचना. सुरेश वाडकर यांच्या आवाजामध्ये संगीत आहे श्रीधर फडके यांचं.

0: श्रोतेहो, मिश्र संगीत हा कार्यक्रम आपण ऐकतोय आकाशवाणी धाराशिव केंद्रावरून. आपण ऐकलीत संत एकनाथ यांची भक्तरचना सुरेश वाडकर यांच्या आवाजामध्ये.
1: चाटला यांचे नवीन शोरूम चाटला पॅटनी सेंटर. रेशमी साड्या, शालू व लग्नाचा बस्ता होलसेल रेट मध्ये. चाटला पॅटनी सेंटर, चाटला चौक, सोलापूर.

आशा भोसले आणि सहकाऱ्यांच्या आवाजातील शांता शेळके यांचं सुगम गीत आता आपण ऐकलं. श्रोतो, मिश्र संगीत या कार्यक्रमात आता ऐकूयात कृष्णाजी प्रभाकर खाडिलकर यांचं नाट्यपद आशा भोसले यांच्या स्वरामध्ये.

कृष्णाजी प्रभाकर खाडीलकर यांचं नाट्यपद आता आपण ऐकलं. मिश्र संगीताच्या कार्यक्रमात आता ऐकूयात डॉक्टर हसरत जयपुरी यांची गझल उस्ताद अहमद हुसेन आणि उस्ताद मोहम्मद हुसेन यांच्या स्वरामध्ये.

डॉक्टर हसरत जयपुरी यांची गझल आता आपण ऐकलीत. श्रोतेहो, मिश्र संगीताचा आपण स्वाद घेतोय आकाशवाणी धाराशिव केंद्रावरून. यानंतर शांताराम नांदगावकर यांची भक्तिरचना ऐकूया. आता आशा भोसले यांच्या आवाजामध्ये संगीत अनिल अरुण यांचं आहे.

श्रुती हो नादो महानोर यांची सुंदर अशी रचना आता आपण ऐकलीत. लता मंगेशकर यांच्या आवाजामध्ये संगीत होतं पंडित हृदयनाथ मंगेशकर यांचं. आणि या गीतासोबतच आजचा मिश्र संगीत हा कार्यक्रम आता संपला. आकाशवाणी धाराशिव केंद्र FM 101.3 MHz आणि प्रसार भारती न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर सकाळचे 11:30 झाले आहेत. आता प्रसारित करीत आहोत हिंदी चित्रपट संगीताचा कार्यक्रम गीतबहार. कार्यक्रमात सुरुवातीला करीब या चित्रपटासाठी राहत इंदोरी यांचं गीत ऐकूया.

1942 अ लव्ह स्टोरी या चित्रपटासाठी कविता कृष्णमूर्ती यांनी गायलेलं जावेद अख्तर यांचं गाणं आपण ऐकलं. संगीत होतं राहुल देव बर्मन यांचं. श्रोते हो, गीत बहार हा हिंदी चित्रपट संगीताचा कार्यक्रम आपण ऐकतोय आकाशवाणी धाराशिव केंद्रावरून. कार्यक्रमात त्यानंतर ऐकूयात बॉर्डर या चित्रपटासाठी अनु मलिक यांच्या संगीत नियोजनातील जावेद अख्तर यांचं गीत, सोनू निगम आणि अलका याग्निक यांचा आवाज.

और प्यार हो गया या चित्रपटातील जावेद अख्तर यांचे गीत आपण ऐकलं उदित नारायण यांच्या स्वरामध्ये, संगीत होतं नुसरत फतेह अली खान यांचं. श्रोते हो गीतबहार या कार्यक्रमात शेवटी ऐकूयात परिणीता या चित्रपटासाठी सोनू निगम आणि श्रेया घोषाल यांनी गायलेलं स्वानंद किरकिरे यांचं गीत.

स्वानंद किरकिरे यांच्या गीताला संगीत होता शंतनू मैत्रे यांचा, श्रोता सोन निगम आणि श्रेया घोषाल यांचा, तर चित्रपट परिणीता. आणि या गीतासोबतच आजचा गीतबहार हा कार्यक्रम आता समाप्त करीत आहोत. आकाशवाणी धाराशिव केंद्र, दुपारचे 12 वाजता आहेत. वनिता मंडळ हा महिलांसाठी कार्यक्रम, 1 वाजता विविध भारती मुंबईचे कार्यक्रम आम्ही सहक्षेपित करू. 1:30 राष्ट्रीय मराठी बातमीपत्र, 1:40 रत्नागिरी जिल्हा वार्तापत्र आणि 3 वाजता प्रादेशिक बातम्या मुंबई केंद्रावरून सहक्षेपित करण्यात येतील. तेव्हा श्रोतेहो सुरुवातीला ऐकूयात वनिता मंडळ हा महिलांसाठी कार्यक्रम मुंबई केंद्रावरून.

मैत्रिणींनो आणि श्रोतेहो नमस्कार. वनिता मंडळाच्या आजच्या कार्यक्रमात पावसाच्या प्रफुल्लित सरींसोबत मी दीप्ती आंबेकर आपले सहर्ष स्वागत करते. आज मुंबईतील प्रत्येकाच्या चेहऱ्यावर एक वेगळाच असा आनंद दिसतो आहे. वातावरण गारेगार झालं आहे. हे असंच वातावरण आणि पावसाची साथ सोबत संपूर्ण ऋतूभर असावी अशी आशा करूया. आणि आता आपण ऐकणार आहोत कौटुंबिक श्रुतिका आपुलकी या घरात, आणि त्यानंतर गुणसागर गंभीर या विशेष कार्यक्रमाचा दुसरा भाग आपण ऐकणार आहोत, ज्यामध्ये डॉक्टर वर्षा भावे यांची मुलाखत आपण ऐकू शकाल. तर आता आपण ऐकूया आपुलकी या घरात ही कौटुंबिक श्रुतिका. लेखिका आहेत स्मिता जोगळेकर आणि सहभागी कलाकार दिनेश अडावतकर, चेतना झांजे आणि सादरकर्त्या नेहा खरे.

0: आला
1: सुखदा क्या बात है, पाऊस आला, वारा आला, रान लागले नाचू वगैरे, म्हणजे मूड बीड आधीच मस्त बनवून तयार आहे, झकास.
0: रोहित कसं आहे ना, ते म्हणतात ना, तहान लागल्यावर विहीर खणायला जाऊ नये.
1: मग तू काय आताच निघालीस की काय?
0: निघालीस म्हणजे मी कुठे निघाले?
1: मला वाटलं विहीर खणायला निघालीस की काय.
0: ए पुरे रे, कोण कशाला विहीर वगैरे खणायला देईल, तुझं ना काही असतं बघ.
1: सॉरी, म्हटलं आज आपला मूड एकदम भिगा भिगा दिसतोय.
0: मूड ना आहे खरा, ओला ओला, चिंब चिंब, मस्त मस्त.
1: पण नुसता मूड बनून काय फायदा असो.

0: दादा
1: पावसाच्या बाबतीत कसला आलाय रे फायदा आणि तोटा? हा, तो काय भौतिक व्यवहार आहे का? निसर्ग आहे बाबा, तो द निसर्ग.
0: अगं मी तेच म्हणतोय, या पावसाचं हे नेहमीच असतं, येतो येतो म्हणतो आणि गायब होतो. आणि वाटतं आज काही पाऊस येणार नाही, नेमका तेव्हाच,
1: नेमका तेव्हाच बरसतो. बरोबर. अरे असाच असतो पाऊस, तुम्हाला बुचकळ्यात टाकणारा, तुमची फिरकी घेणारा.
0: अगं त्याची मजा होते, पण लोकांची भंभेरी उडते त्याचं काय?
1: हीच तर पावसाची मजा आहे, त्याला गृहीत धरू नका. पाऊस चीजच अशी आहे की
0: चीज. येस येस, चीज पिझ्झा, चीज सँडविच आणि चीज चिली टोस्ट वगैरेची आठवण हमखास करून येणारा हा पाऊस चीज क्या
1: आले खादाड खाऊ, पुन्हा घूम फिर के खाण्यावर आले. मी वेगळंच म्हणते.
0: अच्छा अच्छा, वेगळं का? म्हणजे चीज टोस्ट नको असेल तर साधा चीज पराठा किंवा चीज डोसा सुद्धा.
1: अरे रोहित, ट्रॅक सोडू नको. पाऊस अशी चीज आहे असं मी म्हटलं, सांग बरं पाऊस म्हणजे काय आणि तो काय काय करू शकतो?
0: चौथी मध्ये असताना पाऊस विषयावर निबंध लिहिला होता, तो शेवटचा, आता पुन्हा सांगू नकोस.
1: अरे थोडा तरी रोमॅन्टिक हो, रसिकपणा दाखव कवितेच्या गाण्याच्या. चार ओळी आठव?
0: हा, पावसाची गाणी वगैरे आपण सांगू शकतो, म्हणजे टिप टिप बरसा पाणी, नाहीतर बरसोरे मेघा मेघा, किंवा ते आपलं मराठी कुठलं ग ते
1: श्रावणात
0: घन निळा,
1: घन घन माला नभी दाटल्या.
0: अगं शेकडो गाणी अक्षरशः, बालगीत, प्रेमगीत, विरह गीत, जथ्यांनी पावसात भिजताना गायलेली गाणी, सगळ्या व्हरायटी आहेत पावसाच्या.
1: पण रोहित, सिमेंट कॉन्क्रीटच्या भिंतीमध्ये बसून आपण खिडकीतून पाऊस बघत ही गाणी म्हणतो नाही का?
0: तसं अगदी माझ्या मनातलं बोललीस तू सुखदा. पाऊस रिमझिम असेल तर ठीक आहे, पण अकाली आलेला किंवा झोडपणारा पाऊस म्हटला ना की त्याची ती रौद्र रूप घाबरवून टाकतात बघ.
1: आता तर काय दिवसेंदिवस सगळं अनिश्चित होत चाललंय रे, हवामानात तापमानात वरचेवर होणारे बदल
0: तर काय, आणि त्यामुळे सगळ्या ऋतूंची सुद्धा बिघडलेली गणित विचार करायला लावणाऱ्या गोष्टी आहेत या, नाही का?
1: पूर्वी खरोखर ऋतू सुद्धा ना शिस्तीने आणि वेळापत्रकाप्रमाणे यायचे. आपल्याकडे शाळेच्या सुट्ट्या सुद्धा त्याप्रमाणेच ठरवलेल्या असायच्या.
0: आणि आता आपण म्हणजे माणसांनीच हे तंत्र बिघडवून टाकले पार.
1: हो ना, प्रवासाला जाताना सुद्धा आपण हल्ली म्हणतो की तिन्ही ऋतूंची तजवीज बरोबर ठेवावी लागते, म्हणजे स्वेटर पण, छत्र्या पण, उन्हासाठीचे पातळ कपडे पण.
0: आणि आपल्याकडे हवामान खात्यावर विनोद करण्याची पद्धत पूर्वीपासूनच आहे, तुला तो विनोद माहितीये ना?
1: काय?
0: हवामान खात्याच्या वेबसाईटवर बघून एक मित्र दुसऱ्या मित्राला म्हणतो, आज हवामान खात्याने मुसळधार पावसाचा अंदाज दिलाय.
1: मग मित्राने खिडकीतून बाहेर बघितलं आणि म्हणाला, पण बाहेर तर कडक ऊन पडलंय.
0: त्यावर पहिला मित्र म्हणतो, अरे हवामान खात्याचा अंदाज आहे, पाऊस पडायचा की नाही हे शेवटी पाऊसच ठरवेल.
1: कसं आहे ना, पण स्वतःला कशातलं काही ठाऊक नसताना इतरांवर विनोद करणं चुकीचं आहे. हवामानाचा अभ्यास, नजीकच्या भविष्यकाळात हवामानात होणारे बदल, या गोष्टींवरती वेधशाळा सतत काम करत असतात.
0: आणि पाऊसच नाही तर चक्रीवादळ किंवा निसर्गातल्या इतर अनेक हालचालींची आधीच माहिती आपल्याला आपल्या वेधशाळांमुळे मिळते.
1: आणि नैसर्गिक आपत्तींपासून बचाव करण्याचे उपाय आधीच योजता येतात. लोकांना फक्त बालिश विनोद सुचतात.
0: पण अशा आस्थापनांच्या कामाची प्राथमिक माहिती तरी सामान्य लोकांनी करून घ्यावी, नाही का?
1: अरे काही देशांमध्ये तर सैन्यात किंवा पोलीस खात्यात काही काळ काम करणं हे अनिवार्य आहे.
0: काही देशांमध्ये तर सामान्य नागरिकांना ज्युरी म्हणून सुद्धा काम करणं कंपल्सरी असतं.
1: तसंच वेधशाळा किंवा अन्य सरकारी संस्थांमधल्या कामाची नागरिकांनी ओळख करून घ्यायला हवी.
0: थोडक्यात काय, तर पाऊस म्हणजे केवळ ओले ती गाणी आणि कांदा भजी नव्हे, तर पाऊस म्हणजे कोट्यवधी लोकांसाठी वेगवेगळी रूप घेऊन येणारा बहुरूपीच, नाही का?
1: अरे वा वा वा, क्या बात है रोहित. किती छान उपमा दिलीस तू पावसाला, बहुरूपी. अगदी खरंय.
0: हे सुखद, ऐक ना, कुठेतरी पावसाळी पिकनिकला जाऊया ना आपण या वर्षी, किंवा छोटासा ट्रेक तरी करूया.
1: अरे हो, गेले 3 पावसाळे काही ना काही कारणामुळे आपण कुठेच गेलो नाही. यावर्षी मात्र पाऊस आल्यावर नक्की ठरवू.
0: तुझ्या या ठरवू यावरून आठवलं, अगं दाजी काकांच्या 75 जायचंय, काकांना काय द्यायचं अजून ठरवलं नाहीये आपण.
1: आहे माझ्या लक्षात आहे, पण केतनने पाठवलेल्या मेसेज मध्ये स्पष्ट म्हटलंय की कोणत्याही स्वरूपात आहेर, भेटवस्तू, पुष्पगुच्छ वगैरे आणू नका.
0: ते ठीक आहे, आता काय?
1: अरे
0: की केतन म्हणजे काकांचा

0: नातू तो आजच्या पिढीतला मुलगा आहे, पण काकांना काहीतरी आपण
1: काकूंनी तर फोनवर जवळ जवळ दटावलंच आहे मला.
0: काय
1: कोणत्याही स्वरूपात आहेर आणायचा नाहीये.
0: अच्छा, हे बेस्ट आहे आणि स्पष्ट आहे.
1: पण तरीही लोक जुन्या विचारसरणीतून बाहेर पडतच नाहीत ना रे.
0: तर काय, एवढं सांगून सुद्धा लोक पाकिटं आणतात, उत्सव मूर्तींच्या हातात ती बळेच कोंबतात. अशा वेळी ना त्या माणसाची परिस्थिती विचित्र होऊन जाते बघ.
1: खरे, मी तर पक्क ठरवलंय की जिथे आहेर नको असं लिहिलेलं असेल तिथे नाही द्यायचं आपण प्रेझेंट.
0: आणि मग त्यांनी दिलेलं रिटर्न गिफ्ट सुद्धा घ्यायचं नाही म्हटलं.
1: अर्थात हेही बरोबर आहे, हेही अध्यारूतच आहे. ही देवाणघेवाणीची पद्धत म्हणजे असं वस्तुरूपाने काही देणं वगैरे हे बंद करायला पाहिजे.
0: अगं पण म्हणजे काय भेटी गाठी करायच्याच नाहीत की काय?
1: मी असं अजिबात म्हटलं नाही. नातेवाईकांनी मित्रमंडळींनी जरूर भेटावं, बोलावं, मस्त खावं प्यावं.
0: करे, पोटभर मजा मस्ती दंगा करावा आणि छान आठवणी घेऊन आपापल्या घरी परतावं.
1: त्यात मग कुणी किती दिलं, कुणी काय घेतलं हे आलं ना की मग हिशोब आले, गणित आली.
0: तर काय, आणि मग भेटण्यातला सगळा जो आनंद असतो ना, निखळ आनंद विरून जातो. काही मंडळी तर जुन्या गोष्टी आणि हिशेब काढायला घेतात.
1: लोकेने साध्या साध्या गोष्टी उगाच अवघड करून टाकतात, नाही का रे रोहित?
0: अगदी बरोबर बोललीस. आमचे एक सर होते बर का, ते म्हणायचे हे देवाणघेवाण किंवा भेटी देणं अर्थव्यवस्थेला चालना देण्यासाठी गरजेचं असतं म्हणे.
1: अरे पण ज्याला जे हवं ते तो घेईल की विकत, आणि त्यातून मिळेल चालना अर्थव्यवस्थेला. त्यासाठी सोम्याने गोम्याला अनावश्यक वस्तू द्यायची गरज काय आहे असं मी म्हणते.
0: अगं आणि अनेकदा तर या आलेल्या वस्तूच पासिंग द पार्सल करत करत पुढे पुढे ढकलल्या जातात.
1: अगदी खरंय. एकदा प्रभा मावशींनी कुमुद मामीला दिलेली साडी फिरून फिरून पुन्हा मावशीकडे आली. आता बोल.
0: हो काय गोंधळ झाला होता तेव्हा. अर्थात मामीनी काहीतरी गोलमोल कारण देत विषय मिटवून टाकला ते वेगळं.
1: हो म्हणजे प्रकरण मिटलं, पण देण्या घेण्याचा विषय निघाला की प्रभा मावशी आवर्जून हा उल्लेख करतात, आठवण काढतात.
0: आता तिचं वाटणं सुद्धा बरोबरच आहे, आणि मामी जर ती साडी वापरणार नव्हती तर तिनं ती कोणाला तरी वापरायला देणं हे सुद्धा बरोबर आहे.
1: अरे पण देणाऱ्या व्यक्तीच्या प्रेमाच्या भावना असतात ना त्या वस्तू बरोबर.
0: असतात ना, मग त्या भावना सुद्धा ट्रान्सफर झाल्या साडी बरोबर. काय जाऊ दे ग, आपण कशाला याचा किस पडतोय.
1: तेही खरंच आहे, जिथे लिहिलेलं असेल आहेर नाही तिथे आपला इरादा पक्का आहे. नो आहेर नो सरप्राईज धक्का.
0: करेक्ट. बरं तिकडे आहेर देऊया नको, पण आज मस्त भजी खायचा मूड आहे, मला भजांचा आहेर मिळेल का?
1: रोहित एक मिनिट. अरे आठव परवाचा सरलेला रविवार आहे का? आठव योग दिवस नाही का, त्या दिवशी केलेला निर्धार.
0: अगं पण तूच मला मध्ये म्हणाली होती
1: काय काय
0: की काय सारखा हा दिवस तो दिवस सांगत असतोस, कॅलेंडर घेऊन बसतोस की काय वगैरे वगैरे. कोण म्हणालं होतं?
1: अरे हो ना, कुणी कसलाही विषय काढला की तिथे आपलं झालं सुरू. आज काय तर सायकल दिवस, उद्या काय वाहन वापरू नका दिवस, पायी चाला दिवस, काय हे आणि ते काय.
0: अगं सुखदा मला आवडतं हे, म्हणजे कॅलेंडर मधले असे जे दिवस असतात ना.
1: कॅलेंडर मध्ये काय शिवाय इंटरनेटवर पण बघतो.
0: पण महत्वाच्या विषयांची आठवण करून देतात हे दिवस. एरवी ते विस्मरणात गेलेले असतात, त्यानिमित्ताने आठवण होते.
1: बरं बरं, इतकं काही मनाला लावून नको घेऊस. मला जे वाटलं ते म्हटलं. तुला जर खरं तुझं मन वगैरे मी दुखावलं असेल तर सॉरी.
0: हो हो आहे आहे आहे. काही देशांमध्ये राष्ट्रीय सॉरी दिवस सुद्धा साजरा करतात.
1: देवा.
0: पण जाऊ दे, मी यापुढे कधी कधी सांगणार नाही तुला आता या विशेष दिवसांबद्दल. जाऊ दे.
1: अरे बापरे, तू रागावलास रुसलास की काय चक्क?
0: नाही ग, पण म्हणजे काय की मला भजी खावीशी वाटत होती आणि तू असं बोललीस म्हणजे. अरे मग ठरलं तर आज भजी करायची, मस्त कांदा बटाटा ढोळी मिरची आणि यस साधी मिरची मीठ लावलेली तळलेली वगैरे.
1: हा आमची आई की नाही केळ्याची भजी काय मस्त करते रे, आणि वांग्याची ओव्याची भजी लाजवाब. आहा हा आठवणींबरोबर ती चव जिभेवर अशी मस्त उतरून आली रे.
0: मग करा आता भजनची तयारी.
2: मी आले पण मला सांगा जेव्हा तेव्हा तुमचा खायचा विषय कसा असतो रे, आणि दरवाजा सताड उघडा ठेवून भजी खाण्याच्या गप्पा मारताय.
1: अगं वार झकास सुटलंय म्हणून रोहित म्हणाला की सगळी दार खिडक्या मस्त उघडं ठेवूया आपण, आणि म्हणून मुख्य दार सुद्धा ठेवलं आम्ही उघडं.
0: आता भजी तळायला घेताना मात्र लावून घेणार बर का.
2: अरे वा, म्हणजे परफेक्ट वेळी आलीये. मी सुखदाचं शेवटचं वाक्य ऐकलं.
1: काय ग काय?
2: केळ्याची आणि वांग्याची भजी.
1: ते फक्त वाक्य होतं बरं का रे वा. कोणीही इथे काही

0: भजी वगैरे करत नाहीये. रोहित आपल्या मनात मांडे खाते.
1: अरे पण हा म्हणजे सुखदाला मी सांगतोय मांडे नको, भजी कर, कांदा मुळा भजी.
0: आहे आहे आज मुळ्याचीच आहे पण भजी नाही भाजी.
1: सुखदा अगं तुला माहिती आहे ना मला मुळा अजिबात म्हणजे अजिबात आवडत नाही आणि तू नेमकी मुळ्याची भाजी केली.
0: खायच्या पदार्थाला कधीच तोंड वेंगाडू नये, नावं ठेवू नये. दिनू काकांचं वाक्य आठवतंय ना, अन्नदेवता नाराज होते.
1: अरे पण ज्यांना खायचं आहे त्याने खुशाल खा, मला नाही आवडत तर नाही आवडत, मग कशाला आणतेस तो मुळावर उठणारा हा मुळा.
0: कोट्या जिथे तिथे कोट्या. तुला शिजवलेला आणि किसलेला मुळा आवडत नाही मला माहितीये, आणि म्हणून आज मी मुळ्याचं थालीपीठ केलंय.
2: आई ग, हे तर फारच टॉर्चरिंग आहे.
1: रेवा रेवा, उठ उठ, चप्पल घाल, उठ आधी उठ.
0: अरे ती आत्ता आली ना, अजून बसली सुद्धा नाहीये. हा तिला पाणी सुद्धा विचारलं नाही आपण.
2: हो ना बिचारी, मी मी का आले, कशी आणि कुठून आले हे कोणी विचारलंच नाही मला. आणि घराचे यजमान मला बाहेर काढायला निघाले.
1: अगं मग तू खाणारेस का ते मुळ्याचं थालीपीठ? बघ खायचं असेल तर बस मग, आणि तूच किसून दे मुळा वगैरे तिला. मी क्षणभरही इथे थांबू शकत नाही.
0: अरे अरे अरे रोहित ऐक तरी.
1: रेवा रेवा, तू काय ठरवलंयस? घरी मुळा थालीपीठ की समोर टपरीवर पकोडा? बोल बोल बोल, लवकर बोल. मला वेळ नाही आणि पेशन्स सुद्धा नाही, मी निघालो.
2: पण रोहित आपण असे गेलो तर सुखदाला वाईट वाटेल रे.
1: छे छे छे छे, तिला काही वाईट बीट वाटणार नाही. ती खाईल मिटक्या मारत मुळ्याचे ते खुळसट पदार्थ.
0: आपलं आरोग्य आपल्या हातात असतं. मुळ्याचे फायदे म्हणजे
1: माहिती माहिती माहिती, रक्तदाब, वजन, पचन, लिव्हर वगैरे वगैरे. 101 फायदे तू मला प्रत्येक वेळी ऐकवलेले आहेस. नॉट अगेन.
2: सुखदा ना हल्ली अगदी आईसारखंच बोलायला लागली. प्रत्येक पदार्थातले घटक आणि त्याचे फायदे वगैरे वगैरे.
0: बरं नका खाऊ माझे मुळ्याचे पदार्थ. पावसाळा येईलच आता, तुम्ही बाहेरचं खायला सुरुवात करा आधीपासूनच आणि आरोग्य बिघडवून या. जा जा, चलते बनो.
1: देवा, या बाबतीत आमची आई सुद्धा काही मागे नाही बर का? या पदार्थात काय, त्या पदार्थात काय, मला वाटतं बाईची आई झाली की सगळं आपोआपच येत असेल, हिचं असंच झालेलं आहे.
0: फक्त आईच्या अंगी हा सुज्ञपणा असून उपयोगाचा नसतो, तर अन्न खाणाऱ्या जेवणाऱ्या प्रत्येक माणसाने यातलं किमान ज्ञान, किमान माहिती तरी मिळवली पाहिजे.
2: रोहित, तुला ना एक मजेदार किस्सा सांगते. हा, आईनेच मला सांगितलेला बरं का. असेन मी तेव्हा 5-6 वर्षाची.
1: बर.
2: आई नेहमी पोटभर नाश्त्याचा आग्रह धरायची.
0: धरायची नाही, आजही असतोच. ब्रेकफास्ट लाईक अ किंग, लंच लाईक अ प्रिन्स
1: आणि डिनर लाईक गरीब माणूस. पण मला तर तू नेहमीच गरीब माणूस असल्याचा फील देतेस.
0: काय रे.
1: एनिवे, रेवा तू किस्सा सांगत होतीस काहीतरी.
2: हा, अरे आई आपली राजगिरा वडी देताना हे कॅल्शियम, अंड वाढताना हे प्रोटीन, दुधाचा कप नव्हे तर विटॅमिन बी आणि डी, हे फायबर आणि ते अमुक ढमुक असं म्हणायची.
0: अरे रेवा एवढीशी होती. आणि एकदा वैतागून ती आईला म्हणाली, अगं आई मला अन्न हवंय, अन्न मला काहीतरी जेवायला खायला हवंय, अन्न.
1: अरे अरे अरे, लेकरावर किती ते अत्याचार. हे बघ रेवा, तू ना त्यावेळेस तुझ्यावर जो अन्याय झालाय ना त्याचं उट्ट काढ. तू चल चल, आज खमंग खुसखुशीत गरमागरम ब्रेड पकोडा खाऊया.
0: तो पकोडा आधी चिमटीत धरून जरासा पिळून बघा. वाटीभर तेल निघेल त्यातून, तेही 5-5 वेळा उकळलेलं कळकट्ट तेल. छे ग बाई,
1: आता कोण नावं ठेवते खाण्याच्या पदार्थांना?
2: अरे ए सुखदा, तू आम्हाला डिमॉरलाइज करू नकोस. हा आज खाऊन येतोच पकोडे, उद्या काय व्हायचंय ते होऊ दे.
0: हो का?
2: चल रोहित. आणि हो सुखदा, तुला पार्सल वगैरे नकोय ना नक्की?
0: थांबा थांबा, इमोशनल ब्लॅकमेलर मंडळी नो, थांबा. घ्या कांदा चिरायला घ्या कोणीतरी, मी सिमला मिरची आणि बटाटा चिरते.
1: ये होईना बात. चला आपला बाण निशाण्यावर लागला तर. सुखदा तू भज्याचं पीठ भिजवायला घे, म्हणजे ते आपल्याला काय नीट जमत आहे बुवा.
2: आणि मी बाल्कनीतल्या कुंडीतून ओव्याची पानं आणते आणि केळ्याचे काप करते. ठीक आहे,
0: तुम्ही दोघं ना खरंच महाकावेबाज आहात.
1: अरे कावेबाज काय, सीधी उंगली से घी नाही निकलता, तर उंगली टेढी करणी पडती आहे ना. तुला तर माहिती आहे मला अजिबातच आवडत नाही तो टपरीवरच्या तेलाचा जळका वास वगैरे.
2: आणि मी टपरी तर सोडाच, काचेचे बंद दरवाजे असतील अशाच ठिकाणी खायला जाते. नो जंक, नो स्ट्रीट फूड, आणि पावसाळ्यात तर नाहीच नाही.
0: वा वा, गुणी बाळ ग अगदी. हा बरं, मी स्वतः काही मिरची नाही खाणार आहे, पण रोहितला लागतेच भजांबरोबर तळलेली मिरची.
1: हिरव्या मिरचीमध्ये सी व्हिटॅमिन असतं.
0: अरे
1: तसेच भरपूर अँटीऑक्सिडंट्स असतात.
2: आणि हिरवी मिरची हृदयासाठी आणि त्वचेसाठी

0: म्हणून रोजच्या आहारात
1: मांस पुरे पुरे करा. हा भी म्हणजे माझी बिल्ली हमारी बिल्ली हमी से म्याऊ तसं चाललंय हे. हा चला गुपचूप कामाला लागा.
2: ए थोडी जास्तच करूया भजी, म्हणजे कसं आई बाबांना सुद्धा पाठवता येतील ना.
0: छे छे गार भजांना ती मजा नाही आणि आपले आई साहेब सकाळचा पदार्थ संध्याकाळी खातील. इम्पॉसिबल
2: राहिलं पण जास्तीचे करूया. सुखदा रविवारी योग दिवसाला आपण निर्धार केला त्याचं काय?
1: योग उपाशी राहायला किंवा मन मारायला सांगत नाही रे, फक्त आहार विहार आणि आचार विचार याच्या मध्ये तारतम्य राखायला सांगतो
0: आणि कॅलरी बर्न करायला. हो ना,
1: म्हणजे वाटेल ते खा आणि बर्न करा असा अर्थ नाही त्याचा रेवा. काही दिवस नियमित काम केल्यावर जशी शाळेला ऑफिसला सुट्टी मिळते की नाही
2: तशीच शरीराला मनाला म्हणजे व्यायामाला सुद्धा सुट्टी देऊ शकतो, खरं आहे ना.
1: यातलं फक्त शेवटचं अर्ध वाक्य नको, त्या आधीचं निम वाक्य जास्त महत्वाचं आहे.
0: ए सुखदा, आता पुढच्या वेळी येताना ना मी तुझ्यासाठी तेल किती तापलं ते बघायचा थर्मामीटर घेऊन येईन.
1: कर्म आणि कहाणी. अगं तेल किती तापलं हे बघायला काही म्हणजे उपकरणाची गरज नाही ग.
2: पुन्हा एकदा दुनिया झुकती है झुकाने वाला चाहिए किंवा आमच्या अर्थशास्त्रातला मूलभूत नियम क्रिएट डिमांड गरज निर्माण करणे.
1: जाहिरातींचा मारा करून ग्राहकाला असं वाटायला लावणं की खरंच मला या गोष्टींची फार फार गरज आहे.
0: अगं पण म्हणजे या गोष्टी कामाच्याच असतात ना, फक्त त्याची आपल्याला जास्तीची माहिती मिळते एवढंच.
1: आता तू काय म्हणजे ते तेल तापलंय की नाही हे पाहण्यासाठीचा थर्मामीटर त्याच्याबद्दल म्हणाली.
2: अगं आपली आई किंवा आजी तेलात बेसनाचा एक थेंब किंवा जो पदार्थ आपल्याला तळायचा आहे त्याचा एक तुकडा टाकून बघायचा.
1: अरे वा रोहित, बरोबर बोललात रे.
2: अरे बरोबर काय, कुणालाही ठाऊक येते तो थेंब फुलून पटकन वर आला की तेल करेक्ट तापलं असं समजायचं. हो ना सुखदा,
1: अगदी बरोबर, तसा तू हुशार आहेस. आणि माझ्या तालमीत मला असं वाटतं आणखीनच स्मार्ट झालायस नाही का.
2: असेल असेल.
0: असू दे, आता आपण सगळे आपला खाण्यातला स्मार्टनेस पुरेपूर दाखवूया. क्या बोलते, आता एकच लक्ष भजी आणि भजी.
3: श्रोते हो, आत्ताच आपण ऐकली कौटुंबिक श्रुतिका आपुलकी या घरात. लेखिका होत्या स्मिता जोगळेकर आणि सादर करते नेहा खरे आणि सहभागी कलाकार दिनेश अडावतकर, चेतना झांजे आणि नेहा खरे. श्रोते हो, आज 23 जून पंडित नीळकंठबुवा अभ्यंकर यांच्या जन्मशताब्दी वर्षाची आज सांगता होत आहे. या निमित्ताने त्यांच्या ज्येष्ठ शिष्या डॉक्टर वर्षा भावे यांच्याशी नेहा खरे यांनी मारलेल्या दिलखुलास गप्पांचा भाग 2 आता आपण ऐकणार आहोत.

0: श्रोत्या नमस्कार. गुणसागर गंभीर या कार्यक्रमाच्या दुसऱ्या भागामध्ये आज आपण भेटलो आहोत. पंडित निळकंठबुवा अभ्यंकर हे स्वतः उत्तम गायक आणि संगीतकार होते. आपल्या शिष्यांनाही त्यांनी उदारपणे संगीतविद्या दिली, त्याबद्दल वर्षातेंच्या मनातही अत्यंत कृतज्ञ असे भाव आहेत. पंडित निळकंठबुवा अभ्यंकर यांच्या जन्मशताब्दी वर्षाच्या सांगतेनिमित्ताने बुवांच्या शिष्या डॉक्टर वर्षा भावे ह्या त्यांच्या आठवणी सांगताहेत. आज त्यांच्याशी संवादाचा हा दुसरा भाग. आणि आजच्या या भागाच्या सुरुवातीलाच चिन्मय लेले याच्या स्वरातलं हे गीत आत्ता आपण ऐकलं. बुवांनी संगीतबद्ध केलेल्या ह्या रचना त्यांना सांगीतिक मानवंदना देताना वर्षाताईंनी नव्या गायकांकडून गाऊन घेतल्या. त्यातली काही गाणी सुद्धा आजच्या कार्यक्रमामध्ये आपण ऐकणार आहोत आणि त्यातलंच हे पहिलं गीत होतं. वर्षाताई, बुवा एकीकडे संगीताच्या शिकवण्या किंवा शिष्य घडवण्याचं काम करत होते, त्याच वेळेला त्यांचं स्वतःचंही करिअर सुरू होतं. सी रामचंद्र यांचे ते सहाय्यक होते. तर मग तुम्हाला कधी बुवांबरोबर अशा काही रेकॉर्डिंगना वगैरे जाण्याची संधी मिळाली का?
1: हा, म्हणजे सी रामचंद्र मला भेटले नाहीत. म्हणजे मी कधीतरी कॉलेजमध्ये असताना मला ना एका स्पर्धेच्या निमित्ताने सी रामचंद्रांच्या कडनं बक्षीस घ्यायला मिळालं होतं. पण नंतर तसा काही योग
0: बरोबर
1: नाही, कारण मी बुवांकडे शिकायला लागले तेव्हा सी रामचंद्र नव्हते. पण बुवांचे एक अगदी जवळचे मित्र म्हणजे अण्णा जोशी, जे संगीताच्या क्षेत्रात खूपच मोठं नाव त्यांचं, म्हणजे रिदमिस्ट म्हणून सुधीर फडक्यांच्या बरोबर ते गीत रामायणाला कायम त्यांनी आयुष्यभर साथ केली माझ्या कल्पनेप्रमाणे. पण त्याच वेळेला ते वेगवेगळ्या फिल्म इंडस्ट्रीतल्या गाण्यांसाठी म्युझिक म्हणजे रिदम अरेंजर म्हणून काम करत असत. तर एकदा मेहबूब स्टुडिओमध्ये बुवा मला घेऊन गेले होते. मला म्हणले तुम्हाला रेकॉर्डिंग बघायला नेतो आज फिल्मचं. आणि मेहबूब स्टुडिओमध्ये अण्णा जोशी अक्षरशः म्हणजे मला असं ह्या टोकापासून त्या टोकापर्यंत 10 ढोलक वादक, 10 तबला वादक, आणखीन काय वेगळी वेगळी तालवाद्य घेतलेले अनेक लोक, म्हणजे 30-35 तरी लोकांचा सहज रिदम साईड त्या दिवशी मी पाहिली. आणि 40-एक स्त्रिया कोरससाठी तिथे होत्या उभ्या.
0: अच्छा.
1: आणि मुख्य गायक नव्हता कोणी त्यावेळेला, तरी कोरस आणि असं त्यांचं काहीतरी तेव्हा रेकॉर्डिंग चालू होती, रिहर्सल चालू होती. ह्या सगळ्या वादकांना अण्णा कंडक्ट करत होते. ते फार विलोभनीय आणि फार श्रवणीय असं दोन्ही होतं ते फार. आणि मला, मी पहिल्यांदाच पाहिल्यामुळे मला फार प्रभावित वाटलं, प्रभावित झाले मी अगदी. खूपच छान होतं. आणि बुवा म्हणले असे आम्ही खूप रेकॉर्डिंग्स केलेत. एका माईकवर पूर्वी रेकॉर्डिंग व्हायचं ना, म्हणजे वादकांचं सुद्धा एका माईकवर रेकॉर्डिंग,
0: एवढे माईक
1: एकच असायचा. किंवा गायक सुद्धा, म्हणजे आपल्याला माहितीच आहे सगळ्यांना की लताबाई वगैरे किंवा आशाबाई असं तो वरनं येणारा माईक आणि त्याच्यावर गाणं होत असे वगैरे. तर ते मला अनुभवायला मिळालं. आणि बुवा सांगतही पुष्कळ वेळा असत, म्हणजे हे सगळे अनुभव ते शेअर करत असत त्यांच्या सी रामचंद्रांच्या बरोबरच्या रेकॉर्डिंग्सचे. आणि सी रामचंद्रांचं सारथ्य मला असं त्यांनी सांगितलेलं होतं

0: वेळेला सी रामचंद्रांकडेच ती एक विशिष्ट गाडी होती, ते नेहमी बुवा चालवत असत त्यांची गाडी. आणि कितीतरी अशा छान छान गोष्टी, म्हणजे एक नवरंग म्हणून सिनेमा आहे, त्या सिनेमामध्ये म्हणजे बुवांनी मला सांगितलं होतं की मला सी रामचंद्र म्हणजे ते त्यांना अण्णा म्हणायचे, की अण्णा मला म्हणाले की बुवा काहीतरी म्हणावं एखादी ठुमरी बिमरी मला जरा म्हणजे चालीसाठी काहीतरी असं वेगळं काहीतरी असं असं त्यांची देवाणघेवाण होत असे.
1: ते

ही बुवांनी मला पण शिकवलेली अशी ठुमरी आहे, दादरा म्हणू शकतो त्याला. तर बुवांनी त्यांना ते ऐकवलं वगैरे आणि आणि हे मला बुवा सांगत होते की ते मी ऐकवलं त्यांना आणि थोड्या वेळाने त्यांनी मला आदिल से दिल बिलाले मुझे को

0: हे ओळी ऐकवल्या.
1: क्या बात आहे, म्हणजे एकातून दुसरं स्फुरत कसं जातं.
0: हो ना, अशा खूप छान छान गोष्टी नंतर.
1: आणि सी रामचंद्रांनी बुवांनी कंपोज केलेली, संगीतबद्ध केलेली अशी गायलेली आहे.
0: हो तर, म्हणजे मला तेच वाटतं की ते दोघंही एकमेकांचा इतका आदर करत असत. तर बुवा एकदा त्यांना म्हणाले की अण्णा तुम्ही माझं गाणं गाल का. तर म्हणले ऐकवा बुवा. मग बुवांनी ते ऐकवलं गाणं, पळभर थांब जरा रे विठू, ज्याचे शब्द आहेत अण्णा जोशी यांचे आणि संगीत बुवांचं. तर ते ऐकल्यावर खूप खुश झाले.
1: अरे
0: सी रामचंद्र म्हणले हो मी गातो ना. आणि अशी दोन बुवांची गाणी त्यांनी गायली. त्याचं बुवांना नेहमी कौतुक वाटायचं, म्हणजे त्यांचं मोठेपण इतकं असं ते मला म्हणायचं की त्यांनी माझी गाणी गायली.
1: म्हणजे म्हटलं तर आपला असिस्टंट आहे, त्यालाही प्रोत्साहन दे.
0: हो हो हो, आणि आदर होता.
1: म्हणजे
0: म्हणजे करायचं म्हणून नाही, त्यांनी ते खूपच काय म्हणतात आदराने, मनापासून आणि बुवांच्या बद्दलच्या अशा प्रेमभावनेने असं ते केलं होतं.

0: दोघांची काही गाणी एकतर माणिक वर्मा गायलेले आहेत त्याचप्रमाणे सुधीर फडके गायलेले आहेत, तर या गाण्यांविषयी आम्हाला थोडं सांगाल का? म्हणजे जाशी कुठे नवनीत चोरा हे आहे किंवा अनंत अंत नको पाहू माणिकबाईंचं,
1: तर अनंत अंत नको पाहू हे गाणं योगेश्वर अभ्यंकरांनी लिहिलेलं आहे आणि फारच सुंदर त्या गाण्याचे शब्द आणि त्याचा म्हणजे भावार्थ खूप छान आहे. द्रौपदीची थाळी ही जी गोष्ट आहे ना ती त्या गाण्यामध्ये

0: आहे आणि बुवांची चाल फार छान आहे आणि माणिकबाईंनी फार सुंदर गायलंय ते गाणं. आणि बुवांचे आणि माणिकबाईंचे संबंध हे फारच छान होते कारण त्याही पंडित जगन्नाथ बुवा पुरोहित यांच्या शिष्या होत्या आणि अनेक वर्ष त्यांच्याकडे त्या शिकलेल्या होत्या. त्यामुळे त्यांच्या गाण्यातमध्ये सुद्धा ना, आणि माणिकबाई ही एकच अशी गायिका माझ्या कल्पनेप्रमाणे त्या काळातली की शास्त्रीय गायनापासून लावणीपर्यंत सगळे गीत प्रकार गाणाऱ्या अशा त्या होत्या. आणि त्यामुळे बुवांना त्यांच्या गाण्याचं खूप कौतुक होतं आणि त्यांचा स्नेहबंध होता खूप छान.
1: अरे वा. आणि बाबूजी सुधीर फडके यांनी सुद्धा गायलेली.
0: हो. मला बुवा सांगायचं काय माहितीये का, संत जनाबाई नावाचा चित्रपट तो माझ्या कल्पनेप्रमाणे स्वातंत्र्यपूर्व किंवा स्वातंत्र्य मिळता मिळता असा काहीतरी तो आहे. 1945-47 सिनेमा आहे तो प्रभातचा आणि त्याचं संगीत केलेलं आहे सुधीर फडके यांचं संगीत आहे त्याला. आणि त्या काळामध्ये सुधीर फडके यांनी जे कोरस सिंगर्स होते त्यात बुवांना बोलवलं होतं बरं का. तेव्हा असं म्हणजे पैसे मिळवण्याचा मार्ग काय, तर अशा पद्धतीने कोरस गायचा किंवा
1: कुठे संधी
0: मिळेल तिथे जायचं असं. तर ते गाणं आहे कुठलं माहितीये का, प्रभात समयोपातला.
1: अच्छा.
0: तर त्याच्यामध्ये बुवा गायलेले आहेत. तर त्यानिमित्ताने किंवा त्याच्या आगेमागे काहीतरी कारणाने त्यांची सुधीर फडक्यांशी गाठभेट झाली असावी, ओळख झाली असावी. परंतु नंतर सुधीर फडके यांना बुवांचं जेव्हा मोठेपण कळलं किंवा त्यांची गायकी याच्याबद्दल माहिती झाली तेव्हा ते बुवांना खूप मानायला लागले आणि ते दोघंही एकमेकांना गुरु मानायचे.
1: बर.
0: आणि म्हणजे मी बघितलंय माझ्या डोळ्याने की दोघं एकमेकांना नमस्कार करत होते वाकून. तर मला तर इतकं
1: माणसं वेगळीच
0: होती.
1: म्हणजे तुम्ही म्हणाला तसं माणिकबाई काय, सुधीर फडके, सी रामचंद्र,
0: हो ना हो ना,
1: आणि निळकंठ बुवा फडकर सुद्धा.
0: त्यातलं थोराहूनही थोर श्रीहरी गोकुळचा चोर हे सुधीर फडके यांनी गायलेलं बुवांचं गाणं आहे. म्हणजे संगीत बुवांचं आहे त्या गाण्याला.
1: बरोबर.
0: आणि फार छान ते गाणं आहे. आणि गोकुळचा चोर या नाटकातलं ते गाणं आहे.
1: बरोबर. म्हणजे बुवांनी संगीत नाटकांनाही संगीत दिले,
0: संगीत
1: नाटकातली पदं त्यांनी केलेली आहेत आणि त्याचप्रमाणे भक्तिगीतही
0: केली. आता अण्णा जोशींचं नारदा मुनिवरा किंवा नाम घेता मुखी राघवाचे ही गाणी, अण्णा जोशींची गाणी बुवांना खूप आवडायची असं माझ्या लक्षात येतं. बहुतेक बऱ्याच अण्णांच्या पदांना बुवांनी चाली लावलेल्या आहेत.

0: म्हटलं तसं शारदा नाटकात मी बुवांचं एक गाणं वेगळीच चाल नवी चाल असं ऐकलं. मग नंतर मला कोणीतरी सांगितलं की शाकुंतल नाटकात पण बुवांनी काही नव्या वेगळ्या चाली केल्या.
1: बरं,
0: तर त्यात एक शैवालय युक्त जैसे शै

0: उभते.
1: वा वा, फारच छान.
0: मूळ अगदी साधी चाल असलेलं असं होतं ते पद, पण ते शिलेदार कंपनीने काही कारणांनी त्याची चाल वेगळी असावी, प्रसंगाला अनुरूप असावी अशा पद्धतीने बुवांना ते सांगितलं होतं. पण स्वतंत्र नाटकांना बुवांनी जे संगीत दिलं त्यापैकी स्वरसम्राज्ञी हे गाजलेलं नाटक.
1: हो बरोबर,
0: त्यातली सगळीच गाणी आणि त्यात
1: विद्याधर गोखलेंचं.
0: हो हो, विद्याधर गोखलेंचं. आणि त्यात बुवांचं चॅलेंज असं होतं की सगळे गीत प्रकार जवळजवळ त्या नाटकामध्ये आहेत.
1: खरंय,
0: म्हणजे त्यात ठुमरी आहे, लावण्या तर आहेतच आहेत, बैठकीची लावणी आहे, बंदिशी आहेत, नवराग निर्मिती आहे, असं सगळं वेगळे पण त्यात आहेत. आणि लयकारी इतकी वेगळ्या वेगळ्या पद्धतीने केलेली आहे, फार छान असे
1: कीर्तिताई त्याच्यामध्ये.
0: हो हो, कीर्तिताई आणि शरद गोखले. याशिवाय संगीत रूपमती, अभोगी चिंत्रम खानोलकरांचं, त्याच्यानंतर गोकुळ चाचूर, आणि अगदी सुरुवातीला त्यांनी स्पर्धेचं नाटक केलं होतं भेटता प्रिया नावाचं.
1: बर,
0: त्यात शरद गोखले आणि नलिनी गोखले असं पुढे ते जोडपं झालं. त्याही उत्तम गायिका आहेत, आणि शरद गोखले असं ते बुवांचे शिष्यच शरद गोखले सुद्धा.

0: अशा तुमच्या ज्येष्ठ आणि श्रेष्ठ अशा गुरूंच्या आठवणी आज आपण जागवतो आहोत. तर संगीता व्यतिरिक्त बुवांकडनं काय काय शिकता आलं असं वाटतं की म्हणजे त्यांचा प्रभाव हा आपल्या एकूण व्यक्तिमत्वावरती सुद्धा असेल, त्याबद्दल थोडं.
1: अनुशासन शिकता आलं, कमिटमेंट शिकता आली, जगणंच शिकता आलं खरं तर. की इतके चांगले गुण त्यांच्यामुळे माझ्यात आले, म्हणजे अर्थात आले म्हणजे आलेच, कारण मला कमिटमेंट नाही मोडता येत कधीच. ज्या काही गोष्टी म्हणजे असे ठसे आहेत ते की हे नाही करायचं म्हणजे नाही करायचं, अमुक एक गोष्टी एकदा शब्द दिला म्हणजे तो पाळायचा म्हणजे पाळायचा. आणि खरंच ते तसे होते स्वतः. कितीही अडचण आली, कितीही प्रश्न असले तरी त्यांनी दिलेला शब्द कधीही मोडला नाही, आमच्या शिकवण्यात कधीही कुचराई केली नाही. त्यांना बरं नसलं तरीही ते तितक्याच द्वेषाने, हाच शब्द बरोबर आहे, शिकवत असत. आणि आमच्याकडनं जराही हलगर्जीपणा झालेला त्यांना चालत नसे. विद्यार्थ्यांच्या संदर्भात त्यांना म्हणजे ते फणसासारखे होते, म्हणजे मी मगाशी म्हटलं तसं कर्मट होते, कठोर होते, शिस्त होती, जरब होती, थोडीशी दहशतही होती, परंतु तरी सुद्धा आमच्याबद्दलचं त्यांच्या मनात असलेलं प्रेम किंवा आमच्याबद्दलचे गुण ते माझ्यासमोर माझ्याबद्दल कधी काही बोलायचे नाहीत, रागवायचेच खूप जास्त. हे कसं होत नाही, ते कसं होत नाही, असा कसा वेळ जातो, असा कसा इतकी वर्ष झाली तरी अमुक सूर लागत नाही, अशी कशी ही जागा येत नाही, असंच ते माझ्याशी बोलताना बोलत असत. परंतु ते जेव्हाही दुसऱ्या कुणाच्या समोर माझ्याबद्दल बोलत तेव्हा ते नेहमी खूप चांगलं बोलायचे असं मला लोक सांगतात.

0: त्याचप्रमाणे मला असं वाटतं की अजून एक गुण त्यांचा, म्हणजे ते आम्हाला म्हणायचे सगळ्यांना चांगलं म्हणायचं. सगळ्यांच्याच मध्ये काही ना काही गुण असतो, तो गुण शोधायचा, त्याबद्दल चांगलं बोलायचं. नकार किंवा एखादी गोष्ट नाही हे म्हणायला वेळ नाही लागत, किंवा एखादी गोष्ट पटकन मला जमणार नाही असं म्हणायला वेळ नाही लागत, पण ती जमतीये का याच्यासाठी आधी अट्टीतट्टीचा प्रयत्न करायचा आणि मगच सोडायचं.
1: प्रयत्न केले पाहिजेत, म्हणजे हा प्रयत्नवाद सुद्धा शिकवलाय ते.
0: प्रयत्नवाद म्हणजे प्रश्नच नाही. ते एखादी जागा जर आली नाही गाण्यातली तर ते मला म्हणायचं की उद्या मी ऐकणार आहे हे, मग माझी पाचावर धारण बसत असे. मग जागून रात्री जितकं चांगलं जितकं जमेल तितकं, अर्थात खरंच सगळं काही येत नसतं, इतकं काही ते सोपं नाही, नक्कीच नाही. म्हणजे

0: नसतं इतकं काही ते सोपं नाही, नक्कीच नाही, म्हणजे त्यांनाही ते कदाचित कदाचित नाही नक्कीच माहिती असणार. मग दुसऱ्या दिवशी काय व्हायचं, मी अगदी तयार की आता बुवा आल्यानंतर त्यांना आज ते आता केलेलं दाखवायचंय आपण, म्हणून त्याच्यावर अगदी कष्ट घेतलेले असायचे. त्या दिवशी ते भलतंच काहीतरी विचारायचे, म्हणजे कधी अनप्रेडिक्टेबल होते अतिशय. ते रागावलेले आहेत का ते चांगले आहेत आज, म्हणजे मूड त्यांचा छान आहे हे कधीच कळायचं नाही. बेल वाजल्यानंतर दार उघडल्यानंतर आज काय घडणार आहे याची कल्पना यायची, म्हणजे असे होते.
1: पण शिष्याला सुद्धा संयम शिकवणार आहे ना हे,
0: हो हो,
1: म्हणजे की गुरु काय म्हणतील ते ऐकून घेण्याची पण तयारी पाहिजे, नाही तर आपलं लागलं माझ्या मनाला म्हणून मी ती गोष्ट सोडून दिली कला असं कधी
0: ऐकावंच लागायचं. ऐकावंच लागायचं, त्याशिवाय पुढे नाही जाता यायचं. आणि बऱ्याचशा गोष्टी, म्हणजे जे संयम हा जो शब्द आहे ना, हा अगदी बरोबर आहे. म्हणजे संयम त्यांच्यामुळे मला शिकता आला. जर म्हणजे हे आत्ता बोलायला सुद्धा मला आवडत नाहीये, पण जर कदाचित मला दुसरा कोणी गुरु मिळाला असता किंवा गुरु मिळाली असती,
1: भेटले नसते,
0: हे भेटले नसते दुसरं कोण, तर मी नसते अशी. मी खूप घडले त्यांच्यामुळे, त्यांच्यामुळे माझं जीवन घडलं आणि कृतार्थ आहे या क्षणाला मी बुवांच्या शिक्षणामुळेच. आणि इथून पुढचं सगळं आयुष्य खरोखर म्हणजे रोज त्यांचं नाव घ्यावं, नामस्मरण करावं, अशा पद्धतीचं त्यांच्याबद्दलचं ऋण माझ्या मनात आहे, न फिटणारं असं हे ऋण आहे.
1: आज शिष्यांना घडवता ज्यावेळेला तुम्ही काही शिकवत असता, तर त्यावेळेला सुद्धा तुम्हाला बुवांची आठवण ही रोजच होत असते.
0: खूप होते, प्रचंड आठवण होते. आणि मी माझ्या विद्यार्थ्यांना शिकवत असताना तितक्याच उत्कटतेने शिकवण्याचा प्रयत्न करते, तीच शिस्त त्यांच्यात यावी असं मला वाटतं. तोच कृतज्ञतेचा भाव माझ्याबद्दल नाही, जगातल्या प्रत्येक व्यक्तीबद्दल मुलांच्या मनात असला पाहिजे असं मला वाटतं. मुलांची वागण्याची पद्धत अत्यंत आदर्श असली पाहिजे असं मला खरोखरच वाटतं. कारण आदर्श असणं हे त्रिकालाबाधित सत्य आहे, नम्रता हा त्रिकालाबाधित असलेला असा गुण आहे. त्यामुळे हे गुण जर का गायकाच्या किंवा कलावंताच्या अंगात असतील, तर तो एक चांगला माणूस म्हणून पुढे जाईल. आणि चांगला माणूस होणं ही चांगला कलावंत होण्यापेक्षा मोठी गरज आहे आजच्या काळाची असं मला वाटतं. त्यामुळे मला असं वाटतं की बुवांनी जे मला दिलंय ते अगदी तंतोतंत पुढच्या पिढीकडे संक्रमित करायची गरज मला वाटते. जे मला मिळालंय ते आणि जे मला घेता आलंय ते, अर्थातच मी पुन्हा पुन्हा आणि वारंवार सांगते की बुवांच्याकडे जे काही होतं त्यातला अगदी अंशतः, म्हणजे फक्त बोलायला नाही, अगदीच अंशतः माझ्याकडे आलेलं आहे आणि ते मला मिळालंय हे माझं सद्भाग्य आहे असं मला वाटतं.
1: खूप छान. आपल्या गुरुंविषयीची ही भावना ही अर्थातच शिष्याला पुढे उन्नत करणारी ही ठरत असते. डॉक्टर वर्षा भावे, आपण इथे आलात आणि तुमची स्वतःची संगीत कारकीर्द ही सुद्धा खूप मोठी आहे, त्याही विषयी आपण कधीतरी बोलू. पण आज मात्र आपण पुण्यस्मरण केलं
0: ते
1: पंडित निळकंठ बुवा अभ्यंकर यांचं. तुमच्याशी या गप्पातून बुवांचं चरित्र आणि व्यक्तिमत्व आमच्या श्रोत्यांसाठी तुम्ही उलगडलं, उभं केलं, मनापासून आभार मानते. धन्यवाद.
0: गुरवे नमः. धन्यवाद.
1: आणि आता सांगता नव्या पिढीचा गायक मयूर सुकाळे याच्या स्वरांनी करूया.

0: श्रोते हो, आत्ताच आपण ऐकली गुणसागर गंभीर ही डॉक्टर वर्षा भावे यांची नेहा खरे यांनी घेतलेली मुलाखत. श्रोते हो, आजपासून पुढे प्रत्येक गुरुवारी निळकंठबुवा अभ्यंकर यांच्या विविध रचनांचा आस्वाद आपण युट्यूबवरील साऊंड ऑफ वर्षा या चॅनलवर घेऊ शकता.
1: श्रोते हो, कौटुंबिक हिंसाचार घरातूनच सुरू होतो का?
2: कुटुंबातल्या कोणत्याही व्यक्तीने कोणत्याही व्यक्तीला त्रास दिला, म्हणजे सुनेने सासूला दिला तरी त्याला कौटुंबिक हिंसाचारच म्हणतो, किंवा भावाने बहिणीला त्रास दिला तरी त्याला कौटुंबिक हिंसाचार आपण म्हणतो.
1: हा हिंसाचार कोणत्याही थरावर जाऊ शकतो.
3: कौटुंबिक हिंसाचार हा कन्वर्ट होतो सेक्शुअल व्हायलन्स मध्ये, की जिथे

0: ज्या लहान बाळांवर देखील सेक्शुअल व्हायलन्स होतात, मग हे सायकल जे आहे ते तेव्हाच तोडलं जाऊ शकतं जेव्हा तुम्ही पहिल्यांदा आवाज उठवता.
1: पण मग अशा वेळी करायचं काय?
2: असा एक फोन नंबर तुमच्याजवळ असला पाहिजे, तर ताबडतोब ती व्यक्ती येईल, तुम्हाला मदत करेल आणि कुठलाही अत्याचार झाला तर आवाज उठवा.
1: प्रतिकार कौटुंबिक हिंसाचाराचा सहभाग शोभाताई कोकितकर, सीमाताई देशपांडे आणि ऍडव्होकेट प्रणाली ठाकूर. अवश्य का सोमवार दिनांक 29 जूनला दुपारी 12 वाजता वनिता मंडळ कार्यक्रमात प्रतिकार कौटुंबिक हिंसाचाराचा अस्मिता वाहिनीसह न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर प्रतिकार कौटुंबिक हिंसाचाराचा.
3: श्रोते हो, यासोबतच वनिता मंडळाच्या आजच्या कार्यक्रमात सादरकर्त्या नेहा खरे यांच्यासोबत चेतना, मधुलिका, अक्षया आणि मी दीप्ती आंबेकर आपली रजा घेते. धन्यवाद.

0: दो ना
1: भरो इंतजार आएगा वो दिन थोड़ी देर है
0: कब आएगा अरे अरे अरे, अरे, अरे, अरे, अरे, अरे, अरे, अरे, अरे

आकाशवाणी मुंबई। राजश्री आगाशे राष्ट्रीय बातम्या देत आहे। ठळक बातम्या। राष्ट्रपतींच्या हस्ते आज दुसऱ्या टप्प्यातल्या पद्म पुरस्कारांचं वितरण। नैऋत्य मोसमी पावसाची महाराष्ट्रासह तेलंगणा ओदिशा बिहारच्या काही भागात आगेकूच। कतारमध्ये गॅस रिफायनरीमध्ये झालेल्या स्फोटात 12 भारतीय नागरिकांचा मृत्यू। आणि अमेरिकन खुल्या बॅडमिंटन स्पर्धेला आजपासून प्रारंभ। राष्ट्रपती भवनात आज संध्याकाळी होणाऱ्या समारंभात राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते पद्म पुरस्कार प्रदान केले जातील। पद्म पुरस्कार सोहळ्याच्या दुसऱ्या टप्प्यात राष्ट्रपती 65 मान्यवरांचा पद्म पुरस्कारानं सन्मान करतील। टेनिसपटू विजय अमृतराज, अभिनेता मामुट्टी, पार्श्वगायिका अलका याज्ञिक आणि क्रिकेटपटू रोहित शर्मा यांचा या मान्यवरांमध्ये समावेश आहे। यावर्षी केंद्र सरकारनं एकूण 131 पद्म पुरस्कारांची घोषणा केली असून यात 5 पद्मविभूषण, 13 पद्मभूषण आणि 113 पद्मश्री पुरस्कारांचा समावेश आहे। पुरस्कार विजेत्यांमध्ये 19 महिलांचा समावेश असून 16 जणांना मरणोत्तर सन्मानित केलं जाईल। केंद्रीय कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्री शिवराज सिंग चौहान यांनी आज नवी दिल्लीत एल निनोच्या संभाव्य परिणामांच्या पार्श्वभूमीवर हवामान बदल आणि त्याचा शेतीवर पडणारा प्रभाव या संदर्भात आढावा बैठक घेतली। या बैठकीत विविध राज्यांचे कृषी मंत्री, सचिव, जिल्हाधिकारी तसंच संबंधित अधिकारी उपस्थित होते। यंदा कमी पावसाची शक्यता लक्षात घेऊन आवश्यक तयारी, पर्यायी पीक नियोजन आणि शेतकऱ्यांच्या हिताचं संरक्षण याबाबत बैठकीत चर्चा झाली। एल निनोमुळे उद्भवू शकणाऱ्या परिस्थितीचा विचार करून केंद्र सरकार शेतकऱ्यांचं हित जपण्यासाठी आणि शेतीवर होणारे प्रतिकूल परिणाम टाळण्यासाठी वचनबद्ध असल्याचं चौहान यांनी समाज माध्यमावरच्या संदेशात म्हटलंय। नैऋत्य मोसमी पाऊस आज मध्य अरबी समुद्राचा उर्वरित भाग, मुंबईसह महाराष्ट्राचा आणखी काही भाग, तेलंगणा आणि ओदिशाचा उर्वरित भाग तसंच छत्तीसगड, झारखंड आणि बिहारच्या आणखी काही भागात पुढे सरकला। येत्या 2 ते 3 दिवसात उत्तर अरबी समुद्र, गुजरातचा काही भाग, महाराष्ट्र आणि छत्तीसगडचा आणखी काही भाग आणि मध्य प्रदेशच्या काही भागात मान्सून पुढे येण्यासाठी आणि त्यानंतरच्या 3 ते 4 दिवसात झारखंड आणि बिहारचा उर्वरित भाग आणि उत्तर प्रदेशच्या काही भागात मान्सून पोहोचण्यासाठी परिस्थिती अनुकूल असल्याचं हवामान विभागानं म्हटलंय। महाराष्ट्रात वीज निर्मिती केंद्राला पुरवला जाणारा कोळसा काही प्रमाणात निकृष्ट दर्जाचा असल्यामुळे वीज निर्मिती संचात बिघाड होत असून कोळसा पुरवठ्याबाबत नव्यानं निविदा काढल्या जातील तेव्हा पुरवठादार निकृष्ट मालाचा पुरवठा करणार नाहीत याची खबरदारी घेतली जाईल असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज सांगितलं। काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी प्रश्नोत्तराच्या तासात विचारलेल्या प्रश्नाला ते विधानसभेत उत्तर देत होते। राज्यात वीज निर्मिती केंद्रातले संच वारंवार बंद पडत आहेत याकडे वडेट्टीवार यांनी सभागृहाचं लक्ष वेधलं। अधिक क्षमतेचे वीज निर्मिती संच उभे करणार का असा प्रश्न त्यांनी विचारला। त्यावर चंद्रपूर इथं 800 मेगावॅट सुपर क्रिटिकल प्रकल्पाबाबत पाहणी सुरू असल्याची माहिती सरकारने दिली। वडाळा ठाणे कासार वडवली मेट्रो 4 मार्गिकेच्या कामादरम्यान मुलुंड पश्चिम इथं संरक्षण कठडा कोसळून एकाचा मृत्यू तर 3 जण जखमी झाले।

झाल्याप्रकरणी सल्लागार कंपनीच्या 2 आणि कंत्राटदाराच्या 3 अशा एकूण 5 जणांना अटक करण्यात आली असून कंत्राटदाराला 5 कोटी रुपये तर सल्लागाराला 1 कोटी रुपयांचा दंड ठोठावल्याची माहिती उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज लेखी उत्तराद्वारे विधान परिषदेत दिली. प्रसाद लाड यांनी याबाबतचा प्रश्न उपस्थित केला होता. राज्यात दूध आणि दुग्धजन्य पदार्थांमध्ये होणारी भेसळ रोखण्यासाठी दूध भेसळ अधिनियम तयार करायचं काम सुरू असून त्यामध्ये भेसळीच्या गंभीरतेनुसार 6 महिने ते आजन्म तुरुंगवास आणि 10 लाख रुपयांच्या दंडाची तरतूद प्रस्तावित आहे अशी माहिती अन्न आणि औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवाळ यांनी आज विधान परिषदेत लेखी उत्तराद्वारे दिली. केंद्रीय अल्पसंख्याक व्यवहार तसंच मत्स्योत्पादन पशुपालन आणि दुग्ध व्यवसाय राज्यमंत्री जॉर्ज कुरियन यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिलाय. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी त्यांचा राजीनामा स्वीकारला. अयोध्या इथल्या राम मंदिराला मिळालेल्या देणग्यांशी संबंधित अफरातफरीच्या आरोपांची चौकशी करणाऱ्या विशेष तपास पथकानं आपला प्राथमिक चौकशी अहवाल उत्तर प्रदेश सरकारला सादर केलाय. गृह विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव संजय प्रसाद यांच्याकडे लखनौचे विभागीय आयुक्त विजय विश्वास पंत यांनी हा अहवाल सादर केला. अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार अद्याप तपास सुरू असून त्यासंबंधीची अधिक माहिती गोळा केली जात आहे. अयोध्येतल्या राम मंदिराला मिळालेल्या देणग्यांचा गैरवापर झाल्याच्या आरोपानंतर मंदिराच्या विश्वस्त समितीच्या विनंतीवरून राज्य सरकारनं 13 जून रोजी या विशेष तपास पथकाची स्थापना केली होती. शिक्षक भरती परीक्षेतल्या कथित फेरफार प्रकरणाच्या संदर्भात चेन्नई तिरुचिरापल्ली कोईम्बतूर आणि मदुराई इथल्या 18 ठिकाणांवर ईडीने छापे टाकले आहेत. 2017 केंद्रीय गुन्हे शाखेनं नोंदवलेल्या तक्रारीची दखल घेत ही कारवाई केल्याचं ईडीनं म्हटलंय. तसंच पोलिसांनी 2021 या प्रकरणात आरोपपत्र दाखल केल्याचं नमूद केलंय. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर आपल्याला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. कतारमधल्या रास लफान इथं रविवारी रात्री झालेल्या स्फोटात 12 भारतीय नागरिकांचा मृत्यू झाल्याचं स्थानिक प्रशासनानं जाहीर केलंय. दोहा इथल्या भारतीय दूतावासानं समाज माध्यमावर ही माहिती दिली. कतारमधल्या सर्वात मोठ्या गॅस रिफायनरीमध्ये रविवारी झालेल्या स्फोटात 13 जणांचा मृत्यू झाला तर 66 जण जखमी झाले. रास लफान औद्योगिक क्षेत्रातल्या मुख्य एलएनजी रिफायनरीमध्ये झालेल्या तांत्रिक बिघाडामुळे हा अपघात घडल्याचं कतारच्या गृहमंत्रालयानं म्हटलंय. या दुर्घटनेबद्दल परराष्ट्र व्यवहार मंत्री डॉ एस जयशंकर यांनी शोक व्यक्त केलाय. दोहा इथला भारतीय दूतावास कतारच्या अधिकाऱ्यांच्या संपर्कात असून भारतीय नागरिकांच्या कुटुंबियांना सहाय्य करत असल्याचं त्यांनी समाज माध्यमावरच्या पोस्टमध्ये म्हटलंय. दरम्यान या अपघाताचा देशाच्या निर्यातीवर कोणताही परिणाम होणार नसल्याचं कतारचे ऊर्जा मंत्री साद शेरिद अल काबी यांनी म्हटलंय. रास लफान बंदर हे जगातलं सर्वात मोठं कृत्रिम बंदर असून या ठिकाणी जगातली सर्वात मोठी एलएनजी निर्यात सुविधा आहे. या वर्षाच्या सुरुवातीला इराणने या बंदरावर हल्ले केले होते. अपारंपरिक धोक्यांनी देशांच्या सीमा पार केल्या असून सुरक्षेपुढली नवी आव्हानं ओळखून जगानं सावध राहणं गरजेचं असल्याचं राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांनी म्हटलंय. ते आज नवी दिल्ली इथं आयोजित ब्रिक्स देशांच्या राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारांच्या 16 बैठकीत बोलत होते. या बैठकीत अपारंपरिक सुरक्षाविषयक आव्हानांवर विशेष चर्चा होईल असं ते यावेळी म्हणाले. अमेरिकेत कॅलिफोर्निया इथं अमेरिकन ओपन सुपर बॅडमिंटन स्पर्धेला आजपासून सुरुवात होते. या स्पर्धेत लक्ष्य सेन आणि तन्वी शर्मा भारताचं नेतृत्व करतील. जागतिक क्रमवारीत 14 स्थानावर असलेला लक्ष्य सेन पुरुष एकेरीच्या पहिल्या फेरीत बेल्जियमच्या ज्युलियन कैरागी याच्याशी सामना करणार आहे. किदांबी श्रीकांतचा सामना चायनीज तैपेच्या खेळाडूशी होणार आहे. साईना दयानंद आपल्या मोहिमेची सुरुवात जपानच्या खेळाडूविरोधात करेल. महिला एकेरीत भारताच्या 7 बॅडमिंटनपटू मुख्य फेरीत सहभागी होत आहेत. यात 5वी मानांकित तन्वी शर्मा आणि 6वी मानांकित देविका सिंग यांचा समावेश आहे. पहिल्या फेरीत तन्वी शर्माचा सामना जर्मनीच्या येओन ली बरोबर होईल. महिला दुहेरीत टेरेसा जॉली आणि गायत्री गोपीचंद यांची जोडी स्पेनच्या खेळाडूंचा सामना करेल. तर मिश्र दुहेरीत 7व्या मानांकित ध्रुव रावत आणि मीनाक्षी के यांची जोडी इंडोनेशियाच्या खेळाडूंविरोधात होईल.

0: फिफा विश्वचषक स्पर्धेत फ्रान्सच्या संघानं गट आयमधल्या सामन्यात इराकच्या संघावर 3-0 असा विजय मिळवून नॉकआउट फेरीत आपलं स्थान निश्चित केलंय. तर अर्जेंटिनानं गट जे मधल्या सामन्यात ऑस्ट्रेलियाला 2-0 असं पराभूत करून 32 संघांच्या फेरीत स्थान मिळवलंय. ठळक बातम्या पुन्हा एकदा. राष्ट्रपतींच्या हस्ते आज दुसऱ्या टप्प्यातल्या पद्म पुरस्कारांचं वितरण. नैऋत्य मोसमी पावसाची महाराष्ट्रासह तेलंगणा ओदिशा बिहारच्या काही भागात आगेकूच. कतारमध्ये गॅस रिफायनरीमध्ये झालेल्या स्फोटात 12 भारतीय नागरिकांचा मृत्यू. आणि अमेरिकन खुल्या बॅडमिंटन स्पर्धेला आजपासून प्रारंभ. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया दुपारी 3 वाजता आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातमीपत्रात. नमस्कार.
1: आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी. यानंतरची उद्घोषणा लगेचच. आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी. आता प्रसारित करीत आहोत रत्नागिरी जिल्ह्याचं वार्तापत्र.
2: श्रोते हो नमस्कार. आता आपण ऐकणार आहात रत्नागिरी जिल्ह्याचं वार्तापत्र. 12वा आंतरराष्ट्रीय योग दिन उत्साहात साजरा. प्रवेशोत्सव साजरा करून नव्या शैक्षणिक वर्षाची सुरुवात. ऑलिव्ह रिडले कासवांच्या संवर्धनात रत्नागिरीला अव्वल स्थान. आणि पावसानं पाठ फिरवल्यामुळे पाणी टंचाईच्या तीव्र झाळा. या होत्या गेल्या महिन्याभरातल्या रत्नागिरी जिल्ह्यातल्या ठळक घडामोडी. या आणि इतर घडामोडींविषयी सविस्तर माहिती देत आहेत आमचे रत्नागिरीचे प्रतिनिधी अनिकेत कोणकर.
3: 12वा आंतरराष्ट्रीय योग दिन जिल्ह्यात सर्वत्र मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. शाळा महाविद्यालयांसह अनेक संस्थांनी या निमित्ताने योग शिबिरांचं आयोजन केलं होतं. जिल्हा प्रशासन, जिल्हा परिषद, जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालय, जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय आणि जिल्हा योग संघटना यांच्या संयुक्त विद्यमाने रत्नागिरी जिल्हा क्रीडा संकुलात विशेष कार्यक्रम झाला. त्यावेळी रत्नागिरी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी वैदेही रानडे म्हणाल्या की एरवी आपण पाश्चिमात्य संस्कृतीचं अनुकरण करतो, मात्र आज पाश्चिमात्य जगताने आपली योग संस्कृती स्वीकारली ही आपल्यासाठी अत्यंत अभिमानाची गोष्ट आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पुढाकारामुळे आंतरराष्ट्रीय योग दिन सुरू झाला आणि त्याची महती संपूर्ण जगभर पोहोचली असंही त्या म्हणाल्या. योग हा आपल्या जीवनाचा अत्यंत महत्वपूर्ण भाग असून प्रत्येकाने आपल्या दिनचर्येत योगाचा समावेश करावा असं आवाहन जिल्हाधिकारी मनोज जिंदल यांनी यावेळी केलं. 1.5 महिन्याच्या उन्हाळी सुट्टीनंतर 15 जून पासून नवं शैक्षणिक वर्ष सुरू झालं. जिल्हा परिषद आणि सरकारी शाळांसह खासगी शाळांमध्येही शाळा प्रवेशोत्सवाचा कार्यक्रम मोठ्या उत्साहाने पार पडला. जिल्हाधिकारी मनोज जिंदल यांनी रत्नागिरी तालुक्यातल्या कुवारबाव इथल्या जिल्हा परिषद शाळा क्रमांक 1 मध्ये उपस्थित राहून विद्यार्थ्यांचं स्वागत केलं. यंदा जिल्हा परिषद आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळांमध्ये 10,091 विद्यार्थ्यांनी पहिलीला प्रवेश घेतलाय. ऑलिव्ह रिडले कासवांच्या संवर्धनाचं कार्य रत्नागिरी जिल्ह्यात गेल्या अनेक वर्षांपासून सुरू असून यंदाच्या हंगामात जिल्ह्याने अव्वल कामगिरी केली आहे. संपूर्ण कोकणातल्या 56 किनाऱ्यांवर ऑलिव्ह रिडले कासवांच्या 1724 घरट्यांची नोंद यंदा झाली होती. त्यातून 1,08,596 पिल्लांना यशस्वीरित्या समुद्रात सोडण्यात आलं. त्यापैकी रत्नागिरी जिल्ह्यात सर्वाधिक 964 घरटी नोंदवली गेली आणि त्यातून सर्वाधिक 54,227 पिल्लं समुद्रात सोडण्यात आली. वेळणेश्वर, वरवडे, नेवरे, ढोकमळे, पूर्णगड, सालदुरे अशा काही किनाऱ्यांवर यंदा प्रथमच कासवांची घरटी आढळली. दरम्यान जागतिक समुद्री कासव दिनाचं औचित्य साधून रत्नागिरीतल्या झाडगावमधलं सागरी जीवशास्त्रीय संशोधन केंद्र आणि कांदळवन विभागाच्या संयुक्त विद्यमाने सागरी कासव आणि सागरी वन्यजीव उपचार केंद्राचा प्रारंभ करण्यात आला. अन्न आणि औषध प्रशासन विभागातर्फे जिल्ह्यात विविध ठिकाणी 7 मोठ्या कारवाया करण्यात आल्या. या मोहिमेत प्रतिबंधित अन्न पदार्थांचा 6 लाख रुपयांहून अधिक किमतीचा साठा जप्त करण्यात आला. प्रतिबंधित अन्न पदार्थांविरोधातली जप्तीची मोहीम यापुढेही तीव्र गतीने सुरूच राहणार असल्याची माहिती अन्न आणि औषध प्रशासनाचे सहाय्यक आयुक्त मिलिंद महांगडे यांनी दिली. दरम्यान तोतया अधिकाऱ्यांकडून फसवणूक होऊ नये म्हणून व्यावसायिकांनी तपासणीसाठी आलेल्या अधिकाऱ्यांकडे ओळखपत्राची मागणी आवर्जून करावी असं आवाहन करण्यात आलंय. रत्नागिरी शहराच्या पाणी पुरवठ्याच्या दृष्टीने अत्यंत महत्वाच्या असलेल्या पानवल धरणाचं मजबुतीकरण आणि नूतनीकरण करण्यात आलं असून त्याचं लोकार्पण पालकमंत्री डॉ उदय सामंत यांच्या हस्ते झालं. या धरणातून आतापर्यंत केवळ 2 दशलक्ष लिटर्स पाणी पुरवठा होत होता, आता त्यात 4 पट वाढ होणार आहे. या धरणातून गुरुत्वाकर्षणाने पाणी पुरवठा होणार असल्याने वीज आणि देखभालीचा मोठा खर्च वाचणार आहे. एरवी जून महिन्यात आतापर्यंत पावसाने सगळ्या वातावरणाचा कायापालट केलेला असतो. यंदाचं वर्ष मात्र त्याला अपवाद ठरलंय. जिल्ह्याच्या काही भागांमध्ये बरसलेल्या पूर्व मोसमी सरी आणि मान्सूनचं अधिकृत आगमन झाल्यानंतर

तर अवघे 3-4 दिवस पडलेला पाऊस वगळता जून महिन्यात रत्नागिरीकरांना तीव्र उन्हाच्या झळा सोसाव्या लागल्या. 21 जून पर्यंतच्या आकडेवारीनुसार जिल्ह्यात वार्षिक सरासरीच्या फक्त 2% पाऊस पडलाय. त्यातल्या त्यात अधिक पाऊस रत्नागिरी आणि गुहागर या तालुक्यांमध्ये पडला असून तोही सरासरीच्या जेमतेम 6% एवढाच आहे. त्यामुळे शेतीची कामं तर रखडली आहेतच, पण पाणी टंचाईचं मोठं संकट उभं राहिलंय. जिल्ह्यातल्या काही

रागनी थी, मैंने देखा तूने देखा, जादू कोई चल ही गया चुपके।

आकाशवाणी मुंबई, श्रद्धा मुखेडकर प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. राष्ट्रपतींच्या हस्ते आज दुसऱ्या टप्प्यातल्या पद्म पुरस्कारांचं वितरण. एसटी कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात वाढ, तसंच वार्षिक वेतनवाढीचा दर 3% करण्याची परिवहन मंत्र्यांची घोषणा. नाफेडच्या लिलाव पोर्टलचं केंद्रीय सहकार मंत्री अमित शहा यांच्या हस्ते उद्घाटन. आणि राज्यात मान्सून पुन्हा सक्रिय. येत्या 2 दिवसात मुंबईसह राज्याच्या आणखी काही भागात पुढे सरकण्यासाठी परिस्थिती अनुकूल. राष्ट्रपती भवनात आज संध्याकाळी होणाऱ्या समारंभात राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते पद्म पुरस्कार प्रदान केले जातील. पद्म पुरस्कार सोहळ्याच्या दुसऱ्या टप्प्यात राष्ट्रपती 65 मान्यवरांचा पद्म पुरस्कार देऊन सन्मान करतील. टेनिसपटू विजय अमृतराज, अभिनेता मामुटी, पार्श्वगायिका अलका याज्ञिक आणि क्रिकेटपटू रोहित शर्मा या मान्यवरांचा यात समावेश आहे. यावर्षी केंद्र सरकारनं एकूण 131 पद्म पुरस्कारांची घोषणा केली असून यात 5 पद्मविभूषण, 13 पद्मभूषण आणि 113 पद्मश्री पुरस्कारांचा समावेश आहे. पुरस्कार विजेत्यांमध्ये 19 महिलांचा समावेश असून 16 जणांना मरणोत्तर सन्मानित केलं जाईल. महाराष्ट्रात वीज निर्मिती केंद्राला पुरवला जाणारा कोळसा काही प्रमाणात निकृष्ट दर्जाचा असल्यामुळे वीज निर्मिती संचात बिघाड होत असून कोळसा पुरवठ्याबाबत नव्याने निविदा काढल्या जातील तेव्हा पुरवठादार निकृष्ट मालाचा पुरवठा करणार नाहीत याची खबरदारी घेतली जाईल असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज सांगितलं. काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी प्रश्नोत्तराच्या तासात विचारलेल्या प्रश्नाला ते विधानसभेत उत्तर देत होते. राज्यात वीज निर्मिती केंद्रातले संच वारंवार बंद पडत आहेत याकडे वडेट्टीवार यांनी सभागृहाचं लक्ष वेधलं. अधिक क्षमतेचे वीज निर्मिती संच उभे करणार का असा प्रश्न त्यांनी विचारला. त्यावर चंद्रपूर येथे 800 MW सुपर क्रिटिकल प्रकल्पाबाबत पाहणी सुरू असल्याची माहिती सरकारने दिली. राज्यात वाघांची संख्या वाढत असून सरकारनं वाघांचं पुनर्वसन अथवा अन्य ठिकाणी स्थलांतर याबाबतचं आपलं धोरण स्पष्ट करावं अशी मागणी काँग्रेस विधिमंडळ पक्षाचे नेते विजय वडेट्टीवार यांनी आज विधानसभेत लक्षवेधी सूचनेद्वारे केली. विदर्भातल्या चंद्रपूर, गडचिरोली या जिल्ह्यांमध्ये वन्यजीव आणि मानव यांच्यातला संघर्ष गंभीर स्वरूप धारण करत असून याबाबत तातडीनं उपाययोजना कराव्यात, तसंच वाघाच्या हल्ल्यात मृत्यूमुखी पडलेल्यांच्या पात्र कुटुंबियांना त्यांच्या शैक्षणिक पात्रतेनुसार कायमस्वरूपी नोकरी द्यावी अशी मागणी त्यांनी यावेळी केली. राज्य सरकारी कर्मचाऱ्यांप्रमाणेच एसटी कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता 53% वरून 58% करायचा निर्णय घेतल्याची घोषणा परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी आज विधान परिषदेत केली. या कर्मचाऱ्यांचं घरभाडे भत्ता 8, 16, 24 वरून 10, 20, 30% तर वार्षिक वेतनवाढीचा दर 2 वरून 3% करायची घोषणाही त्यांनी केली. महागाई भत्ता, घरभाडे भत्ता आणि वार्षिक दरवाढीसह सर्व मिळून प्रलंबित असलेली सुमारे 5,649 कोटी रुपयांची रक्कम लवकर अदा करण्यासाठी सरकार प्रयत्नशील असेल असं आश्वासन त्यांनी दिलं. यानंतर 29 जून रोजी एसटी कर्मचाऱ्यांनी पुकारलेलं धरणं आंदोलन मागे घेतल्याचं सरनाईक यांनी जाहीर केलं. राज्यात दूध आणि दुग्धजन्य पदार्थांमध्ये होणारी भेसळ रोखण्यासाठी दूध भेसळ अधिनियम तयार करायचं काम सुरू असून त्यात भेसळीच्या गंभीरतेनुसार 6 महिने ते आजन्म तुरुंगवास आणि 10 लाख रुपयांच्या दंडाची तरतूद प्रस्तावित आहे अशी माहिती अन्न आणि औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवाळ यांनी आज विधान परिषदेत लेखी उत्तराद्वारे दिली. मिलिंद नार्वेकर यांनी याबाबतचा प्रश्न उपस्थित केला होता. मुंबईत 12,552 पागडी इमारतींमध्ये सुमारे 4 लाख लोक राहतात. सरकार त्यांना पक्की सुरक्षित घरं उपलब्ध करून देण्यासाठी वचनबद्ध आहे अशी ग्वाही मंत्री शंभूराज देसाई यांनी आज विधान परिषदेत दिली. प्रसाद लाड आणि इतरांनी याबाबत लक्षवेधी सूचना मांडली होती. वडाळा, ठाणे, कासार, वडवली मेट्रो 4 मार्गिकेच्या कामादरम्यान मुलुंड पश्चिम इथं संरक्षण कठडा कोसळून एकाचा मृत्यू तर 3 जखमी झाल्याप्रकरणी सल्लागार कंपनीच्या 2 आणि कंत्राटदाराच्या 3 अशा 5 जणांना अटक केली असून कंत्राटदाराला 5 कोटी रुपये तर सल्लागाराला 1 कोटी रुपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे अशी माहिती उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज लेखी उत्तराद्वारे विधान परिषदेत दिली. प्रसाद लाड यांनी याबाबतचा प्रश्न उपस्थित केला होता. केंद्रीय अल्पसंख्याक व्यवहार तसंच मत्स्योत्पादन, पशुपालन आणि दुग्धव्यवसाय राज्यमंत्री जॉर्ज कुरियन यांनी मंत्रिमंडळातल्या आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी त्यांचा राजीनामा स्वीकारला आहे. विधान परिषदेच्या नाशिक मतदारसंघातले नवनिर्वाचित सदस्य गोकुळ गीते यांनी काल शिवसेनेचं सहसदस्यत्व स्वीकारलं. मुंबईत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत पत्रकार परिषदेत त्यांनी ही घोषणा केली. नाशिक मतदारसंघात शिवसेनेचे उमेदवार नरेंद्र दराडे यांचा पराभव करून गीते निवडून आले आहेत.

0: आता ते शिवसेनेचेच सहसदस्य म्हणून विधान परिषदेत काम करतील. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या AIR न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. शेतकऱ्यांचा थेट सहभाग वाढवण्यासाठी खरेदी प्रक्रियेत मध्यस्थांची भूमिका संपवावी लागेल असं आवाहन केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री अमित शाह यांनी केलं. नवी दिल्लीत अटल अक्षय ऊर्जा भवनात नाफेडच्या nafex.in या लिलाव पोर्टलचं उद्घाटन करताना ते बोलत होते. किमान आधारभूत किमतीचा संपूर्ण लाभ शेतकऱ्यांपर्यंत पोहोचावा यासाठी कडधान्य आणि तेलबियांची खरेदी अधिकाधिक प्रमाणात शेतकऱ्यांकडूनच केली जावी असंही ते यावेळी म्हणाले. 12 वर्षांपूर्वी गंभीर आर्थिक अडचणीचा सामना करणारी नाफेड ही संस्था आज देशातल्या सुमारे 74 लाख शेतकऱ्यांना मदत करत आहे. नाफेडची उलाढाल आता 30,000 कोटी रुपये असून नफा सुमारे 500 कोटी रुपये असल्याचं शहा यावेळी म्हणाले. गेल्या 12 वर्षात कृषी उत्पादनात उल्लेखनीय वाढ झाली असून 2014च्या तुलनेत त्यात 44% वाढ झाल्याचं केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंह चौहान म्हणाले. खरेदी प्रक्रिया पारदर्शक आणि शेतकरी स्नेही बनवण्यासाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर केल्याबद्दल त्यांनी नाफेड आणि नॅशनल कोऑपरेटिव्ह कन्झ्युमर्स फेडरेशनच्या चमूचं अभिनंदन केलं. केंद्रीय कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्री शिवराज सिंह चौहान यांनी आज नवी दिल्लीत एल निनोच्या संभाव्य परिणामांच्या पार्श्वभूमीवर हवामान बदल आणि त्याचा शेतीवर पडणारा प्रभाव यासंदर्भात आढावा बैठक घेतली. या बैठकीत विविध राज्यांचे कृषी मंत्री, सचिव, जिल्हाधिकारी तसंच संबंधित अधिकारी उपस्थित होते. राज्यात रेंगाळलेला मान्सून पुन्हा सक्रिय झाला असून येत्या 2 दिवसात तो मुंबईसह राज्याच्या आणखी काही भागात पुढे सरकण्यासाठी हवामान अनुकूल बनला आहे. मान्सूनची उत्तरी सीमा सध्या हर्णे ते सोलापूर रेषेवर स्थिरावलेली असली तरी अरबी समुद्रातील बदलत्या स्थितीमुळे आज आणि उद्या दक्षिण कोकण किनारपट्टी भागात मुसळधार पावसाची शक्यता आहे. उत्तर कोकण, मुंबई आणि ठाणे परिसरात ढगाळ हवामानासह जोरदार सरी पडण्याचा भारतीय हवामान विभागाचा अंदाज आहे. मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात अद्याप मोठ्या मान्सून पावसाची प्रतीक्षा असली तरी दुपारनंतर विजांच्या कडकडाटासह वादळी पावसाचा अंदाज आहे. समुद्रात वेगवान वारे वाहणार असल्यानं मच्छीमारांनी 26 जूनपर्यंत समुद्रात जाऊ नये असं आवाहन हवामान विभागानं केलं आहे. मुंबईमध्ये पावसानं आज हजेरी लावली. रत्नागिरी जिल्ह्यात पावसाला दमदारपणे सुरुवात झाली आहे. काही ठिकाणी झाडं पडली तसंच काही ठिकाणी महामार्गावर पाणी साचल्याच्याही घटना घडल्या. रत्नागिरी तालुक्यात अधूनमधून प्रचंड जोरदार सरी कोसळत असल्यानं जनजीवन विस्कळीत झालं आहे. पालघर जिल्ह्यात आज सकाळपासूनच पावसाची रिपरिप सुरू आहे. अनेक दिवसांपासून जाणवत असलेल्या कडक उकाड्यानंतर वातावरणात सुखद गारवा निर्माण झाला आहे. धुळे शहर विधानसभा मतदारसंघातल्या मतदार याद्यांच्या सखोल पुनरीक्षण मोहिमेवर भारतीय जनता पक्षाच्या शिष्टमंडळानं गंभीर प्रश्न उपस्थित करत चौकशीची मागणी केली आहे. या मोहिमेदरम्यान मतदार संख्येत झालेली संशयास्पद वाढ, संभाव्य बोगस नोंदी तसंच पडताळणी प्रक्रियेतल्या पारदर्शकतेवर शिष्टमंडळानं प्रश्नचिन्ह उपस्थित केलं आहे. या प्रकरणी जिल्हा प्रशासनानं त्वरित स्वतंत्र चौकशी करावी अशी मागणीही या शिष्टमंडळानं केली आहे. कोलकाता इथं 1993 झालेल्या बोबाजार बॉम्बस्फोट प्रकरणातला दोषी मोहम्मद रशीद खान याच्या सुटकेला सर्वोच्च न्यायालयानं आज स्थगिती दिली. न्यायमूर्ती प्रशांत कुमार मिश्रा आणि न्यायमूर्ती संजीव सचदेवा यांच्या पीठानं पश्चिम बंगाल सरकारच्या याचिकेवर हा निर्णय घेतला. बीड जिल्ह्यात केज तालुक्यात झालेल्या विकास घुले हत्या प्रकरणाच्या निषेधार्थ बीड शहरात घुले यांच्या नातेवाईकांनी रास्ता रोको आंदोलन केलं. ठळक बातम्या पुन्हा एकदा. राष्ट्रपतींच्या हस्ते आज दुसऱ्या टप्प्यातल्या पद्म पुरस्कारांचं वितरण. एसटी कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात वाढ तसंच वार्षिक वेतनवाढीचा दर 3% करण्याची परिवहन मंत्र्यांची घोषणा. नाफेडच्या लिलाव पोर्टलचं केंद्रीय सहकार मंत्री अमित शाह यांच्या हस्ते उद्घाटन. आणि राज्यात मान्सून पुन्हा सक्रिय. येत्या 2 दिवसात मुंबईसह राज्याच्या आणखी काही भागात पुढे सरकण्यासाठी परिस्थिती अनुकूल. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया संध्याकाळी 5 वाजता आकाशवाणी मुंबईच्या पुढच्या बातमीपत्रात. नमस्कार.
1: एक ही जगह मिल जाती है और मेडिसेफ जो एक बेहतरीन दवा रिमाइंडर ऐप है.
2: बिल्कुल. और जो हमारे वरिष्ठ नागरिक हैं अक्सर समय पर दवा लेना जब हम भूल जाते हैं तो ऐसे में ये ऐप सही समय पर अलार्म बजाकर दवा की याद दिलाता है और परिजनों को भी सूचित कर सकता है कि आपको

श्रोते हो, विविध भारती मुंबई केंद्राचे कार्यक्रम आत्ताच आपण ऐकलेत. सायंकाळचे 5 वाजले आहेत. आकाशवाणी धाराशिव केंद्राची प्रसारण सेवा आपण ऐकत आहोत. श्रोते हो, आता प्रसारित करीत आहोत गीत गुंजन हा हिंदी चित्रपट संगीताचा कार्यक्रम. कार्यक्रमाच्या सुरुवातीस ऐकूया जिया धडक धडक जाई या चित्रपटातील सईद कादरी यांनी यांचं गीत राहत फतेह अली खान यांच्या आवाजामध्ये.

जागरूक पालक, निरोगी बालक आणि सशक्त भारत। श्रोते हो, आपल्या बाळाच्या निरोगी आणि सुरक्षित भविष्यासाठी एक छोटस पण अत्यंत महत्वाचं पाऊल उचलूया। येत्या रविवारी 28 जून 2026 रोजी आयोजित पोलिओ लसीकरण मोहिमेत सहभागी होऊन आपल्या 0 ते 5 वर्ष वयोगटातील प्रत्येक बालकाला पोलिओ प्रतिबंधक लसीचे 2 थेंब जरूर पाजा। यापूर्वी दिलेला असला तरीही 2 थेंब जीवनाचे, संरक्षण उद्याच्या, भविष्याचे। 28 जून 2026 रोजी जवळच्या पोलिओ बूथवर जाऊन आपल्या बालकास पोलिओ लस द्या। वेळ 8 ते 5 वाजेपर्यंत।

लता मंगेशकर आणि सोनू निगम यांनी गायलेलं आनंद बक्षी यांचं गीत आत्ताच आपण ऐकलं. राहुल शर्मा यांनी संगीतबद्ध केलेलं आणि चित्रपट होता मुझसे दोस्ती करोगी. श्रोते हो, कार्यक्रमात आता ऐकूया एक मे और एक तुम या चित्रपटासाठी अमिताभ भट्टाचार्य यांचं गीत, बन्नी दयाल यांनी गायलेलं, अनुष्का मनचंदा यांनी गायलेलं आणि अमित त्रिवेदी यांनी संगीतबद्ध केलेलं.

अर्जुन या चित्रपटासाठी आशा भोसले यांनी गायलेलं हे गीत आत्ताच आपण ऐकलं. यावरच आजचा गीतगुंजन हा कार्यक्रम आम्ही इथे समाप्त करीत आहोत.

0: आकाशवाणीचं हे धाराशिव केंद्र आहे. सायंकाळचे 5:30 वाजत आहेत. युववाणी हा कार्यक्रम मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून आम्ही आता सहक्षेपित करीत आहोत आणि त्यानंतर 6:30 हिंदीतून बातमीपत्र दिल्ली केंद्रावरून प्रसारित होईल. ते आम्ही सहक्षेपित करू. प्रथम ऐकूयात युववाणी हा कार्यक्रम.
1: 5:30 वाजलेत. युववाणी.

खोली, शिक्षक, फळा, पुस्तकं आणि परीक्षा उभ्या राहतात. शिक्षण म्हणजे पाठ्यपुस्तकांमधून ज्ञान मिळवणं, चांगले गुण मिळवणं आणि पुढे चांगली नोकरी मिळवण्यासाठी स्वतःला तयार करणं. अर्थात या सगळ्या गोष्टी महत्वाच्या आहेतच, पण आयुष्याचा खरा अर्थ समजून घ्यायचा असेल ना तर एक गोष्ट मान्य करावी लागते, ती म्हणजे आयुष्यातील सर्वात मौल्यवान धडे हे अनेकदा वर्गाच्या बाहेर शिकायला मिळतात. हो, आणि म्हणूनच आजचा आपल्या गप्पांचा विषय आहे कथा वर्गा बाहेरील शिक्षणाची. मित्रांनो, आज आपण अशा एका प्रवासाबद्दल बोलणार आहोत जो गुणपत्रिका, अभ्यासक्रम आणि परीक्षांच्या पलीकडे जातो. हा प्रवास आहे स्वतःला ओळखण्याचा, अपयशातून उभं राहण्याचा, लोकांशी संवाद साधण्याचा, जबाबदारी स्वीकारण्याचा आणि आयुष्याचा खरा अर्थ समजून घेण्याचा. हा प्रवास आहे त्या शिक्षणाचा जो पुस्तकांमध्ये लिहिलेला नसतो पण आयुष्यभरासाठी उपयोगी पडतो. म्हणजे अगदी साध्या आणि सोप्या भाषेत सांगायचं झालं तर शाळा आणि महाविद्यालय आपल्याला विषय शिकवतात. गणितामधून आपण आकड्यांची भाषा शिकतो तर विज्ञान निसर्गातील नियम समजावून सांगतं. इतिहास भूतकाळाची ओळख करून देतं तर भाषा विचार व्यक्त करण्याचं सामर्थ्य. पण संयम, धैर्य, नेतृत्व, सहकार्य, सहानुभूती, आत्मविश्वास आणि संघर्षातून मार्ग काढण्याची क्षमता हे गुण अनेकदा पुस्तकांमध्ये नसतात. हे गुण आयुष्याच्या अनुभवातून विकसित होतात. म्हणजे बघा, हा लहानपणी सायकल चालवायला शिकताना आपण अनेकदा पडतो. कोणीही पुस्तक वाचून सायकल चालवायला शिकत नाही. संतुलन कसं राखायचं हे शरीर आणि मन यांच्या अनुभवातून शिकलं जातं. आयुष्यातल्या अनेक गोष्टीही अशाच असतात. आत्मविश्वास, निर्णय क्षमता आणि जबाबदारी यांची शिकवणही प्रत्यक्ष अनुभवातूनच मिळते. कधी कधी एखाद्या सांस्कृतिक कार्यक्रमात भाग घेताना आपल्याला स्वतःची एक नवीन ओळख सापडते. म्हणजे एखादा विद्यार्थी वर्गात फारसा बोलत नसेल पण तो मंचावर उभा राहिल्यावर मात्र उत्कृष्ट निवेदन करू शकतो. अनेकदा आपल्याला आपली खरी ताकद ही कृतीमधून कळते. खेळाच्या मैदानावर शिकलेले धडे हे आयुष्यभर सोबत राहतात. विजयाचा आनंद आणि पराभवाची वेदना दोन्ही स्वीकारण्याची कला खेळ शिकवतात. प्रत्येक वेळी जिंकणं शक्य नसतं हे मैदान शिकवतं. हार मानू नये, पुन्हा प्रयत्न करावेत आणि संघ भावनेने काम करावं हे खेळातून मिळणारं शिक्षण आपल्याला आयुष्यात खूप उपयोगी ठरतं. आज तरुणाई समोर संधींची कमतरता नाहीये. इंटरनेटमुळे ज्ञानाचं जग खुलं झालंय. अनेक तरुण मंडळी स्वतःहून नवीन भाषा शिकतायत, डिजिटल कौशल्य आत्मसात करतायत, लघु उद्योगही सुरू करतायत आणि सामाजिक उपक्रमांमध्ये सहभागीही होतायत. तर काही जण आपल्या आवडींना करिअरमध्ये रुपांतरित करतायत. या सर्व गोष्टी वर्गाच्या बाहेर घडतात, जिथे शिक्षक असतो अनुभव आणि पाठ्यपुस्तक असतं ते म्हणजे आपलं जीवन. मंडळी, स्वयंसेवा हे देखील असंच एक शिक्षण आहे. जेव्हा एखादा तरुण समाजातील गरजू लोकांसाठी काम करतो तेव्हा त्याला मानवी जीवनाचे अनेक पैलू समजतात. सहानुभूती म्हणजे काय, सामाजिक जबाबदारी म्हणजे काय आणि आपल्या कृतींचा इतरांवर कसा परिणाम होतो हे अशा अनुभवांमधून शिकायला मिळतं. अशा शिक्षणामुळे व्यक्ती केवळ यशस्वीच बनत नाही तर संवेदनशील नागरिकही बनतो.

मंडळी, नुकत्याच शाळा आणि कॉलेजेसना सुरुवात झालीये आणि पुन्हा तरुणाईची पावलं ही शाळांकडे कॉलेजकडे वळली आहेत. आणि म्हणूनच आज आपण अशा विषयावर गप्पा मारणार आहोत जो शिक्षणाशीच निगडीत आहे पण तरीही थोड्याफार प्रमाणात वेगळा आहे. मंडळी, जेव्हा आपण शिक्षणाचा विचार करतो तेव्हा आपल्या डोळ्यांसमोर सगळ्यात पहिले शाळेची इमारत, वर्ग

मंडळी, मला असं वाटतं की प्रवास हा देखील आपल्यासाठी एक शिक्षकच आहे. नवीन ठिकाण, नवीन लोक, नवीन संस्कृती, वेगळी जीवनशैली पाहताना आपली दृष्टी व्यापक होते. अनेकदा एखाद्या छोट्या गावात भेटलेली व्यक्ती किंवा प्रवासात आलेला एखादा अनुभव आपल्याला आयुष्याबद्दल अशी शिकवण देतो जी अनेक वर्षांच्या अभ्यासातही मिळत नाही. इतकंच नाही तर मंडळी, अपयश हा जीवनातील सर्वात प्रभावी शिक्षक मानला जातो. शाळेत आपण अपयशाला अनेकदा नकारात्मक दृष्टीनं पाहतो, पण वास्तवात अपयश आपल्याला स्वतःची ओळख करून देतं. ते आपल्याला मर्यादा दाखवतं आणि त्याचबरोबर आपल्यामध्ये असलेल्या क्षमतांचीही जाणीव करून देतं. कारण यशासाठीचे सर्वात मोठे धडे हे अपयशातून मिळालेले असतात. आयुष्यात काही वेळा आपण ठरवलेला मार्ग बदलतो, काही स्वप्न पूर्ण होत नाहीत, काही योजना अपयशी ठरतात, पण त्याच वेळी नवीन दारं उघडतात. त्या

क्रियेत आपण लवचिकता शिकतो, परिस्थितीनुसार स्वतःला बदलण्याची क्षमता विकसित करतो. हे शिक्षण कोणत्याही परीक्षेत विचारलं जात नाही, पण आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर त्याची गरज भासते. मंडळी, आजच्या काळात संवाद कौशल्य अत्यंत महत्वाचं झालंय. लोकांशी बोलणं, त्यांचे विचार समजून घेणं, मतभेद असतानाही आदरानं संवाद साधणं आणि स्वतःचे विचार स्पष्टपणे मांडणं, ही कौशल्य अनुभवातून विकसित होतात. मित्रमैत्रिणी, सहकारी, कुटुंबीय आणि समाज यांच्याशी असलेला संवाद आपल्याला सतत नवीन गोष्टी शिकवत असतो. मित्रांनो, वर्गाबाहेरच्या शिक्षणातून आणखी एक गोष्ट आपण शिकतो, ती म्हणजे प्रत्येकाकडे काहीतरी शिकण्यासारखं आहे जे आपण आत्मसात करू शकतो. म्हणजे बघा ना, शेतकरी

मसात करू शकतो. म्हणजे बघा ना, शेतकरी आपल्याला कष्टाचं महत्व सांगतात, तर एखादा कारागीर समर्पण शिकवतो, एखादा कलाकार सर्जनशीलता शिकवतो, तर खेळाडू शिस्त, एखादा शिक्षक ज्ञान देतो, तर सामान्य माणूस जगण्याचं तत्वज्ञान शिकवतो. त्यामुळे आयुष्याला केवळ गुण आणि प्रमाणपत्रांच्या चौकटीत पाहणं आपण कमी केलं पाहिजे. अभ्यास महत्वाचा आहेच, पण त्याचबरोबर अनुभवांचीही शिदोरी जमवली पाहिजे. नवीन गोष्टी शिकण्यासाठी कायम उत्सुक असलं पाहिजे. प्रश्न विचारणं, चुका करणं आणि त्यातून शिकणं हेही खूप महत्वाचं आहे. नवनवीन लोकांना भेटलं पाहिजे, प्रवास केला पाहिजे, उत्तमोत्तम साहित्य वाचलं पाहिजे, समोरच्याचं बोलणं ऐकलं पाहिजे, आसपासच्या घटनांचं निरीक्षणही केलं पाहिजे. कारण जीवनातील सर्वात मोठं विद्यापीठ हे अनेकदा चार भिंतींच्या बाहेर असतं. मित्रांनो, खरं शिक्षण म्हणजे केवळ माहिती मिळवणं नाही, तर व्यक्तिमत्व घडवणं. खरं शिक्षण म्हणजे स्वतःला ओळखणं. खरं शिक्षण म्हणजे समाजाशी जोडलं जाणं. खरं शिक्षण म्हणजे इतरांच्या जीवनात सकारात्मक बदल घडवण्याची क्षमता निर्माण करणं. आणि म्हणूनच जेव्हा आपण आपल्या आयुष्याकडे मागे वळून पाहतो, तेव्हा आपल्या लक्षात येतं की काही महत्वाचे धडे हे आपल्याला अनुभवातून मिळालेले असतात. काही परीक्षा ह्या वर्गात दिल्या जातात, तर काही परीक्षा आयुष्यात. या जीवनाच्या परीक्षेमधून आपण अधिक मजबूत, अधिक शहाणे आणि अधिक संवेदनशील बनत असतो. त्यामुळे प्रत्येक अनुभव, प्रत्येक संघर्ष, प्रत्येक भेट, प्रत्येक चूक आणि प्रत्येक नवीन सुरुवात ही एक महत्वाची शिकवण आहे. मंडळी, अशाच भरपूर गप्पा मारायच्या आहेत, खूप माहिती शेअर करायची आहे, पण घड्याळ खुणावतंय आणि त्यामुळे थांबावं लागणार आहे. पण थांबण्याआधी हे गाणं खास तुमच्यासाठी.

तर मंडळी, कार्यक्रमात आता वेळ झालीये इथेच थांबण्याची. तेव्हा तुम्हाला आमचा कार्यक्रम कसा वाटला याबद्दलची तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला नक्की कळवा. त्यासाठी आमचा ईमेल आयडी आहे yuvani@mumbai.gmail.com. या कार्यक्रमाला निर्मिती सहाय्य केलं होतं पूजा जाधव हिनं. या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते रोशन जाधव. याचसोबत मी मैथिली जगताप तुमची रजा घेते.

0: युववाणी कार्यक्रम आपण ऐकला आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून.
1: शेतकरी बंधूंनो, माझा आवार माझं शिवार या राज्यस्तरीय कृषी विषयक कार्यक्रमामध्ये दिनांक 26 जून 2026 रोजी संध्याकाळी 7:30 आपण ऐकू शकाल एल निनो आणि चारा ज्वारी उत्पादनाचे नियोजन याविषयी डॉक्टर प्रीतम बुतडा यांची सुषमा कुलकर्णी यांनी घेतलेली मुलाखत, आणि दुसऱ्या भागामध्ये शेततळी कोरडवाहू शेतीसाठी संजीवनी याविषयी डॉक्टर मधुकर मोरे यांनी दिलेली माहिती. तेव्हा जरूर ऐका राज्यस्तरीय कृषी विषयक प्रसारण आकाशवाणीच्या सर्व केंद्रांवर.
2: श्रोतेहो, मैदानापासून पदकापर्यंत,
3: विजयापासून विक्रमापर्यंत,
2: प्रत्येक खेळ,
3: प्रत्येक खेळाडू
2: आणि प्रत्येक यशोगाथा घेऊन येत आहे क्रीडा विश्व.
3: क्रीडा जगताशी जोडून राहण्यासाठी ऐकायला विसरू नका क्रीडा विश्व.
2: दर महिन्याच्या दुसऱ्या आणि चौथ्या बुधवारी संध्याकाळी 6:30
3: अस्मिता वाहिनी सह न्यूज ऑन AIR या ऍप वर सुद्धा क्रीडा विश्व.
4: श्रोते हो, मंगळवार दिनांक 23 जून रोजी सायंकाळी 6:30 ऐकायला विसरू नका
5: ज्येष्ठ नागरिकांसाठी असलेला कार्यक्रम
4: अमृत कलश.
5: या कार्यक्रमात आपण दुर्गम भागातील कामगिरी अंगणवाडीची या विषयावर
4: अंजली अनिल जक्कनवार
5: यांची आशिष सातपुते यांनी घेतलेली मुलाखत.
6: खुद आपण ज्येष्ठ नागरिक म्हटलं की आपण जुन्याच गोष्टी सांगत असतो, आम्ही असं केलं, आम्ही तसं केलं. तसं न म्हणता मला वाटतं की परिवर्तन ही काळाची गरज आहे. आपण पण बदललं पाहिजे आणि आजकाल सांगणाऱ्यांपेक्षा ऐकणारे जास्त महत्वाचे आहेत. तर आपण ऐकून पण घेतलं पाहिजे. त्याचप्रमाणे जगायचं कसं सगळे सांगतात पण वागायचं कसं कोणी सांगत नाही. तर आपण ते आपलं आपण शिकलं पाहिजे वागायचं कसं, असं मला वाटतं.
4: हा कार्यक्रम आकाशवाणी मुंबई केंद्रावरून प्रसारित होईल
5: आणि महाराष्ट्रातील सर्व आकाशवाणी केंद्र सहक्षेपित करतील.
4: तेव्हा ऐकायला विसरू नका
5: आकाशवाणी नागपूर निर्मित कार्यक्रम
4: अमृत कलश.
7: सांगा रे मित्रांनो, कसे आहात तुम्ही? कान देऊन ऐका माझी ही कहाणी. भूमातेचा संदेश घेऊन आलोय मी. आता नाही बदलणार तर बदलणार कधी? भूमातेला काल मी भेटायला गेलो, तिच्या मनीची वेदना मी समजायला गेलो, तिची व्यथा

संध्याकाळचे 6 वाजता आहे. थोड्याच वेळात आकाशवाणी दिल्ली केंद्रावरून सुरुवातीला हिंदीतून आणि 6 वाजून 5 मिनिटांनी इंग्रजीतून बातम्या प्रसारित होतील. आम्ही सहक्षेपित करू.

मराठी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमाची वेळ सकाळी सकाळी 6:55 7:25 महाराष्ट्र शासनाचा प्रायोजित कार्यक्रम दिलखुलास मुंबई केंद्रावरून सहक्षेपित करू. 7:40 आणि सकाळी 8:40 भावधारा हा सुगम संगीताचा कार्यक्रम आपण ऐकू शकाल. रात्री सकाळी 8:15 लखलख चंदेरी हिंदी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमाचा आनंद घ्याल. सकाळी 9:00 वेद भारतीचे कार्यक्रम मुंबई केंद्रावरून सहक्षेपित करू.

0: श्रोते हो सकाळी 10 वाजता संत सांगाती संत साहित्यावर आधारित क्रॅक कार्यक्रम आपण ऐकू शकाल. यामध्ये उद्याचा विषय आहे पसायदान विश्वकल्याण रूपी प्रसाद. संकलन निवेदन आहे शिवलीला शिवपूजे यांचं. गीतांजली मराठी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमाची वेळ आहे 10:30 वाजताची. 11:00 वाजता सुगम संगीत. 11:30 वाजता गीतबहार हिंदी चित्रपट संगीत. 12:00 वाजता वनिता मंडळ हा कार्यक्रम मुंबई केंद्राच्या अस्मितावाहिनीवरून आम्ही सहक्षेपित करू. 1:00 वाजल्यापासून ते 5:00 वाजेपर्यंत विविध भारतीचे कार्यक्रम मुंबई केंद्रावरून सहक्षेपित करण्यात येतील. दरम्यान 1:40 वाजून रायगड जिल्हा वार्तापत्र मुंबई केंद्राच्या अस्मितावाहिनीवरून सहक्षेपित करू. सायंकालीन प्रसारण सभा सुरू होईल 5:00 वाजता. यामध्ये गीतगुंजन हिंदी चित्रपट संगीत हा कार्यक्रम आपण ऐकू शकाल. 5:30 वाजता युवाणी हा कार्यक्रम मुंबई केंद्राच्या अस्मितावाहिनीवरून आम्ही सहक्षेपित करू. 6:05 कार्यक्रमांची रूपरेषा सांगितली जाईल. 6:10 नादब्रह्म शास्त्रीय संगीताचा कार्यक्रम. यामध्ये पंडित कार्तिक कुमार यांनी सतारवर वाजवलेला राग अभू के कानडा आपण ऐकू शकाल. 6:30 वाजता घेभरारी हा कार्यक्रम प्रसारित करू. 7:15 वाजता विधिमंडळ समालोचन मुंबई केंद्राच्या अस्मितावाहिनीवरून आम्ही सहक्षेपित करू. 7:30 वाजता घर शिवार हा शेतकरी बांधवांसाठीचा कार्यक्रम प्रसारित करू. 8:15 वाजता लोकरंग लोकसंगीताचा कार्यक्रम. यामध्ये अशोक कला पथक कुलदेव निंबाळा तालुका उमरगा जिल्हा धाराशिव यांनी गायलेली भीमगीता आपण ऐकू शकाल. 9:00 वाजता विविध भारतीचे कार्यक्रम मुंबई केंद्रावरून सहक्षेपित करू. 10:00 वाजता हिंदी मित्रगीत हा कार्यक्रम प्रसारित करू. ही होती आजच्या उर्वरित आणि उद्या दिवसभरात प्रसारित आणि सहक्षेपित होणाऱ्या आमच्या कार्यक्रमाविषयीची रूपरेषा. यासह हिंदी इंग्रजी आणि मराठीतील बातमीपत्र आम्ही नियोजित वेळी सहक्षेपित करू. आकाशवाणी धाराशिव केंद्राची प्रसारण सेवा आपण ऐकत आहोत 101.3 MHz. श्रोते हो 6:10 झाली आहेत. आता प्रसारित करीत आहोत मैफिल गझल हा कार्यक्रम.
1: राष्ट्रीय पल्स पोलिओ रविवार दिनांक 28 जून 2026.
2: नमस्कार. भारताच्या पोलिओवर विजयाची कहाणी सुवर्ण अक्षरांनी लिहिली जाते. ही जिंकलेली लढाई कायम राखण्यासाठी आपण आपले प्रयत्न सुरूच ठेवायला हवेत. कारण जोपर्यंत जगात पोलिओचा धोका टळत नाही तोपर्यंत धोका आहेच. खबरदारी घेतलीच पाहिजे.
1: रविवारी दिनांक 28 जून रोजी नजीकच्या बूथवर जाऊन पोलिओ डोस अवश्य पाजा. 2 थेंब दरवेळी. नुकतंच बाळ जन्मला असलं तरीही 0 ते 5 वर्षापर्यंत प्रत्येक वेळी. यापूर्वी दिला असेल तरीही पोलिओचा डोस पाजायलाच हवा असं आवाहन जिल्हा एकात्मिक आरोग्य व कुटुंब कल्याण सोसायटी धाराशिव यांच्या वतीने करण्यात आला आहे. राष्ट्रीय पल्स पोलिओ रविवार दिनांक 28 जून 2026.

पंकज उदास यांनी गायलेलं कौटल राजस्थानी यांची गझल आत्ताचा पण ऐकली. अली गहानी यांनी ही संगीतबद्ध केलेली. श्रोते हो, कार्यक्रमामध्ये आता ऐकूया सुदर्शन फकीर यांची गझल. जगजीत सिंग यांनी स्वरबद्ध आणि संगीतबद्ध केलेली.

0: श्रोते हो, मैफिली गजली या कार्यक्रमाच्या शेवटी आपण ऐकलत खय्याम यांनी संगीतबद्ध केलेलं हसन कमाल यांची गझल आशा भोसले यांच्या आवाजामध्ये. याबरोबरच आजचा मैफिली गझल हा कार्यक्रम आम्ही इथेच समाप्त करीत आहोत. आकाशवाणी धाराशिव केंद्राचे कार्यक्रम आपण ऐकत आहोत. सायंकाळचे 6:30 वाजत आहेत. थोड्याच वेळात कार्यक्रम स्वयंसिद्ध प्रसारित करीत आहोत. तत्पूर्वी काही जाहिरात संदेश.
1: QR कोड स्कॅन करा, 5000 चा कॅशबॅक मिळवा. वा, दिवस वसूल झाला.
2: फसला. UPI पिन एंटरिंग फक्त पैसे पाठवण्यासाठी.
3: RBI सांगते,
2: जाणकार बना, सतर्क राहा.
4: धारासूर मर्दिनी नागरी सहकारी पतसंस्था समर्थनगर धाराशिव.
5: आपल्या स्वप्नांना परिपूर्णतेकडे नेणारी धाराशिव शहरातील सर्वात जुनी पतसंस्था.
4: पतसंस्था क्षेत्रातलं विश्वासार्ह नाव म्हणजे धारासूर मर्दिनी नागरी पतसंस्था.
5: दाम दुप्पट ठेव, मुदत ठेवीवर आकर्षक व्याज देणारी विश्वसनीय पतसंस्था.
4: तात्काळ सोने तारण कर्ज फक्त 9% व्याज दरानं. नियम व अटी लागू.
5: तसंच वाहन तारण कर्ज वार्षिक 12% व्याज दरानं. चला तर मग आजच आपल्या धारासूर मर्दिनी नागरी पतसंस्थेला भेट देऊया. संपर्क 024-72-40-39.
0: श्रोतेहो, स्वयंसिद्ध या कार्यक्रमात आपण आज ऐकणार आहोत शाळा आणि मुले शिक्षणाचा सुंदर प्रवास याविषयी. जिल्हा परिषद प्राथमिक शाळा डोकेवाडी तालुका ईट येथील प्राथमिक शिक्षिका रुपाली रमेश गवळी यांच्याशी वैशाली महामुनी यांनी केलेली बातचीत. या कार्यक्रमाचे सादरकर्ते आहेत किशोर पवार.
6: नमस्कार मैत्रिणींनो. मैत्रिणींनो, सायंकाळी प्रसारित होणाऱ्या खास महिलांसाठीच्या स्वयंसिद्धा या कार्यक्रमात सर्व मैत्रिणींचं आणि सर्व श्रोत्यांचं मनापासून स्वागत करते मी वैशाली महामुनी. मैत्रिणींनो, शिक्षक ही विद्यार्थ्याच्या जीवनाला योग्य दिशा देणारी एक महत्वाची व्यक्ती असते. ती केवळ पुस्तकी ज्ञान देत नाही, तर विद्यार्थ्यांमध्ये चांगले संस्कार, शिस्त, आत्मविश्वास आणि नैतिक मूल्य रुजवण्याचे कार्य करते. विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी शिक्षकाचे योगदान हे अनमोल असते. त्यांच्याच मार्गदर्शनामुळे विद्यार्थी आपल्या जीवनात यशस्वी होण्यास सक्षम बनतात. त्यामुळे शिक्षकांना समाजात आदराचे आणि सन्मानाचे स्थान असते. परंतु त्यांना हे कार्य करताना विद्यार्थी, पालक, समाज यांचं सुद्धा सहकार्य तितकंच महत्वाचं असतं. आणि याच विषयावर स्वयंसिद्ध या कार्यक्रमातून चर्चा करणार आहोत. आणि यासाठी आकाशवाणीच्या स्टुडिओमध्ये निमंत्रित आहेत रुपाली रमेश गवळी या मॅडम. या मुकाम पोस्ट डोकेवाडी तालुका भूम येथे प्राथमिक शिक्षिका म्हणून कार्यरत आहेत. चला तर मैत्रिणींनो, जाणून घेऊयात

0: त्यांच्या कार्यासंबंधी. मॅडम, आकाशवाणीच्या स्टुडिओमध्ये सर्व श्रोत्यांच्या आणि सर्व मैत्रिणींच्या वतीने तुमचे खूप खूप स्वागत.
1: धन्यवाद मैत्रिणींना.
0: मॅडम, नुकत्याच शाळा सुरू झालेल्या आहेत. काही विद्यार्थ्यांचा तुमच्या शाळेमध्ये नवीन प्रवेश झाला असेल, याविषयी तर आपण आपल्या कार्यक्रमातून चर्चा करणारच आहोत, पण त्या अगोदर तुमचा थोडक्यात परिचय काय सांगाल?
1: सर्व श्रोत्यांना, सर्व माझ्या सख्यांना, मैत्रिणींना माझा प्रथमतः नमस्कार. तर माझा परिचय मी सर्वांना करून देते. माझं नाव रुपाली रमेश गवळी. मी आपल्या धाराशिव जिल्ह्यामधीलच कन्या आहे. माझं माहेर आहे देवंगरा तालुका भूम इथलं, आणि सध्या मी प्राथमिक शिक्षक म्हणून आपल्या धाराशिव जिल्हा अंतर्गतच भूम तालुक्यामध्ये जिल्हा परिषद प्राथमिक शाळा डोकेवाडी या ठिकाणी सध्या कार्यरत आहे. त्या ठिकाणचं जवळपास ईट परिसरामध्ये ते गाव येतं. त्या ईट परिसरामध्ये जवळपास माझी 15 ते 16 वर्ष सेवा पूर्ण झालेली आहे. तेथील अनुभवही खूप छान आहे. विद्यार्थ्यांमध्ये रमताना किंवा मला माझं कार्य करताना, कर्तव्य पार पाडत असताना आर्थिक तर लाभ होतोच, पण त्याही पेक्षा अधिक मला मानसिक समाधान खूप मिळतं. त्यामुळं हे काम मी खूप आनंदाने करत आहे. यानंतर मला विद्यार्थ्यांना शिकवण्यासोबतच मला गीत गायनाची सुद्धा खूप आवड आहे, त्यामुळे मी विद्यार्थ्यांचं मनोरंजन सुद्धा उत्तम प्रकारे करू शकते.
0: बरं. तुम्ही असंही म्हणालात की मला हे कार्य करताना खूप आनंद मिळतो आणि मुलांचं मनोरंजन सुद्धा करतात, तर यावरून मला एक साने गुरुजींचं एक वाक्य आठवतं की करील मनोरंजन जो मुलांचे, जडेल नाते प्रभूशी तयाचे. आत्ताच आपण म्हणलं की सुट्ट्या संपल्या आहेत आणि शाळा सुरू झाल्यात, तर या प्रदीर्घ सुट्ट्यानंतर मुलांना अभ्यासाकडे वळवण्यासाठी किंवा त्यांची एक मानसिकता तयार होण्यासाठी तुम्ही काय प्रयत्न करता? कारण काही विद्यार्थी हे नवीन प्रवेश घेऊन आलेले असतात, त्यांचं लगेच मन शाळेमध्ये रमत नाही, तर यासाठी तुम्ही काय करता?
1: हा एक खूप म्हणजे महत्वाचा प्रश्न आहे आमच्या शिक्षक लोकांसाठी, बरं का. सुरुवातीला खरं म्हणलं तर त्या मुलांना शाळेची गोडी लागावी म्हणून शासनाने आम्हाला सुरुवातीपासूनच असं ठरवून दिलेलं आहे की बाबा जून मध्ये जरी ऍक्च्युअल शाळा सुरू होत असतील तरीही त्या मुलाचा प्रवेश आपण मार्च एप्रिल मध्येच करतोय.
0: बर.
1: जेणेकरून अंगणवाडी मधून ते बालक शाळेकडे मार्च एप्रिल पासूनच यायला सुरू होतं, आणि त्यांचे प्रवेश सुद्धा आम्ही त्यावेळेसच निर्धारित करत असतो. आणि विशेष म्हणजे काही मुलं येत नाहीत, त्यांची मानसिकता तशी नसते, किंवा काही काही मुलं अंगणवाडी सुद्धा न जाता ते घरी असतात आणि घरातून डायरेक्ट आपल्याकडे ते शाळेत येतात. मग त्यांची मानसिकता ठेवण्यासाठी मुलासोबत मूल होऊन आम्हाला त्यांच्याशी सकारात्मक चर्चा करावी लागते, त्यांचे आवडीचे विषय जाणून घ्यावे लागतात, त्यांना मग खेळात आनंद वाटतो. एखाद्या प्रत्येकाच्या अंगामध्ये वेगवेगळ्या कला असतात, त्या जाणून घेऊन सुरुवातीचे 1-2 महिने तर आम्ही त्यांच्यातच समरस होत असतो, जेणेकरून ते मुलं आपल्यापासून थोडंही म्हणजे आपल्यामध्ये अंतर पडू नये यासाठी आम्ही शिक्षक म्हणून बरेचसे प्रयत्न करत असतो. खेळ, गप्पा, गाणी, गोष्टी अशा छोट्या छोट्या गोष्टीमधून त्यांना भरपूर आनंद मिळतो, आणि मग ते मुलं काय करतात शाळेपासून दूर जात नाहीत. म्हणजे घरी गेले तरी सुद्धा सतत शाळेची चर्चा त्यांच्या तोंडात असावी असं वातावरण निर्मिती करून मुलांना आम्ही घडवत असतो, किंवा त्यांच्यासोबत आमचा पूर्ण दिवस जात असतो.
0: जेवढं ते त्यांच्या कुटुंबात रमतात तेवढंच शाळेत सुद्धा रमले पाहिजेत असा तुमचा प्रयत्न असतो.
1: 100%.
0: मॅडम, यापुढे जाऊन विद्यार्थ्यांमध्ये शिस्त, वेळेचं नियोजन आणि विद्यार्थ्यांची नियमित उपस्थिती राहावी, तर यासाठी तुमच्याकडे काही वेगळे उपक्रम राबवले जातात का?
1: तसं पाहता जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये जवळपास 10 ते 4 एवढा वेळ आम्ही जवळपास 6 तास त्या विद्यार्थ्यासमवेत घालवत असतो, आणि तो प्रत्येक क्षण घालवत असताना प्रत्येक क्षणाची कृती ही विद्यार्थ्याला आदर्शच असेल अशी आम्ही ठेवतो, जेणेकरून त्या मुलाला विशेष काही प्रयत्न करून त्यांना शिस्त लावणे, त्यांच्या गुणवत्ता वाढवणे किंवा त्यांना वेगळं वळण लावणे याच्यासाठी काही प्रयत्न करावे लागणार नाहीत यासाठी आम्ही उपक्रमशीलही असतो. तसेच नेहमी नेहमी नवीन नवीन उपक्रम घेऊन त्या मुलांची आवड जोपासणं हे सुद्धा आमचं पहिलं कर्तव्य आहे, जेणेकरून मूल दिवसभर आपल्याजवळ राहू शकतं, ते आनंदाने राहू शकतं, हे महत्वाचं आहे जास्त. आपल्या शाळेतील सर्व काही उपक्रम जे काही आपण राबवतो त्या उपक्रमामध्ये त्यांचा सहभाग घेणे. काही काही मुलं शांत असतात, एकलकोंडी असतात, ते मुलं सगळ्या शेवटी बसतात, त्यांच्याकडे जर आपण दुर्लक्ष केलं तर ते मुलं हळूहळू हळूहळू आपल्यापासून दूर जात असतात, आणि मग त्यांचं पुन्हा मग अनुपस्थितीवर त्याचा परिणाम होत असतो. मग ते घरी राहतात, आपल्याला काही इंटरेस्ट नाही असं दाखवतात शाळेमध्ये, किंवा त्यांचा अभ्यासातही चित्त नसतं. मग त्यावेळेस त्यांना चांगले मित्र जोडून देणं हे सुद्धा आम्ही काम करतो, जेणेकरून बाबा तुला नाही जमत ना मैत्री करायला, आम्ही तुझी मैत्री करून देतो. अशा पद्धतीनं त्या मुलांना सगळ्या म्हणजे प्रवाहात आणण्याचं एक काम आम्ही करतो. मग त्याचा परिणाम काय होतो, उपस्थिती आपोआप टिकते, त्या मुलांना शाळेची गोडी लागते. आणि दुसरं म्हणजे शिस्त. शिस्तीबद्दल जर तुम्ही बोलाल तर

0: शिस्त हा असा भाग आहे की सकाळी आम्ही गेल्यापासून विद्यार्थी परिसर स्वच्छ करण्यापासून ते काने आपल्या वर्गासमोरचा वर्गातला परिसर स्वच्छ करायचाच.
1: बरं,
0: ही त्या वर्गाची जबाबदारी असते. मग त्यामुळं प्रत्येक मूल आपलं काम आहे आणि ते आपल्यालाच करणं गरजेचं आहे या दृष्टीनं ते करतं आणि यातून आपोआप शिस्त त्यांना लागत असते. त्याला विशेष काही अशी गरज नाही वेगळे काही उपक्रम घ्यायची सुद्धा. आणि दुसरं आणखी एक की बाबा एखाद्या मुलाने खरंच खूप, आता मला माझं डोकेवाडीचं एक उदाहरण सांगा वाटतं की आम्ही डोकेवाडी शाळेमध्ये गेल्यापासून एक परसबाग तयार केली तिथं.
1: बरं,
0: शासनाचा उपक्रमच आहे, परसबाग तयार करा, त्यातील जे काही अन्नधान्य जे पिकेल ते तुम्ही शालेय पोषण आहारामध्ये वापरा, ते त्या मुलांना खाऊ घाला. मग आता आमची शाळा ग्रामीण भागातली असल्यामुळं तिथं आम्ही आव्हान करेपर्यंत बऱ्याच विद्यार्थ्यांनी आम्हाला बटाट्यासहित रोप म्हणजे ते लावून देणं, हे उलट आम्ही त्याच्यामध्ये कमी पडलो ते परसबाग विकसित करण्यासाठी, तेवढं तिथल्या मुलांनी सहकार्य केलं. खूप छान पद्धतीनं परसबाग तयार केली. चला माझ्या घरी धने आहेत, मिरच्याची रोपं आहेत, ते पोरांनी घेऊन आले आणि मेथी म्हणा खूप भाज्या पोरांनी स्वतःहून आणल्या तिथे लावल्या आणि त्याची निगा सुद्धा त्यांनीच राखली. मग यातून सुद्धा श्रमदान आपोआप त्यांच्यामध्ये रुजलं जातं. त्यांना सांगायची गरज नाही, त्या पोरी शाळेत आल्या की पहिल्यांदा परसबाग गाठणार, आम्ही यायच्या आधी परसबाग स्वच्छ करून घेणार, पाणी सुरू करणार. हा पण शिस्तीचा प्रकार आहे, पण तो आपण लावला नाही, तो ऑटोमॅटिक लागत गेला, आपण फक्त दिशा दिली त्यांना.
1: बरोबर, लहान मुलं असतातच अनुकरण प्रिय उत्साही, फक्त त्यांना योग्य दिशा देण्याची गरज असते आणि तो शिल्पकार म्हणजे शिक्षक असतो.
0: 100%.
1: मॅडम, अभ्यासाबरोबरच कलाक्षेत्र असो, क्रीडा क्षेत्र असो किंवा इतर उपक्रम असो, तर याचं तुम्ही काय महत्व सांगाल?
0: शिक्षणाच्या बाबतीत गुणवत्ता जर टिकून ठेवायची असेल, विद्यार्थ्याचा सर्वांगीण विकास घडवायचा असेल, त्याचं एक व्यक्तिमत्व विकसित करायचं असेल ना, तर आपल्या शैक्षणिक दृष्ट्या शाळेमध्ये घेतले जाणारे उपक्रम किंवा वेगवेगळ्या कला शिकवतो आम्ही शाळेमध्ये, तसंच सांस्कृतिक कार्यक्रमासारखा एक भाग शाळेमध्ये घेतला जातो, तसेच सहलीसारखं नियोजन असतं बघा, दरवर्षी सहल जाते.
1: बरोबर.
0: आणि इतर उपक्रम, आता उपक्रमाच्याच दृष्टीने सांगायचं झालं तर तुम्हाला आमच्या शाळेतला एक स्तुत्य उपक्रम सांगते. फेब्रुवारी महिन्यामध्ये आम्ही तो उपक्रम घेतला, त्या उपक्रमाचं नाव होतं कष्टाची भाकरी.
1: बरं.
0: हा, तो उपक्रम मी सुद्धा कुठल्या शाळेत घेतलेला पाहिला नाही, घेऊयात म्हणलं एक उपक्रम. त्यातून एक श्रमदानाचं महत्व कळेल. आई किंवा वडील ज्वारी आणण्यापासून समजा ते आपल्याला भाकरी ताटात येईपर्यंत भाकरी करण्यासाठी काय कष्ट लागतात हे गृहिणी म्हणून आपण तर जाणतोच आहे समजा, पण त्या मुलांना सुद्धा त्याची ओळख व्हावी. जे मुलं डब्यामध्ये भाकरी चपाती आणतात, आई वडिलांनी एवढं मेहनतीने करून दिलेलं असतं, पण आताची मुलं ते खाण्याकडे दुर्लक्ष करतात, त्याची जाणीव व्हावी, ह्याला काहीतरी कष्ट लागतात, यासाठी हा घेतलेला उपक्रम होता. सर्व मुलांनी म्हणजे ज्यांना गरज आहे, ज्यांना वाटते की मी भाकरी करू शकते, अशा मुलांनी भाकरीचं ताट आणायचं, पाणी आणायचं आणि तवा आणायचा, एक उलतनं आणायचं, एवढ्या वस्तू त्यांना आणायला लावल्या शनिवारी. आणि मग आम्ही चुली करून दिल्या, अशा 20-25 चुली झाल्या असतील. सरपण घेऊन त्यांना जाळ लावेपर्यंत आम्ही सगळी मदत केली त्यांना. मुली तर करतच होत्या, पण त्यातली त्यात विशेष म्हणजे 3 ते 4 मुलांनी एवढ्या सुंदर भाकरी केल्या, 20 ते 25 भाकरी केल्या त्या पोरांनी. हिरव्या मिरच्या वगैरे आणून मस्त पैकी पिठलं केलं, भात केला त्याच्यासोबत. त्या पोरांचा त्या दिवशी शालेय पोषण आहार हाच होता. आम्ही विशेष भात केलाच नाही, दररोज जो शिजवला जातो. मग आम्ही ते 1 ते 7 सगळ्याच मुलांना ते त्या दिवशी जेवण दिलं.
1: हा उपक्रम तुम्ही प्रत्येक शनिवारी घेता का?
0: नाही, वर्षातून एकदाच घ्यायचा.
1: बरं.
0: विशेष स्तुत्य उपक्रम किंवा ह्या उपक्रमातून फक्त आपल्याला विद्यार्थ्यांना कष्टाची जाणीव होणे, त्यांना अन्नाची किंमत कळणे,
1: आपल्या आईला किती काम असतात या कामाची जाणीव पण होणे,
0: यासाठी हा उपक्रम घेतला. असे बरेच उपक्रम घेतो आम्ही, परंतु त्याच्यातून हा जरा वेगळा आणि विशेष वाटला. परंतु जेव्हा मी त्या गावाच्या ग्रुपवरती व्हिडिओ टाकला पूर्ण, अख्ख्या गावाच्या एवढ्या छान प्रतिक्रिया आल्या, याच्या आधी असा उपक्रम कधीच झाला नाही.
1: आणि यातून असाही फायदा होऊ शकतो की जेव्हा हे मुलं मोठे होतील आणि बाहेरगावी शिकायला जातील, आपलं घर सोडून जातील, तेव्हा त्यांना बाहेरचं खाण्याची वेळ येणार नाही,
0: 100%
1: ते स्वतः स्वावलंबी तर होतील, यात शंका नाही.
0: कला क्षेत्राबद्दल आता माझ्या म्हणजे वर्गामध्ये सुद्धा काही मुलं आहेत ना, जेवढे अभ्यासात हुशार मुलं आहेत तेच मुलं गाण्यामध्ये किंवा नृत्यामध्ये अग्रेसिव्ह नसतात, पुढे नसतात, क्वचित असतात. पण ज्यांना आवड आहे वाजवण्याची, आवड आता लहान मुलांना तर वाजवण्याची फार आवड आहे, बेंच दिलेले आहेत शासनाने, पण काही काही मुलं एवढे सुंदर तालात वाजवतात आणि त्याच्यासोबती ते ऐकण्यासाठी 4 मुलं असतात.
1: बरं.
0: मग ते एखादं गाणं लगेच जोडणार. मग अशा आम्ही जिल्हा परिषदेचे बरेच व्हिडिओ करून टाकतो की बाबा हे फक्त जिल्हा परिषद शाळेतच बघायला भेटतं.
1: त्यासाठी तुम्ही काही सांस्कृतिक कार्यक्रम वगैरे राबवता का?
0: आमचं कसं असतं, एका वर्षी सांस्कृतिक कार्यक्रम आम्ही घेतो आणि एका वर्षी सहल असते.
1: बरं.
0: असं असतं, ज्या वर्षी सहल जाईल त्या वर्षी सांस्कृतिक कार्यक्रम कॅन्सल असतो, कारण दोन्हीचा लोड होतो आणि विद्यार्थ्याचा वेळ जातो.
1: बर.
0: मग ज्यावेळेस आपण गॅदरिंग घेतो सांस्कृतिक कार्यक्रम

0: घेतो, त्यावेळेस बऱ्याच विद्यार्थ्यांच्या म्हणजे सुप्त गुणांना वाव मिळतो, जे की बाबा एखाद्याला गायन खूप छान येतं, तिथं आम्ही त्यांना ते स्टेज उपलब्ध करून देतो. ते गॅदरिंगचा प्रोग्राम बघण्यासाठी सगळं अख्खं गाव येत असतं. तिथं त्या आईला सुद्धा अभिमान वाटतो की माझी मुलगी गाते. आपल्या शाळेमध्ये पूरक आहार म्हणून सुद्धा दिला जातो दर शुक्रवारी. मग त्यावेळेस त्यांना चिक्की असेल, केळी असेल, अंडी असतील किंवा राजगिरा लाडू, अशा प्रकारचे वेगवेगळं आदलून बदलून आपण पदार्थ देतो.
1: बर,
0: मग ती विद्यार्थी संख्या सुद्धा त्यामुळे टिकून राहते. म्हणजे शाळेकडे येण्याचा दृष्टिकोन फक्त शिक्षणच नसून इतर सुद्धा दृष्टिकोन त्यांचे असतात.
1: छान. तर यापुढे असं म्हणेन मी की शिक्षक आणि पालक यांच्यामधला संवाद, यांच्यामधले जे संबंध असतात ते विद्यार्थ्यांच्या विकासासाठी किती महत्वाचे असतात, तो संवाद होणं किती गरजेचा असतो याबद्दल तुम्ही काय सांगाल?
0: एक साधं आणि ताजं उदाहरण तुम्हाला सांगते. मी जवळपास 15 वर्ष सर्व्हिस त्या 8 मध्ये प्रॉपर केली. तिथं वातावरण शैक्षणिकदृष्ट्या खूप छान आहे. विद्यार्थी संख्या पण जवळपास एका वर्गामध्ये 150-150 मुलं आहेत, असं म्हणजे चांगली शाळा आहे ती. त्या शाळेमध्ये मी काम करत असताना मला 15 वर्षामध्ये मी खूप प्रयत्न केले. माझं एक आवड आहे की मला स्पर्धा परीक्षाचं मार्गदर्शन करायला जास्त आवडतं.
1: बर,
0: मी शक्यतो 5वीचा वर्ग, त्याला नवोदय आहे, शिष्यवृत्ती परीक्षा आहे, हे वर्ग शक्यतो मी तोच वर्ग घेण्याचा प्रयत्न करत होते. बऱ्याच प्रयत्नांती मला गेल्या वर्षी चांगलं यश मिळालं. एखादं यश मिळवण्यासाठी किंवा विद्यार्थ्याला परिपूर्ण करण्यासाठी जेवढा शिक्षक महत्वाचा आहे तेवढाच पालक सुद्धा महत्वाचा आहे.
1: नक्कीच.
0: म्हणजे ह्या त्रिवेणी संगमामधूनच विद्यार्थी घडणार आहे, विद्यार्थी, शिक्षक आणि पालक. जर आपण शिक्षक म्हणून मेहनत कितीही घेतली आणि घरी गेल्यानंतर अक्षरशः म्हणजे 6 तास मुलं आमच्याकडे असतात, पण उरलेले 18 तास मुलं पालकांच्या ताब्यात असतात. मग त्यावेळेस पालक ऍक्च्युअली काय करतो त्यावेळेला, की बाबा त्या विद्यार्थ्याकडे लक्ष देतो का? मी म्हणत नाही की बाबा तुम्ही शिकवा घरी, फक्त तुम्ही आम्ही दिलेला अभ्यास करून घ्या.
1: बरं,
0: तर एवढं तरी विचारू शकतो की बाबा आज मॅडमने काय अभ्यास दिलाय तुला,
1: तो तू पूर्ण केला,
0: तू करतोस का? लिहित असेल तर ठीक. आज वाचायला सांगितलंय का? हो सांगितलं. मग मोठ्याने मला वाचून दाखव. कितीही आई वडील बिझी असू द्या, आई स्वयंपाक करत असू द्या, मुलांनी मोठ्या मोठ्याने वाचलं तर त्याचं वाचन क्षमता चांगली पक्की होईल ना. यासाठी पालकांचा सहभाग फार महत्वाचा आहे.
1: जेवढे तुमचे प्रयत्न महत्वाचे असतात तेवढेच घरून सपोर्ट असणं, घरून आई वडिलांनी त्यांच्याकडे लक्ष देणं हे गरजेचं असतं. त्यासाठी तुम्ही काय आव्हान कराल पालकांना?
0: पालकांना असं आव्हान आहे की बाबा आपण, म्हणजे त्यामध्ये मी पण आले, मी पण एक पालक आहे. प्रत्येक पालक पैसा कसा येईल घरात त्यासाठी आतोनात कष्ट करण्याची तयारी आहे.
1: बर,
0: प्राधान्य आपण फक्त त्या कष्टाला देतो कारण तिथून काहीतरी इन्कम आहे, आर्थिक फायदा आहे, आणि तोच आर्थिक फायदा म्हणजे माझ्या मुलांसाठी सुद्धा ती जपून ठेवले जाणार आहे पुढे. म्हणून या दृष्टीने आपण करतो, त्यातही काही चुकीचं नाही पालकाचं. परंतु आपल्याकडून नकळत चुका अशा होतात की आपण कमवत असताना फक्त कामाच्या मागे जातो. माझी मुलं काय करतात, शाळेमध्ये वेळेवर जातो का, हे साध्या साध्या छोट्या छोट्या गोष्टी सुद्धा बघणं हे पालकांचं काम आहे. आपला मुलगा तर शाळेच्या वेळेव्यतिरिक्त काय करतो, मोबाईल बघत बसतो, टीव्ही बघतो की बाहेर कुठं हिंडत बसतो, या सगळ्यावर लक्ष फक्त पालकांचंच असलं पाहिजे.
1: थोडा तरी वेळ मुलांसाठी पालकांनी राखून ठेवला पाहिजे अशी तुम्ही अपेक्षा ठेवताय. मॅडम, तुम्ही पण एक पालक आहात, एक गृहिणी आहात आणि एक शिक्षिका आहात, तर शाळेच्या वेळा सांभाळताना घरातील काम असतील किंवा मुलांचा अभ्यास असेल किंवा असंही असतं की आपल्या घरी ज्येष्ठ नागरिक असतात, त्यांचा दवाखाना असतो, सणवार असतात, तर या सगळ्या गोष्टींचं नियोजन कसं करता तुम्ही, कसा मेळ घालता सगळ्या गोष्टींचा?
0: हे आपलं आद्य कर्तव्य आहे. आपण ड्युटी स्वीकारताना, त्याचा स्वीकार करत असताना मी माझं कर्तव्य इमानदारीने पार पाडेल अशा मानसिकतेतूनच स्वीकारलेलं असतं. पण माझे मुलं मी काय केलं त्यासाठी की माझ्या शाळेमध्ये, जिल्हा परिषद शाळेमध्ये घातली.
1: बरं,
0: त्यामुळे माझे मुलं माझ्या जवळ, माझ्या नजरेखाली राहिली. आणि दुसरी गोष्ट म्हणजे, परंतु मला 100 विद्यार्थ्यांपुढं मला माझ्या एकट्या लेकराकडे कधीच लक्ष देणं झालं नाही. खरं म्हणलं तर माझे मिस्टर पण शिक्षक आहेत आणि माझ्या मिस्टरांपेक्षा जास्त सपोर्ट मला वाटत नाही मला कुणाचा असेल म्हणून. त्यांनी खूप मला समजून घेतलेलं आहे. आणि प्रत्येक कामामध्ये, समजा आता घरातलं एक काम असतं का, जे गृहिणीनं करावं लागतं तेवढंच इन सर्व्हिस असणाऱ्या बायकांना करावंच लागतं.
1: बरोबर.
0: मग ते सर सगळी कामं करत असताना जेवढे प्रयत्न करता येईल माझं काम हलकं होण्यासाठी तेवढे त्यांनी आतोनात प्रयत्न केलेत. म्हणजे आपले आता आधुनिक मशिनरीज वगैरे आल्यात, वॉशिंग मशीन वगैरे, अशा आधुनिक तंत्रज्ञान आपल्या घरामध्ये उपलब्ध करून त्यांनी दिलं. म्हणून माझा तो धुण्या भांड्याचा वेळ वगैरे वाचला समजा. त्यामुळे मग मला माझं प्राधान्य क्रम फक्त माझ्या शिक्षणासाठी, विद्यार्थ्यांना शिकवण्यासाठी देण्यात आला. तो वेळ मला तिथं मॅनेज करता आला.
1: हे सगळं सांभाळत असताना तारेवरची कसरत करावी लागते असं जाणवतच आहे. पण मॅडम, या व्यतिरिक्त तुम्हाला एखादा छंद आहे का?
0: मला गायनाची खूप आवड आहे आणि तो मी जोपासते, विद्यार्थ्यामुळे मला तो जोपासणं शक्यही होतंय.
1: बरं, गायनाचा छंद

0: आहे असं तुम्ही म्हणताय, तर आमच्या मैत्रिणींसाठी?
1: हो नक्कीच, मी मराठवाडा गीत आपल्या सर्व श्रोत्यांसाठी, माझ्या मैत्रिणींसाठी गाऊन आपल्याला दाखवते. संत महंताची भूमी माझ्या मराठवाड्याची, संत महंताची भूमी माझ्या मराठवाड्याची, भोळी

माती लई पुण्यवान माती लई पुण्यवान माती संत महंताची भूमी माझ्या मराठवाड्याची संत महंताची भूमी माझ्या मराठवाड्या।

0: माझ्या मराठवाड्याची संत महंताची भूमी माझ्या मराठवाड्याची.
1: वा क्या बात, तुमच्या आदर्श व्यक्तिमत्वाला कलेची झालर देणारा तुमचा हा सुमधुर आवाज आहे. आपली मुलाखत ही आता समारोपाकडे जात आहे, तर कार्यक्रमाच्या शेवटी जाता जाता तुम्ही एक शिक्षिका म्हणून कार्यक्रम ऐकणाऱ्या गृहिणींना आणि पालकांना काय संदेश द्याल?
2: शिक्षण हे वाघिणीचं दूध आहे आणि त्याला जो प्रश्न करेल तो गुरगुरल्याशिवाय राहणार नाही असं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी म्हटलेलं आहे. त्या उक्तीप्रमाणे आपण सर्व इतर कामांपेक्षा आपण शिक्षणासाठी फारच महत्वाचा वेळ दिला पाहिजे. पालक म्हणून आपल्या विद्यार्थ्याकडे 100% लक्ष दिलं पाहिजे, तेव्हाच तो विद्यार्थी घडणार आहे. सर्वस्वी शिक्षकाला जबाबदार धरून आपण मोकळे राहू शकत नाही असं माझा प्रत्येक गृहिणीला किंवा त्या विद्यार्थ्याच्या पालकांना सल्ला राहील. कारण तुमचं उद्याचं भवितव्य म्हणजे आजचे तुमचे मुलं आहेत, किंवा आपल्या भारताचा एक विकसित नागरिक म्हणजेच आजचा विद्यार्थी आहे जो की तुम्ही शाळेत पाठवता, तर त्यांच्याकडे दुर्लक्ष करू नका. किंवा आपल्याला मिळेल तेवढा वेळ त्या विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवण्याचं काम करा, त्यांच्याकडून त्यांना चांगलं मार्गदर्शन करा, शाळेतील घडामोडी विचारा आणि शिक्षकांशी सुद्धा संपर्कामध्ये राहा, एवढं माझा पालकांना सल्ला राहील.
1: एक शिक्षिका म्हणून खूप मोलाचा संदेश तुम्ही देत आहे मॅडम, कारण उद्याच्या उज्ज्वल भवितव्याचे आधारस्तंभ म्हणजे आजचे विद्यार्थी असतात. आणि एक शिक्षक म्हणून तुम्ही अशी अपेक्षा ठेवताय की ही पिढी घडवत असताना तितकंच सहकार्य हे पालकांचं असायला हवं
2: पाहिजे,
1: तरच तुमचं अनमोल कार्य साध्य होईल असा मोलाचा संदेश आणि मोलाचा एक विचार तुम्ही आजच्या कार्यक्रमातून कार्यक्रम ऐकणाऱ्या श्रोत्यांना मैत्रिणींपुढे ठेवला आहे. तुम्ही तुमचा अनमोल असा वेळ देऊन आकाशवाणीच्या स्टुडिओमध्ये आलात, त्याबद्दल आकाशवाणीच्या आणि सर्व श्रोत्यांच्या वतीने तुमचे खूप खूप आभार.
2: धन्यवाद.

मैत्रिणींनो, कार्यक्रमाची वेळ मात्र संपत आली आहे, तेव्हा इथेच थांबायला हवं. भेटूयात पुढील कार्यक्रमात एका नवीन सखीसह. तोपर्यंत मी वैशाली आपला निरोप घेते. नमस्कार.

शाळा आणि मुले शिक्षणाचा सुंदर प्रवास याविषयी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा डोकेवाडी तालुका ईट येथील प्राथमिक शिक्षिका रुपाली रमेश गवळे यांच्याशी वैशाली महामुनी यांनी केलेली बातचीत आत्ताच आपण ऐकलीत. स्वयंसिद्धा या महिला विशेष कार्यक्रमामध्ये या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते किशोर पवार.

आकाशवाणीचे हे धाराशिव केंद्र आहे. सायंकाळचे 6:57 होत आहेत. ठीक 7 प्रादेशिक बातम्या आणि 7:15 विधिमंडळ समालोचन मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून आम्ही आता सहक्षेपित करीत आहोत.

0: आकाशवाणी मुंबई प्रज्ञा जांभेकर प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. राष्ट्रपतींच्या हस्ते दुसऱ्या टप्प्यातल्या पद्म पुरस्कारांचं वितरण. अलका याज्ञिक, रोहित शर्मा, सतीश शहा यांचा समावेश. राज्यातल्या प्रत्येक पोलीस ठाण्यात अंमली पदार्थ विरोधी कृती दलाची स्थापना करण्याचं मुख्यमंत्र्यांचं विधानसभेत आश्वासन. विदर्भातल्या प्रत्येक जिल्ह्यात व्याघ्र प्रकल्प, तसंच कोकण, पश्चिम महाराष्ट्र आणि खान्देशातल्या प्रत्येक जिल्ह्यात बिबट्या सफारी सुरू करण्याची वनमंत्र्यांची घोषणा. विधान परिषदेच्या नवनिर्वाचित 17 आमदारांनी घेतली सदस्यत्वाची शपथ. आणि राज्यात पुढचे 2 दिवस मान्सूनची आगेकूच सुरू राहणार. राष्ट्रपती भवनात आज राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते दुसऱ्या टप्प्यातले पद्म पुरस्कार प्रदान करण्यात आले. पी नारायणन यांना साहित्य आणि शिक्षण या क्षेत्रासाठी, तर माजी न्यायमूर्ती के टी थॉमस यांना समाजकार्यासाठी पद्मविभूषण देण्यात आला. क्रीडा क्षेत्रासाठी टेनिसपटू विजय अमृतराज, हॉकी खेळाडू सविता पुनिया यांना पद्मभूषण पुरस्कार प्रदान करण्यात आला. कला क्षेत्रातल्या पद्मभूषण पुरस्कार संगीत कलेसाठी अलका याज्ञिक, तर लोककलेसाठी वेलापल्ली नटेशन आणि अभिनयासाठी मल्याळम अभिनेते मामुटी या मान्यवरांना यावेळी प्रदान करण्यात आले. पद्मश्री पुरस्कारांच्या महाराष्ट्रातल्या मान्यवरांमध्ये क्रिकेटपटू रोहित शर्मा, तर नवजात बालक चिकित्सा तज्ज्ञ अर्मिडा फर्नांडिस यांचा समावेश होता. अभिनेता आर माधवन आणि तारपा वादनासाठी प्रसिद्ध असणाऱ्या वारली लोककलावंत भिकल्या लाडक्या धिंडा यांना कला क्षेत्रातला पद्मश्री पुरस्कार मिळाला. उद्योजक डॉक्टर अशोक खाडे यांना उद्योग क्षेत्रासाठी पद्मश्री देऊन सन्मानित करण्यात आलं. दिवंगत अभिनेते सतीश शहा यांना जाहीर झालेला पद्मश्री पुरस्कार त्यांच्या बंधूंनी स्वीकारला. यावर्षी एकूण 131 पद्म पुरस्कार जाहीर झाले. यापैकी 2 पद्मविभूषण, 60 पद्मभूषण तर 56 पद्मश्री आज वितरित करण्यात आले. राज्यातल्या प्रत्येक पोलीस ठाण्यात अंमली पदार्थ विरोधी कृती दलाची स्थापना करू असं आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज विधानसभेत प्रश्नोत्तराच्या तासात दिलं. या कृती दलात उत्तम अधिकाऱ्यांची नियुक्ती केली जाईल. त्यांना भ्रष्टाचार विरोधी पथक आणि नक्षलविरोधी पथकाप्रमाणे भत्ते आणि पदोन्नती दिली जाईल असं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं.
1: आता प्रत्येक पोलीस स्टेशनमध्ये ANTF आपण उभा करतो आहोत. त्यासोबत आमच्या डोक्यात असं देखील आहे की जसं आपण आपला जो काही अँटी करप्शन ब्युरो आहे किंवा नक्षलवाद विरोधी मोहीम आहे, या 2 ठिकाणी आपण इन्सेंटिव्ह दिला आहे, तर तशा पद्धतीनं आम्ही आता निर्णय करतो आहोत. चांगले अधिकारी हे ANTF मध्ये गेले पाहिजेत, याकरता त्यांना स्पेशल पे किंवा 1 स्टेप अहेड अशा पद्धतीनं जो त्या ठिकाणी काम करेल त्याला आम्ही ते डेझिग्नेशन देणार आहोत.
0: ज्या पोलीस ठाण्याच्या हद्दीत जास्त अंमली पदार्थ सापडतील तिथल्या पोलीस निरीक्षकावर कारवाई करण्याचा इशारा मुख्यमंत्र्यांनी दिला. एप्रिल 2

2026 पर्यंत राज्यात अंमली पदार्थ बाळगल्याप्रकरणी 1142 गुन्हे दाखल झाले. त्यापैकी 1626 आरोपींना अटक झाली. त्यात 254 कोटी रुपयांचे अंमली पदार्थ जप्त झाले असून अंमली पदार्थ सेवन करणाऱ्यांविरुद्ध 3199 गुन्हे दाखल झाल्याची माहिती सरकारनं लेखी उत्तरात दिली. विदर्भातल्या प्रत्येक जिल्ह्यात व्याघ्र प्रकल्प तसंच कोकण पश्चिम महाराष्ट्र आणि खान्देशातल्या प्रत्येक जिल्ह्यात बिबट्या सफारी सुरू करण्याची घोषणा वनमंत्री गणेश नाईक यांनी विधानसभेत लक्षवेधीच्या दरम्यान केली. काही वाघ घेऊन जाण्याची विनंती गुजरातमधल्या वनतारा केंद्राला केली आहे. आपल्याकडे पुरेशी जागा झाल्यावर ते वाघ परत आणले जातील असं त्यांनी सांगितलं. वन्यजीवांच्या हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्या नागरिकांच्या कुटुंबातल्या सदस्यांना कायमस्वरूपी नोकरी देण्याचा प्रस्ताव लवकरच मंत्रिमंडळासमोर सादर केला जाईल असं आश्वासन नाईक यांनी दिलं. त्याचप्रमाणे समान नागरी कायदा लागू करण्यासाठी आवश्यक विधेयकाचा मसुदा तयार करण्यासाठी उच्च न्यायालयाच्या सेवानिवृत्त न्यायाधीशांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन करण्याचा निर्णय राज्य सरकारनं घेतल्याची माहिती गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनी विधानसभेत लक्षवेधीच्या दरम्यान दिली. पावसाळी अधिवेशनासाठी योगेश सागर, समीर कुणावार, अर्जुन खोतकर, समाधान अवताडे, प्रतापराव पाटील चिखलीकर, सुनील शेळके, राजीव खरे, कैलास पाटील, हेमंत ओगले यांची तालिका अध्यक्ष म्हणून नियुक्ती केल्याची घोषणा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी सभागृहात केली. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्याकडील काही खात्यांच्या प्रश्नांची उत्तरं देण्यासाठी प्रभारी मंत्र्यांची घोषणा विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी केली. त्यावर विरोधकांनी आक्षेप घेतला. आधीच्या काळात हे होत नव्हतं असा दावा विरोधकांनी केला. मात्र यापूर्वीच्या सरकारच्या काळात देखील प्रभारी मंत्र्यांची नेमणूक होत होती आणि हे संविधानाच्या अनुसार असल्याचं नार्वेकर म्हणाले. अध्यक्षांच्या उत्तरानं समाधान न झाल्यानं विरोधी पक्षाच्या सदस्यांनी सभात्याग केला. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या AIR न्यूज मुंबई या इंस्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. विधान परिषदेच्या नवनिर्वाचित सदस्यांचा शपथविधी आज झाला. प्राजक्त तनपुरे, रवींद्र फाटक, अनिकेत तटकरे, दुष्यंत चतुर्वेदी, विक्रम काकडे, अरुण लखानी, बसवराज पाटील, प्रवीण पोटे, अमरनाथ राजूरकर, राजेंद्र राऊत, धैर्यशील कदम, गोकुळ गीते, राजीव पोद्दार, अविनाश ब्राह्मणकर, नंदकिशोर महाजन आणि सुहास शिरसाट यांना सभापती राम शिंदे यांनी सदस्यत्वाची शपथ दिली. राज्य सरकारी कर्मचाऱ्यांप्रमाणे ST कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता 53% %58 करायचा निर्णय घेतल्याची घोषणा परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी आज विधान परिषदेत केली. तर वार्षिक वेतनवाढीचा दर 2-3% करायची घोषणाही त्यांनी केली. यानंतर 29 जून रोजी ST कर्मचाऱ्यांनी पुकारलेलं धरणं आंदोलन मागे घेतल्याचं सरनाईक यांनी जाहीर केलं. दूध आणि दुग्धजन्य पदार्थांमध्ये होणारी भेसळ रोखण्यासाठी दूध भेसळ अधिनियम तयार करण्याचं काम सुरू असून त्यात भेसळीच्या गंभीरतेनुसार 6 महिने ते आजन्म कारावास आणि 10 लाख रुपयांच्या दंडाची तरतूद प्रस्तावित आहे अशी माहिती अन्न आणि औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवाळ यांनी आज विधान परिषदेत दिली. मुंबईत पागडी इमारतींमध्ये राहणाऱ्या सुमारे 4 लाख लोकांना पक्की सुरक्षित घरं उपलब्ध करून देण्यासाठी वचनबद्ध आहे अशी ग्वाही मंत्री शंभूराज देसाई यांनी आज सभागृहात दिली. तर वडाळा, ठाणे, कासार, वडवली मेट्रो 4 मार्गिकेच्या कामादरम्यान मुलुंड पश्चिम इथं संरक्षण कठडा कोसळून एकाचा मृत्यू तर 3 जखमी झाल्याप्रकरणी सल्लागार कंपनीच्या 2 आणि कंत्राटदाराच्या 3 अशा 5 जणांना अटक केली असून कंत्राटदाराला 5 कोटी रुपये तर सल्लागाराला 1 कोटी रुपयांचा दंड थोटावण्यात आला आहे अशी माहिती उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज लेखी उत्तराद्वारे विधान परिषदेत दिली. नेदरलँडच्या राणी मॅक्झिमा यांनी आपल्या 3 दिवसांच्या भारत दौऱ्यात आज मुंबईत कुलाबा इथं HCG कॅन्सर हॉस्पिटलला भेट दिली. संयुक्त राष्ट्रांच्या विशेष दूत म्हणून आलेल्या राणी मॅक्झिमा यांनी आरोग्य कर्मचाऱ्यांशी संवाद साधून भारताची UPI यंत्रणा आणि पगारदारांशी जोडलेली फिनटेक ॲप्स लोकांचं आर्थिक जीवन सुधारण्यासाठी कशी मदत करतात हे समजून घेतलं. भारतानं डिजिटल क्षेत्रात अप्रतिम काम केलं असून नवीन तंत्रज्ञानामुळे

0: लोकांना तत्काळ खर्चासाठी मदत होत असल्याचं त्यांनी सांगितलं. राणी मॅक्सिमा उद्या रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर संजय मल्होत्रा यांची भेट घेणार असून त्यानंतर त्या दिल्लीला रवाना होतील. राज्यात आज अनेक ठिकाणी पावसानं हजेरी लावली. रत्नागिरी जिल्ह्यात आज दमदार पाऊस झाला, त्यामुळे काही ठिकाणी झाडं पडली तर काही ठिकाणी महामार्गावर पाणी साचलं होतं. नाशिक शहर आणि परिसरात आज दुपारी तासभर जोरदार सरी बरसल्या, त्यामुळे गेल्या महिनाभरापासून पावसाची आतुरतेनं वाट बघणारे नाशिककर सुखावले. नैऋत्य मोसमी पाऊस मुंबईसह राज्याच्या आणखी काही भागांमध्ये दाखल झाला. नेहमीच्या 11 जून या तारखेपेक्षा यंदा मान्सून 12 दिवस उशिरा मुंबईत पोहोचला आहे. मान्सूनचे सर्वात लवकर आगमन गेल्या वर्षी 26 मे रोजी म्हणजे सामान्य वेळेपेक्षा तब्बल 16 दिवस आधी झालं. गेल्या काही वर्षात मुंबईत मान्सूनच्या आगमनाचा पॅटर्न बदलला आहे. कोकणात काही ठिकाणी कालपासून जोरदार तर तुरळक ठिकाणी अतिजोरदार पाऊस पडला. तसंच मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यातही मुसळधार पावसानं हजेरी लावली. विदर्भात तुरळक ठिकाणी तीव्र ते अतितीव्र उष्णतेची लाट होती. येत्या 2 दिवसात कोकणात बहुतांश ठिकाणी विजांचा कडकडाट आणि मेघगर्जनेसह पावसाची शक्यता आहे. मध्य महाराष्ट्रात अनेक ठिकाणी, मराठवाड्यात बऱ्याच ठिकाणी आणि विदर्भात काही ठिकाणी पाऊस पडेल असा हवामान विभागाचा अंदाज आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. राष्ट्रपतींच्या हस्ते दुसऱ्या टप्प्यातल्या पद्म पुरस्कारांचं वितरण. अलका याज्ञिक, रोहित शर्मा, सतीश शहा यांचा समावेश. राज्यातल्या प्रत्येक पोलीस ठाण्यात अंमली पदार्थ विरोधी कृती दलाची स्थापना करण्याचं मुख्यमंत्र्यांचं विधानसभेत आश्वासन. विदर्भातल्या प्रत्येक जिल्ह्यात व्याघ्र प्रकल्प, तसंच कोकण, पश्चिम महाराष्ट्र आणि खान्देशातल्या प्रत्येक जिल्ह्यात बिबट्या सफारी सुरू करण्याची वनमंत्र्यांची घोषणा. विधान परिषदेच्या नवनिर्वाचित 17 आमदारांनी घेतली सदस्यत्वाची शपथ. आणि राज्यात पुढचे 2 दिवस मान्सूनची आगेकूच सुरू राहणार. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया रात्री 8:05 आकाशवाणी मुंबईच्या राष्ट्रीय बातमीपत्रात. नमस्कार.
1: आमचा यानंतरचा कार्यक्रम 7:15.

0: या नंतरचा कार्यक्रम थोड्याच वेळात. आकाशवाणी मुंबई. आता आपण ऐकणार आहोत आजचं विधिमंडळ समालोचन. सुरुवातीला विधानसभेतील आजच्या कामकाजाचं समालोचन. लेखक आहेत गौरीशंकर घाळे.
1: महाराष्ट्रात समान नागरी कायद्यासाठी समिती, तिहेरी तलाक बंदी कायद्याची प्रभावी अंमलबजावणी करणार गृहराज्यमंत्री योगेश कदम, प्रत्येक पोलीस ठाण्यात अंमली पदार्थ विरोधी पथक उभारणार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची विधानसभेत ग्वाही, एसटी कर्मचाऱ्यांना राज्य सरकारी कर्मचाऱ्यांप्रमाणे महागाई भत्ता, प्रताप सरनाईक यांचे विधानसभेत निवेदन, अधिवेशन काळात प्रभारी मंत्री नियुक्तीवरून विरोधकांचा सभात्याग. ही होती आजच्या कामकाजातील ठळक वैशिष्ट्ये. राज्यात समान नागरी कायद्याची अंमलबजावणी करण्यासाठी आणि त्यासंदर्भातील कायदेशीर मसुदा तयार करण्यासाठी निवृत्त न्यायमूर्तींच्या अध्यक्षतेखाली एक उच्चस्तरीय समिती गठीत करण्यात आल्याची माहिती गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनी विधानसभेत दिली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यासंदर्भात स्पष्ट सूचना दिल्या असून राज्य सरकार हा कायदा लागू करण्यासाठी 100% प्रयत्नशील असल्याचंही गृहराज्यमंत्र्यांनी स्पष्ट केलं. भाजप सदस्य देवयानी फरांदे यांनी तिहेरी तलाक आणि बहुपत्नीत्व प्रथेमुळे होणाऱ्या महिला अत्याचारांबाबत मांडलेल्या लक्षवेधी सूचनेवर राज्यमंत्री कदम उत्तर देत होते. गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनी नाशिकमधील एका ताज्या प्रकरणाचा हवाला देत राज्यात आता फोन, व्हॉट्सअप किंवा ईमेलवरून तलाक देता येणार नाही आणि कोणत्याही महिलेवर अन्याय होऊ दिला जाणार नाही असं स्पष्ट केलं. राज्यात अंमली पदार्थ विरोधी मोहीम अतिशय गतिमान केल्यामुळे जानेवारी ते एप्रिल 2026 या अवघ्या 4 महिन्यांच्या कालावधीत राज्यभरातून तब्बल 254,53,00,000 रुपयांचे अंमली पदार्थ जप्त करण्यात आले आहेत. वाढत्या नार्कोटिक्स आव्हानांचा मुकाबला करण्यासाठी राज्यातील प्रत्येक पोलीस ठाण्यात अंमली पदार्थ विरोधी पथक उभारण्यात येणार असून अंमली पदार्थ विरोधी लढ्यात उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या अधिकाऱ्यांना विशेष वेतन आणि पसंतीची नियुक्ती दिली जाईल अशी घोषणा गृहमंत्री आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सभागृहात केली. तसंच ज्या पोलीस ठाण्याच्या हद्दीत वारंवार अंमली पदार्थ सापडेल तिथल्या वरिष्ठ पोलीस निरीक्षकाला जबाबदार धरून त्याच्यावर कठोर कारवाई केली जाईल असा इशाराही मुख्यमंत्र्यांनी दिला. अंमली पदार्थांच्या विरोधातील ही लढाई एकट्या पोलिसांच्या भरोश्यावर जिंकता येणार नाही म्हणून गृह, महसूल, उद्योग, वैद्यकीय शिक्षण, शालेय शिक्षणासह शासनाच्या एकूण 15 विभागांचा एकत्रित टास्क फोर्स तयार करण्यात आला आहे. मुंबईतील जवळपास 3,000 शाळा कॉलेजांच्या आवारात अंमली पदार्थ विरोधी जनजागृती मोहीम राबवली जात असून आजूबाजूचे टपऱ्या, ठेले उद्ध्वस्त केले जात आहेत. तसंच अंमली पदार्थांची माहिती देणाऱ्यांचे नाव गुप्त ठेवून त्यांना पारितोषिक दिले जाईल असं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं. या चर्चेत आमदार योगेश सागर, नितीन राऊत, जयंत पाटील, अमीन पटेल आणि जितेंद्र आव्हाड यांच्यासह अनेकांनी सहभाग नोंदवला. महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ अर्थात एसटीच्या सुमारे 86,000 कर्मचाऱ्यांसाठी महायुती सरकारनं ऐतिहासिक निर्णय घेतला असून राज्य सरकारी कर्मचाऱ्यांप्रमाणेच एसटी कर्मचाऱ्यांनाही महागाई भत्ता, घरभाडे भत्ता आणि वार्षिक वेतनवाढीत वाढ मंजूर करण्यात आल्याची माहिती परिवहन मंत्री तथा एसटी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी विधानसभेत निवेदनाच्या माध्यमातून दिली. मुंबईसह राज्यात अनेक खासगी वाहतूकदारांकडून अवैधरित्या पार्सल वाहतूक सुरू आहे. या अवैधरित्या पार्सल वाहतूक करणाऱ्या वाहन चालक आणि मालकांचे परवाने रद्द करण्याची कारवाई करण्यात येत आहे. मात्र यापुढे वारंवार अवैध पार्सल वाहतूक करणाऱ्यांची परवाने रद्द करण्यात येणार असल्याची

0: माहिती परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी यासंदर्भात सदस्य शंकर जगताप यांनी मांडलेल्या तारांकित प्रश्नाच्या उत्तरात दिली. पावसाळी अधिवेशन काळात विधानसभा कामकाजासाठी अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी तालिका अध्यक्षांची नियुक्ती सभागृहात जाहीर केली. सदस्य योगेश सागर, अर्जुन खोतकर, प्रतापराव पाटील चिखलीकर, सुनील शेळके, कैलास पाटील, हेमंत ओगले, राजू खरे, समीर कुणावार आणि समाधान औताडे यांची विधानसभा तालिका अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आल्याचं विधानसभा अध्यक्ष नार्वेकर यांनी जाहीर केलं. पावसाळी अधिवेशन काळात मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी आपल्याकडील खात्यांचा प्रभार कामकाज हाताळण्यासाठी अन्य मंत्र्यांकडे दिला आहे. यात मंत्री आशिष शेलार हे सामान्य प्रशासन विभाग, दादा भुसे हे सार्वजनिक बांधकाम विभाग, शंभूराज देसाई हे गृहनिर्माण विभाग, उदय सामंत हे नगरविकास विभाग, हसन मुश्रीफ हे राज्य उत्पादन शुल्क, तर आदिती तटकरे या अल्पसंख्याक विभाग, क्रीडा तसेच युवक कल्याण विभागाचे कामकाज अधिवेशन काळात सांभाळतील अशी माहिती विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी सभागृहात दिली. मात्र सभागृहात मंत्री असताना अन्य मंत्र्यांकडे प्रभार सोपवण्यावर विरोधी पक्षातील आमदारांनी आक्षेप घेत विरोध दर्शवला. मात्र अध्यक्षांनी मागील काळातही अशी व्यवस्था करण्यात आल्याची आठवण विधानसभा अध्यक्षांनी करून दिली. त्यांच्या या स्पष्टीकरणानं विरोधकांचं समाधान झालं नाही आणि त्यांनी सभात्याग केला. सभागृहाचं कामकाज सुरू असून समालोचन लिहीपर्यंत नियम 293 अन्वये शेतकी प्रश्नांवरील चर्चा सुरू आहे.
1: विधानसभेतील आजच्या कामकाजाचं समालोचन आपण ऐकलं, याचे लेखक होते गौरी शंकर घाळे. आता ऐकूया विधान परिषदेतील आजच्या कामकाजाचं समालोचन, लेखक अनुराग कांबळे.
0: शिवभोजन केंद्रांना गॅस पुरवठ्याबाबत शासन सकारात्मक, अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांची माहिती. छत्रपती संभाजीनगरमधील स्मार्ट सिटी रुग्णालयासाठी महानगरपालिकेमार्फत 10 कोटी रुपये देणार, मंत्री उदय सामंत यांची माहिती. मुंबईतील किंग एडवर्ड मेमोरियल रुग्णालयाच्या नामांतराबाबत अद्याप निर्णय नाही. राज्य सरकारी कर्मचाऱ्यांप्रमाणे एसटी कर्मचाऱ्यांना महागाई भत्ता, घरभाडे भत्ता आणि वार्षिक वेतनवाढीत वाढ, परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांची घोषणा. स्थानिक प्राधिकारी मतदारसंघातून निवडून आलेल्या 16 सदस्यांना सदस्यत्वाची शपथ. ही होती विधान परिषदेच्या आजच्या कामकाजाची काही क्षणचित्रे. राज्यातील शिवभोजन केंद्रांना व्यावसायिक गॅसचा पुरवठा सुरळीत करण्यासाठी शासन सकारात्मक असून काही कारणांमुळे बंद पडलेली शिवभोजन केंद्रे लवकरच पुन्हा सुरू करण्यात येतील अशी माहिती अन्न, नागरी पुरवठा आणि ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांनी प्रश्नोत्तराच्या तासादरम्यान दिली. राज्यातील विशेषतः पुणे आणि पिंपरी चिंचवड परिसरातील शिवभोजन केंद्रांना व्यावसायिक गॅस पुरवठा करण्याबाबत सदस्य उमा खापरे यांनी उपस्थित केलेल्या प्रश्नाला उत्तर देताना मंत्री भुजबळ यांनी शासनाची भूमिका स्पष्ट केली. शिवभोजन योजनेच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी आवश्यक आर्थिक तरतूद करण्यात आली आहे. काही ठिकाणी व्यावसायिक गॅस पुरवठ्यात अडचणी निर्माण झाल्या होत्या, मात्र अशा परिस्थितीतही संबंधित केंद्रांनी पर्यायी व्यवस्था करून लाभार्थ्यांना भोजन उपलब्ध करून दिलं असून राज्यातील 42 पैकी 41 शिवभोजन केंद्रे नियमितपणे कार्यरत असल्याची माहितीही त्यांनी दिली. ज्या शिवभोजन केंद्रांमध्ये काही काळ गॅस पुरवठ्यामुळे अडचणी निर्माण झाल्या होत्या ती केंद्रे पुन्हा सुरू करण्यासाठी आवश्यक ती कारवाई करण्यात येत आहे. तसंच ज्या भागांमध्ये सिटी गॅस वितरण व्यवस्था उपलब्ध आहे तेथील शिवभोजन केंद्रांनी अर्ज केल्यास त्यांना पाईपलाईनद्वारे गॅस पुरवठा उपलब्ध करून देता येईल असंही त्यांनी नमूद केलं. छत्रपती संभाजीनगर येथील स्मार्ट सिटी अंतर्गत उभारण्यात आलेल्या रुग्णालयाच्या कार्यान्वयनासाठी आवश्यक निधी तातडीनं उपलब्ध करून देण्याबाबत राज्य शासन सकारात्मक असून महानगरपालिकेला 10 कोटी रुपये उपलब्ध करून देण्याचे निर्देश दिले जातील अशी माहिती मंत्री उदय सामंत यांनी प्रश्नोत्तराच्या तासात दिली. सदस्य विक्रम काळे यांनी याबाबत प्रश्न उपस्थित केला होता. मंत्री सामंत म्हणाले की छत्रपती संभाजीनगर स्मार्ट सिटी प्रकल्पासाठी केंद्र शासन, राज्य शासन आणि महानगरपालिका यांच्या संयुक्त सहभागातून सुमारे 900 कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. त्यातून अत्याधुनिक रुग्णालयाची उभारणी करण्यात आली आहे. रुग्णालयातील वैद्यकीय उपकरणं, मनुष्यबळाची नेमणूक तसंच अन्य आवश्यक कामांसाठी 10 कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून देण्याबाबत राज्य शासनाकडून आजच महानगरपालिकेला निर्देश दिले जातील. छत्रपती संभाजीनगरमधील हे स्मार्ट सिटी योजनेअंतर्गत उभारण्यात आलेले महत्वाचे आरोग्य केंद्र असून नागरिकांना दर्जेदार आरोग्य सेवा उपलब्ध व्हावी यासाठी शासन आवश्यक ती सर्व कार्यवाही करेल. मुंबईतील किंग एडवर्ड मेमोरियल रुग्णालयाच्या नामांतराबाबत अद्याप काहीही निर्णय झालेला नसून मुंबईकरांच्या मनातील निर्णयच राज्य सरकार घेईल याची ग्वाही मंत्री उदय सामंत यांनी दिली. सदस्य मिलिंद नार्वेकर यांनी उपस्थित केलेल्या प्रश्नाला ते उत्तर देत होते. या रुग्णालयाचे नाव कौशल्य श्रेष्ठ एकलव्य स्मारक रुग्णालय करावे असा प्रश्न कौशल्य

0: रोजगार उद्योजकता आणि नाविन्यता मंत्री मंगल प्रभात लोढा यांनी दिल्याची माहिती मंत्री सामंत यांनी दिली. परंतु रुग्णालयाचे नामांतर करण्याआधी त्याचे परिणाम काय होतील याचा पूर्णपणे अभ्यास केल्यानंतर नामांतराबाबत निर्णय घेण्यात येईल असंही त्यांनी स्पष्ट केलं. दरम्यान सदस्य प्रसाद लाड यांनी केईएम आणि आसपासच्या रुग्णालयातील रुग्णांच्या नातेवाईकांना निवासासाठी काळा चौकी येथील अभ्युदय नगर येथे 200 खोल्यांच्या निवासाची व्यवस्था करण्याची सूचना केली. त्यावर बोलताना याविषयी सरकार सकारात्मक निर्णय घेईल असे मंत्री सामंत यांनी स्पष्ट केले. महाराष्ट्राची जीवनवाहिनी असलेल्या महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या सुमारे 86,000 कर्मचाऱ्यांसाठी महायुती सरकारनं ऐतिहासिक निर्णय घेतला असून राज्य सरकारी कर्मचाऱ्यांप्रमाणेच एसटी कर्मचाऱ्यांनाही महागाई भत्ता, घरभाडे भत्ता आणि वार्षिक वेतनवाढीत वाढ मंजूर करण्यात आली आहे अशी घोषणा परिवहन मंत्री तथा एसटी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी केली. विधान परिषदेत निवेदन करताना मंत्री सरनाईक म्हणाले की 22 जून रोजी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सूचनेनुसार एसटीच्या सर्व कामगार संघटनांची बैठक घेतली. एसटी ही केवळ एक परिवहन संस्था नसून महाराष्ट्रातील सर्वसामान्य जनतेची जीवनवाहिनी आहे. या सेवेचा खरा कणा म्हणजे एसटीचे कर्मचारी आहेत. उन्हाळा पावसाळा आणि कोणतेही संकट असो प्रवाशांच्या सेवेसाठी स्वतःच्या कुटुंबापेक्षाही कर्तव्याला प्राधान्य देणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या न्याय मागण्यांची दखल घेणं हे शासनाचं कर्तव्य असल्याचं त्यांनी नमूद केलं. ते पुढे म्हणाले की मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री सुनेत्राताई पवार यांच्या नेतृत्वाखालील महायुती सरकारनं कर्मचाऱ्यांच्या भावना आणि न्याय अपेक्षांचा आदर करून हा महत्वपूर्ण निर्णय घेतला आहे. त्यानुसार महागाई भत्ता 53% वरून 58%, घरभाडे भत्ता 8, 16, 24% वरून 10, 20, 30% आणि वार्षिक वेतनवाढीचा दर 2% वरून 3% करण्यात आला आहे. या निर्णयामुळे महामंडळावर दरमहा सुमारे 45 कोटी रुपयांचा अतिरिक्त आर्थिक भार पडणार असला तसेच महागाई भत्ता, घरभाडे भत्ता, वार्षिक वेतनवाढीची थकबाकी आणि इतर वैधानिक देणी मिळून सुमारे 5,649 कोटी रुपयांची देयके अदा करण्यासाठी शासन भविष्यात आवश्यक ते प्रयत्न करेल अशी ग्वाहीही त्यांनी दिली. या निर्णयानंतर 29 जून रोजी प्रस्तावित धरणे आंदोलन मागे घेण्याचा निर्णय कर्मचाऱ्यांनी घेतला असून हा शासन आणि कर्मचाऱ्यांमधील परस्पर विश्वासाचा विजय असल्याचं सरनाईक यांनी सांगितलं. स्थानिक प्राधिकारी मतदारसंघातून निवडून आलेल्या 16 सदस्यांना विधान परिषदेत सभापती राम शिंदे यांनी शपथ दिली. प्राजक्त तनपुरे, रवींद्र फाटक, अनिकेत तटकरे, दुष्यंत चतुर्वेदी, विक्रम काकडे, अरुण लखानी, बसवराज पाटील, प्रवीण पोटे, अमरनाथ राजूरकर, राजेंद्र राऊत, धैर्यशील कदम, गोकुळ गीते, डॉ राजीव पोद्दार, अविनाश ब्राह्मणकर, नंदकिशोर महाजन, सुहास शिरसाट यांनी यावेळी शपथ घेतली.
1: विधान परिषदेतील आजच्या कामकाजाचं समालोचन आपण ऐकलं. याचे लेखक होते अनुराग कांबळे आणि वाचन केलं होतं श्रद्धा मुखेडकर यांनी. आजचं विधिमंडळ समालोचन हा कार्यक्रम प्रसारित करण्यात आला आकाशवाणी मुंबई अस्मिता वाहिनीवरून.
2: शेतकरी बंधूंनो, माझा आवार माझं शिवार या राज्यस्तरीय कृषी विषयक कार्यक्रमामध्ये दिनांक 26 जून 2026 रोजी संध्याकाळी 7:30 आपण ऐकू शकाल एल निनो आणि चारा ज्वारी उत्पादनाचे नियोजन याविषयी डॉक्टर प्रीतम भुतडा यांची सुषमा कुलकर्णी यांनी घेतलेली मुलाखत आणि दुसऱ्या भागामध्ये शेततळी कोरडवाहू शेतीसाठी संजीवनी याविषयी डॉक्टर मधुकर मोरे यांनी दिलेली माहिती. तेव्हा जरूर ऐका राज्यस्तरीय कृषी विषयक प्रसारण आकाशवाणीच्या सर्व केंद्रांवर.
3: श्रोतहो, मैदानापासून पदकापर्यंत,
4: विजयापासून विक्रमापर्यंत,
3: प्रत्येक खेळ,
4: प्रत्येक खेळाडू
3: आणि प्रत्येक यशोगाथा घेऊन येत आहे क्रीडा विश्व.
4: क्रीडा जगताशी जोडून राहण्यासाठी ऐकायला विसरू नका क्रीडा विश्व.
3: दर महिन्याच्या दुसऱ्या आणि चौथ्या बुधवारी संध्याकाळी 6:30
4: अस्मिता वाहिनी सह न्यूज ऑन AIR या ऍप वर सुद्धा क्रीडा विश्व.
5: सांगारे मित्रांनो, कसे आहात तुम्ही? कान देऊन ऐका माझी ही कहाणी. भूमातेचा संदेश घेऊन आलोय मी. आता नाही बदलणार तर बदलणार कधी? भूमातेला काल मी भेटायला गेलो, तिच्या मनीची वेदना मी समजायला गेलो. तिची व्यथा तुमच्या समोर आलोय मी घेऊन. आता नाही बदललो तर जाऊ डुबून. तर ऐका माग,

स्वप्नांनी भरलेलं, प्रत्येक वळणावर यशाने सजलेलं, पुस्तकांचा राजा, खेळांचा सम्राट, त्याच्या प्रत्येक विजयावर वाटे अभिमान मनात, पण कुठेतरी आत काहीतरी बिनसलं, जे तो सांगू शकला नाही, सहनही करू शकला नाही।

0: प्रत्येक यश गरजेचं नसतं, पण प्रत्येक जीवन अनमोल असतं. मानसिक तणाव समजा, संवाद साधा, साथ द्या.
1: संध्याकाळचे 7:30 वाजले आहेत.
2: आम्ही आकाशवाणीच्या धाराशिव केंद्रावरून बोलत आहोत. श्रोते हो, सायंकाळचे 7:30 वाजले आहेत. प्रसारित करीत आहोत प्रायोजित कार्यक्रम किसानवाणी. या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत कृषी सहकार शेतकरी कल्याण कृषी मंत्रालय भारत सरकार, तर सादरकर्ते आहेत किशोर पवार.

0: नमस्कार मंडळी. मंडळी, किसान वाणी हा आपल्या एफ एम बँडचे 101.3 मेगाहर्ट्झवरील आकाशवाणीच्या धाराशिव केंद्रावरील प्रायोजित कृषी कार्यक्रम. या कृषी कार्यक्रमात तुम्हा सर्वांचं हार्दिक स्वागत करतोय. मी दौलत निपाणेकर. मंडळी, आज मंगळवार, भारतीय सौर दिनांक 2 आषाढ, शके 1948, अर्थात आज 23 जून 2026.
1: प्रधानमंत्री शेतकरी मानधन योजना.

0: प्रधानमंत्री शेतकरी मानधन योजनेनं लघु आणि सीमांत शेतकऱ्यांचं भविष्य होईल सुरक्षित
1: आणि 60 वर्ष वयापासून 3000 रुपयांची मासिक पेन्शन होईल सुनिश्चित.
0: 55 रुपये ते 200 रुपयापर्यंत मासिक हप्ता देऊन प्रवेश करू शकतात 18 ते 40 वर्ष वयाचे शेतकरी.
1: या अंशदायी योजनेत सरकार देईल बरोबरीचे योगदान.
0: सर्व शेतकरी बंधू भगिनींनी या योजनेच्या लाभाकरिता जनसेवा केंद्रात जावे
1: आणि आपले निःशुल्क नोंदणीकरण करावे.
0: प्रधानमंत्री शेतकरी मानधन योजना अन्नदात्याच्या परिश्रमाचा आधार, पेन्शन त्याचं भविष्य सुरक्षित साकार. कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालयातर्फे जनहितार्थ जारी.
2: मंडळी, आपल्या किसान वाणी कार्यक्रमात सुरुवातीला आपण ऐकूया. सध्या पावसाला झालेल्या विलंबामुळे भविष्यात पेरणी करताना शेतकरी बंधू भगिनींनी कोणती काळजी घ्यावी, कोणती पिकं कशी घ्यावी या अनुषंगाने तालुका कृषी अधिकारी कार्यालय कळंब येथील उपकृषी अधिकारी भुजंग लोकरे यांची ही मुलाखत.
3: शेतकरी बंधूंनो नमस्कार. शेतकरी बंधूंनो, तुम्ही सर्वजण जाणता की नेहमीपेक्षा यावेळी पाऊस बऱ्यापैकी उशिरानं सुरू होतोय. आज आपला हा किसानवाणी कार्यक्रम सुरू असताना कदाचित काही ठिकाणी पाऊस झालाही असेल आणि काही ठिकाणी भविष्यात होणारही असेल, परंतु हे सत्य आपण नाकारू शकत नाही की आता पेरणीला उशीर झाला आहे.

0: मग अशी जेव्हा पेरणीला उशिराची वेळ येते तेव्हा आपण काही बाबतीत सजग असायला हवं, सावध असायला हवं, पेरणी करताना काळजी घ्यायला हवी, विशेषतः कोणत्या पिकांची पेरणी करायला हवी, कशी करायला हवी, खतांची मात्रा किती द्यायला हवी, कोणती खतं द्यावीत, या संदर्भात आपल्याला माहिती असेल तर आपण नक्कीच त्यावर मात करू शकतो. याच अनुषंगानं तुम्हा सर्वांना माहिती करून देण्यासाठी आज आपण संवाद साधला आहे. तो कळंब तालुका कृषी अधिकारी कार्यालय येथील सन्माननीय श्रुत भुजंग लोकरे यांच्याशी. आज आपण त्यांच्याकडून या उशिरानं सुरू होणाऱ्या पेरणी संदर्भात शेतकऱ्यांनी काय भूमिका ठेवायला हवी, कशी काळजी घ्यायला हवी हे जाणून घेणार आहोत. लोकरे साहेब, आपलं आकाशवाणी धाराशिव केंद्राच्या कृषी कार्यक्रमात स्वागत आणि नमस्कार.
1: नमस्कार.
0: लोकरे साहेब, जसं की मी आता आपल्या शेतकरी बंधू भगिनींना सांगितलं, पावसाला उशीर झालेला आहे, तुम्ही पण हे जाणता. आता या प्रसंगी तुम्ही आमच्या शेतकरी बांधवांना काय सल्ला द्या?
1: त्याच्यामध्ये काय आहे की समजा आता आपल्याकडं मिरगी पेर म्हणतो आपण,
0: हो,
1: ज्या वर्षी आपली मिरगी पेर होती त्या वर्षी आपल्याला उडीद आहे, मूग आहे किंवा सोयाबीन आहे, लवकर पेरणी केल्यानंतर आपल्याला पुढच्या पिकाला आपल्याला सोयीस्कर आणि रान सुद्धा रिकामा होतं. आता बरेच काही हवामान अभ्यासक म्हणतात की पाऊस चांगला होईल, परंतु माननीय सन्माननीय मुख्यमंत्री महोदयांनी सुद्धा सांगितलेलं आहे की अल्निनोचा प्रभाव असल्यामुळे आपल्याला यावर्षी थोडासा पाण्याचा जपून वापर करावा लागेल किंवा काटकसरीने वापर करावा लागेल. आणि त्याच दृष्टिकोनातून आपण जर पिकांची निवड करून त्या पद्धतीने पेरणी केली तर सगळ्यात सोपं होईल असं मला वाटतंय. आता सगळ्यात महत्वाचं म्हणजे यावर्षी काय काय करावं लागेल, तर ज्या वेळेस आपण खरीपाच्या पेरणीचा कालावधी बघत असतो त्यावेळेस जून एंड पर्यंत आपण मूग, उडीद किंवा सोयाबीन किंवा जी अर्ली म्हणजे कमी दिवसाची पिकं आहेत त्याला आपण प्राधान्य देत असतो.
0: हो,
1: परंतु आज जून संपत आलेला आहे, अजूनही मान्सूनच्या पावसाची कुठेही दिसून येत नाही. जे पकाळी दिसतंय दिसतंय ते अवकाळी दिसं हवामान अभ्यासक म्हणतायत. तर जर आपण असं समजू की आपण 25 तारखेपासून मान्सूनला सुरुवात होईल असं समजून जर आपण जर आपल्या खरीपाचं नियोजन करायचं म्हणलं तर जिथं ज्यांच्याकडे थोडंफार पाणी शिल्कीचं आहे त्यांनी उडीद मूग केला तरी चालू शकेल. पण ते करत असताना दुसरी गोष्ट अशी आहे, मूग उडीद करत असताना आपण माड सोयाबीन करत असतो,
0: हो,
1: किंवा माड तूर माडी तूर करत असतो,
0: हो,
1: किंवा ज्वारी असेल बाजरी असेल हे आपण सलग पद्धतीने करत असतो.
0: हो,
1: परंतु सर्व शेतकरी बांधवांना माझी अशी विनंती राहील की यावर्षी तुम्ही सलग तूर असेल, सलग सोयाबीन असेल किंवा सलग ज्वारी असेल किंवा सलग बाजरी असेल याच्या ऐवजी जर आंतरपीक पद्धतीला प्राधान्य दिलं तर चांगल्या पद्धतीने आपल्याला उत्पादनामध्ये वाढ होऊन घसघशीत उत्पन्न मिळू शकतं असं मला वाटतं.
0: भुजंगराव लोकरे सर, ज्यांच्याकडे पाण्याचा साठा शिल्लक आहे त्यांच्यासाठी तुम्ही मूग आणि उडीद शिफारस करत आहात, परंतु मला एक प्रश्न पडतो की नैसर्गिकरित्या जे हवामान मूग आणि उडीदासाठी लागतं ते भले तुमच्याकडे पाणी असेल परंतु तसं हवामान उपलब्ध आहे का? म्हणजे हे याच्यासाठी विचारतो की तसा उतार पडेल का मूग आणि उडीदासाठी?
1: नाही, आता काय होतं की आपलं सरासरी मूग आणि उडीद हे आपण उत्पादनासाठी शेतकरी फार थोडे कर घेतात, परंतु त्याचा मुख्य उद्देश असा असतो की बेवड बदलणं. कारण एक ती एकच पीक घेऊन जमीन काय व्हायला लागली की काही ठराविक अन्नद्रव्याचा उपसा त्याच्यातून जास्त होतो.
0: हो,
1: त्याच्यामुळे त्या पिकाला उत्पादनात वाढ दिसून येत नाही. पीक चांगलं येतं परंतु उत्पादनामध्ये दिसून येत नाही. मग त्याच्यासाठी काय पर्याय आहे तर बेवड बदलणं. आणि मूग आणि उडदाचं अशा पद्धतीनं एक हे आहे की रायझोबियमच्या गाठी जास्त असल्यामुळे नायट्रोजन फिक्सेशन जास्त चांगलं होतं. दुसरी गोष्ट, कमी दिवसाचं असल्यामुळं पाला भरपूर जमिनीत पडल्यामुळं सेंद्रिय पदार्थाचा त्याच्यामध्ये जमिनीमध्ये जास्त वापर केला जातो. आणि सगळ्यात महत्वाचे असं आहे की जर एखाद्या वेळेस आपल्याला वाटलं याला याला काय बुवा उत्पादन मिळणार नाही तर आपण हिरवं पीक जरी जमिनीत गाडलं तरी आपल्याला हिरवळीचं खत म्हणून त्याचा वापर करता येऊ शकतो.
0: लोकरे साहेब, आता महाराष्ट्रात प्रामुख्यानं खरीप हंगामातील अत्यंत महत्वाचं अग्रक्रमानं घेतलं जाणारं पीक म्हणजे सोयाबीन.
1: बरोबर आहे.
0: आता सोयाबीनची पेरणी नेहमीप्रमाणे तुमचा कृषी विभाग सांगतो की 15 जुलैपर्यंत तुम्ही करू शकता.
1: हो,
0: आता ही सोयाबीनची पेरणी जूनच्या शेवटच्या आठवड्यात होईल किंवा जुलैच्या पहिल्या आठवड्यात होईल, जो पाऊस जसा पडेल त्यानुसार होईल. ही सोयाबीनची पेरणी करताना झालेल्या उशिराची भरपाई करण्यासाठी अतिरिक्त खत असेल, अन्नद्रव्य असतील किंवा इतर काही

0: ही प्रक्रिया असतील त्या कोणत्या कराव्या की जेणेकरून उत्पादन जे आहे ते कमी पडणार नाही, उत्पादन भरपूर निघेल?
1: आता याच्यामध्ये सगळ्यात महत्वाचं जे प्रक्रिया आहे किंवा पहिलं ज्याला आपण नामदेव पायरी म्हणतो, त्या विठ्ठलाच्या दर्शनाला जायचं असेल तर आपण पहिला मान हा नामदेव पायरीचा असतो, बरोबर आहे. त्याच पद्धतीने जर पेरणी करत असताना आपण बीज प्रक्रियाला जर पहिल्यांदा केली तर तुम्ही जे आता म्हणला की समजा एकात्मिक अन्नद्रव्य असेल किंवा इतर काही गोष्टी असतील तर त्याच्यापासून आपल्याला बराच फायदा होऊ शकतो. त्याच्यामध्ये काय आहे की बीज प्रक्रिया करत असताना एक दोन तीन गोष्टी आपण लक्षात घेतल्या पाहिजेत. पहिली गोष्ट आहे बीज प्रक्रिया आपण कशाची करायला लागलो, आणि दुसरी गोष्ट अशी आहे की आपण बीज प्रक्रिया का करायला लागलो. या दोन गोष्टीची जर उत्तर आपण जर शेतकरी बांधवांनी शोधली तर आपल्याला ह्या बीज प्रक्रिया करणं गरजेचं आहे की नाही हे आपल्याला कळ समजून येतं. आता पहिली गोष्ट आहे की बीज प्रक्रिया का करायची, बरोबर आहे. आपण लहान मुलाला पोलिओ डोस देतो किंवा इतर गोवरचा लस देतो किंवा इतर वेगवेगळ्या प्रकारच्या लसी देतो तर का, तर त्या रोगापासून त्या आपल्या मुलाचा बचाव होण्यासाठी, बरोबर आहे.
0: अगदी बरोबर.
1: त्याच पद्धतीनं आपण ज्यावेळेस सोयाबीन पेरत असतो किंवा कुठलंही पीक पेरत असतो तर त्यावेळेस त्या बियाण्याला जर आपण बीज प्रक्रिया केली तर येणारे रोग आणि किडी हे पिकाच्या लहान अवस्थेमध्ये जास्त परिणामकारक ठरतात. तर तिथं आपल्याला ते त्यांना कंट्रोल करणं सोयीस्कर होऊन जाईल, त्याच्यामुळे बीज प्रक्रिया करायची. दुसरी गोष्ट, बीज प्रक्रिया करत असताना अशा काही जीवाणूंची पण बीज प्रक्रिया करावी जेणेकरून की त्या पिकाला पूर्ण आयुष्यामध्ये जसं नत्र असेल, पीएसबी असेल म्हणजे फॉस्फरस असेल किंवा पोटॅश असेल, त्या अन्नद्रव्याची मुख्य अन्नद्रव्याची गरज आपल्याला त्या जीवाणूच्या द्वारे भागवली जावी. त्याचं दुसरं एक असं आहे की जर समजा ही गरज आपल्या त्या जीवाणूद्वारे जर भागवली गेली तर आपल्याला जो काही अन्नद्रव्यावर जे काही सकी रासायनिक खतं घ्यायची तर त्याच्यावरचा खर्च आपल्याला कमी करता येऊ शकतो आणि उत्पादनामध्ये आपल्याला वाढ करून खर्चामध्ये बचत करता येईल. या दोन गोष्टी जर आपण लक्षात घेतल्या तर आपण बीज प्रक्रिया करणं महत्वाचं आहे की नाही हे आपल्याला समजू.
0: एक प्रश्न मनात निर्माण झाला भुजंगराव रोखले साहेब, मी जेव्हा कोणत्याही कृषी सेवा केंद्रामध्ये बीज प्रक्रिया करण्यासाठी औषध आणण्याकरता जातो तेव्हा तुम्ही तज्ज्ञ मंडळी आकाशवाणीच्या मुलाखतीमधून सांगितलेलं असतं की रायझोबियम हे पर्टिक्युलर सोयाबीनसाठी बीज प्रक्रिया करण्याकरता वापरण्यात येणारं औषध आहे,
1: बरोबर.
0: परंतु कृषी सेवा केंद्रामध्ये आम्हाला जेव्हा असं सांगितलं जातं की हे मल्टीपर्पज यूज बीज प्रक्रियाचं औषध आहे हे घेऊन जा, तर अशा वेळी आम्ही कशाचा आग्रह करावा किंवा कोणतं स्वीकारावं?
1: हा, आता याच्यामध्ये सगळ्यात महत्वाचं असं आहे की आपल्या पिकावर आपल्या पिकाचं नुकसान हे दोन दोन गोष्टीमुळे होतं, एक किडीमुळे आणि दुसरं रोगामुळे. रोग म्हणजे हे बुरशीजन्य झाले आणि कुठलीही कीड असेल ते अंड्याद्वारे असेल किंवा पतंगाद्वारे असेल किंवा ते अळी असं अळीद्वारे असेल, त्या तिन्ही मधून नुकसान करत असते, बरोबर आहे. तर ह्या बुरशी आणि कीटक ह्या दोन्हीचं ज्यावेळेस आपल्याला लक्षात येतं त्यावेळेस नसू द्या, आपण ह्या दोन्ही गोष्टी विचारात घेतल्या पाहिजेत की बाबा पहिल्यांदा आपल्याला बुरशीनाशक आणि कीटकनाशक ही दोन्ही आहे का. कारण जशी कुठलीही गोष्ट आपण जर समाजात वावरत असतो एखादी गोष्ट घडली तर पहिल्यांदा आपल्याला FIR करावा लागतो, बरोबर आहे. तर त्याच पद्धतीनं बीज प्रक्रिया करत असताना सुद्धा FIR चा उल्लेख आपल्याला जाणीवपूर्वक करतो का, तर ही FIR सुद्धा इकडे झाला पाहिजे तरच त्या बीज प्रक्रियेचं महत्व आपल्याला दिसून येईल. FIR म्हणजे काय, तर फर्स्ट म्हणजे F म्हणजे फंगिसाइड. म्हणजे बीज प्रक्रिया करत असताना पहिला क्रम हा बुरशीनाशकाचा लागला पाहिजे, आय म्हणजे इन्सेक्टिसाइड, दुसरा क्रम हा कीटकनाशकाचा लागला पाहिजे आणि तिसरा क्रम हा रायझोबियम म्हणजे जीवाणूंचा लागला पाहिजे. जर अशा पद्धतीने आपण बीज प्रक्रिया केली तर शेतकऱ्यांना चांगल्या पद्धतीने त्याचा रिझल्ट दिसून येतो आणि पिकाची वाढ ही सुद्धा चांगल्या पद्धतीने दिसून आलेली आहे.
0: लोकरे साहेब, आता हे सोयाबीनचं झालं, मगाशी तुम्ही तुरीचा पण उल्लेख केला आणि मीही तिळाचा संदर्भ दिला, या दोन पिकाबद्दल काय सांगाल?
1: नाही, आता या वर्षीचं हे अल्निनोच्या प्रादुर्भावाचं वर्ष म्हणून तर जाहीर झालेलंच आहे. त्या दृष्टिकोनातून जर आपल्याला बघायचं झालं तर आपण असं समजून जाऊ की आज जसं आपल्याला पाऊस उशिरा चालू झालाय त्या पद्धतीने आपल्याला नंतर पुन्हा परतीचा पाऊस पडणार आहे की नाही याची गॅरंटी नाही. मग ह्या दृष्टिकोनातून जर सोयाबीन मध्ये आंतरपीक जर तुरीचं घेतलं तर आपल्याला ते प्लस होईल, बोनस पीक मिळून मिळेल. कारण सोयाबीन तर मिळणारच आहे आपल्याला आणि त्याच्यामध्ये आंतरपीक म्हणून तूर घेतलेली तुरीचं सुद्धा उत्पन्न आपल्याला मिळणार आहे आणि तेही कमी खर्चामध्ये.
0: तिळाबद्दल काय सांगाल?
1: तीळ घेतला तरी चालू शकेल, परंतु जर समजा याच्यात जर परतीचा पाऊस चालू झाला तर तीळ हा काळा पडतो.
0: अच्छा.
1: आणि काळा पडलेल्या तिळाला मार्केटमध्ये मागणी कमी आहे.

0: मका बद्दल काय सांगाल?
1: मका करायला हरकत नाही, परंतु आपल्याकडे काय झालंय की डुकराचा प्रादुर्भाव जास्त वाढलेला आहे
0: हो,
1: आणि त्याच्यामुळे कोणताही शेतकरी मका करण्यासाठी धजावत नाही.
0: सोयाबीन पेरणी करताना कृषी विभागामार्फत तज्ज्ञांच्या मार्फत DDF पद्धतीनं पेरणी असं सांगितलं जातं, तर
1: हो,
0: त्याच्याबद्दल थोडक्यात सांगा ना, त्याचे फायदे काय?
1: ज्यावेळेस आपण BBF न पेरणी करत असतो आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे कसं, या वर्षी तर मी तर असा शेतकऱ्यांना आग्रह धरेल की तुम्ही BBF शिवाय पेरणी करू नका, आणि जर BBF नसेल तर आपल्याकडे पेरणी यंत्र हे 5 दाते असतं, 5 दातापैकी मधला दात बंद करा आणि त्या ठिकाणी थोडस काही कपडा गुंडाळून किंवा काय करून एक लहानशी जरी सरी पडली तरी आपल्याला त्याचा फायदा होऊ शकतो. सगळ्यात महत्वाचं म्हणजे काय, BBF न का पेरणी करावी? तर BBF न पेरणी करण्याचे दोन उद्देश असे आहेत की ज्यावेळेस अति पाऊस होतो, आता मागच्या वर्षी पाऊस जास्त झाला, आपल्याला सोयाबीनचं नुकसान झालं, परंतु तुम्ही ज्यांनी ज्यांनी BBF न केलं त्यांना विचारा त्यांना उतारा कसा पडला तो, कारण जास्तीचं पाणी त्या सरीमधून निघून गेलं.
0: अच्छा,
1: आणि पाणी साठलेल्या अवस्थेत सुद्धा पीक ही बेडवर असल्यामुळं मुळांना हवा लागली, हवा खेळती राहिली आणि पीक चांगलं राहिलं, शेंगा चांगल्या भरल्या आणि उत्पादनात वाढ झाली. हे झालं अति पावसाच्या काळात. पण ज्यावेळेस पावसाचा ट्रेस पाऊस नसतो किंवा पावसाचा खंड पडतो त्यावेळेस काय असतं, आपल्या हवेमध्ये मॉइश्चर भरपूर असतं, तर ती मॉइश्चर हे त्या बेडमध्ये शोषलं जातं आणि त्याचा वापर हा पिकांना होतो.
0: यासाठी उताराला आडव्या दिशेने पेरणी करायची का?
1: उताराला आडव्या दिशेने जर पेरणी, आपलं मूळ तत्वच ते आहे, पण ती पेरणी करत असताना सुद्धा ही BBF नच करावी.
0: अच्छा, ओके, म्हणजे दुहेरी फायदा.
1: दुहेरी फायदा होतो.
0: आता आणखी एक शेवटचा प्रश्न विचारतो की या पूर्ण मुलाखतीमध्ये आपण खतांच्या बद्दल बोललो नाही, दुसरं तणनाशकांच्या फवारणीबद्दल बोललो नाही, तर ते अगदी थोडक्यात सांगा.
1: ज्यावेळेस आपण खताचा विचार करतो, मी म्हणलं की जीवाणू खते जर वापरले तर आपल्याला जे रासायनिक खताची जी गरज आहे ती कमी लागते. त्याच पद्धतीनं जर समजा आपण रायझोबियम PSB यांची जर बीज प्रक्रिया केली तर आपल्याला रायझोबियम हे च्या गाठीमधून वातावरणातलं जे काही नत्र आहे ते नत्र आपल्याला शोषून घेण्यास मदत होऊन नत्राची गरज भागवली जाते. आणि दुसरी गोष्ट, आपल्या जमिनीमध्ये अविद्राव्य स्वरूपामध्ये फुरदाचं भरपूर मोठ्या प्रमाणात शिल्लक आहे, तर PSB जे फॉस्फरस सोल्युबल बॅक्टेरिया जे आहेत या त्या अविद्राव्य फुरदाला विद्राव्य स्वरूपात आणून ते पिकाला उपलब्ध करून देण्याचं काम करतात. जर आपण या दोन्ही बॅक्टेरियांची जीवाणूंची जर बीज प्रक्रिया केली तर आपल्याला 100% सांगतो की जी काय खतं पेरायची आहेत ती तुम्ही 50% आला तरी चालू शकतं, अशा पद्धतीनं नियोजन केलेलं चांगलं राहील.
0: आणि तणनाशक,
1: दुसरी गोष्ट तणनाशकाच्या बाबतीमध्ये, तणनाशकाच्या बाबतीमध्ये म्हणजे उगवणीपूर्व आणि उगवणीनंतर असे दोन प्रकारचे तणनाशक आपल्याला बाजारात मिळतात. त्यापैकी पेरणी करत असताना जर उगवणीपूर्व तणनाशकाचा वापर केला तर आपल्याला पहिला महिना म्हणजे ज्यावेळेस पिकाचे वाढ ही चांगल्या परिस्थितीमध्ये होणं गरजेचं असतं त्यावेळेस तणांचा उपद्रव आपल्याला दिसून येत नाही.
0: म्हणजे पेरणी करताना म्हणताय का पेरणी झाल्याबरोबर लगेच?
1: नाही, उगवणीपूर्व म्हणजे पेरणी करताना पण होऊ शकतं किंवा पेरणी झाल्यानंतर 48 तासाच्या आत.
0: अच्छा,
1: जर तणनाशकाचा आपण फवारणी केली तर आपल्याला 1 महिन्यापर्यंत कसलंही तण आपल्या शेतात दिसून येत नाही आणि त्या वेळेमध्ये आपलं पीक हे चांगले प्रकारे वाढ होऊन नंतर येणाऱ्या तणापासून जे काही आपल्याला काटेकोरपणे सांभाळता येऊ शकतो.
0: खूप खूप धन्यवाद श्रुत भूषणराव लोकरे साहेब, आज आपण आकाशवाणी धाराशिव केंद्राच्या कृषी कार्यक्रमात सहभागी झालात आणि उशिरा पाऊस पडल्यामुळं पेरणी करताना शेतकरी बांधवांनी पीक निहाय कशी काळजी घ्यायला हवी या अनुषंगानं माहिती दिली, त्याबद्दल मी तुमचा मनपूर्वक आभारी आहे. धन्यवाद.
1: नमस्कार. नमस्कार.
2: मंडळी, किसान वाणी कार्यक्रमाच्या सुरुवातीला तुम्ही ऐकलीत, पावसाला झालेल्या विलंबामुळे भविष्यात पेरणी करताना शेतकरी बंधू भगिनींनी कोणती काळजी घ्यावी याविषयी तालुका कृषी अधिकारी कार्यालय कळंब येथील उपकृषी अधिकारी भुजंग लोकरे यांची दौलत निपाणीकर यांनी घेतलेली मुलाखत.
3: श्रोते हो, किसानवाणी हा प्रायोजित कार्यक्रम आपण ऐकत आहात FM बँडच्या 101.3 MHz वरील आकाशवाणीच्या धाराशिव केंद्रावरून.
2: आणि मंडळी, आता आकाशवाणी धाराशिव केंद्राचे कार्यक्रम तुम्ही जगभरात कोठेही ऐकू शकता, त्यासाठी डाउनलोड करा प्रसार भारतीचं अधिकृत मोबाईल रेडिओ ॲप News on AIR. श्रोते हो, या News on AIR ॲपच्या माध्यमातून तुम्ही आकाशवाणी धाराशिव केंद्रासोबतच प्रसार भारती अंतर्गत येणाऱ्या देशभरातील विविध

0: भाषांमधील आकाशवाणी केंद्रांचे कार्यक्रम लाईव्ह ऐकू शकता अगदी कोठेही.
1: जमीन, मशागत, हवामान, पाऊस, पाणी, तंत्रज्ञान, तज्ज्ञांच्या मुलाखती आणि पशुधनाची निगराणी, काळजी, आरोग्याची यशोगाथा शेतकऱ्यांची. ऐकायला विसरू नका

0: उपचार याविषयी धाराशिव येथील पोटविकार तज्ज्ञ डॉक्टर दयानंद चौरे यांनी सांगितलेल्या माहितीचा भाग पहिला. श्रोतेहो नमस्कार. श्रोतेहो, एक प्रश्न आहे. माणूस खाण्यासाठी जगतो की जगण्यासाठी खातो? मला तरी आजपर्यंत त्याचं उत्तर मिळालं नाही, परंतु जगण्याचाही तितक्याच आनंदाने मी उपभोग घेतो आहे जितक्या आनंदाने खाण्याचा उपभोग घेतो आहे. आणि केवळ मीच नाही, तर या पृथ्वी तलावर जन्माला आलेला प्रत्येक जीव हा त्याच्या त्याच्या पद्धतीनं खाण्यातही आनंद लुटतो आहे आणि जगण्यातही आनंद लुटतो आहे. परंतु बऱ्याच वेळा असं होतं की खाणं बिघडतं, त्याच्यामुळं जगणंही बिघडतं. म्हणून खाणं चांगलं असेल तर जगणं सुधारतं. आता तुम्ही म्हणाल की खाणं जगणं काय आहे, तर आजच्या आपल्या आरोग्यविषयक कार्यक्रमामध्ये आपण हाच विषय निवडला आहे जो आपल्या खाण्याशी संबंधित आहे, अर्थात पचनाशी संबंधित आहे. अपचन होणं, अन्न नीट न पचणं आणि मग त्याच्याशी संबंधित इतर व्याधींनी त्रास देणं, हे जवळपास आता दर दुसऱ्या तिसऱ्या माणसाला जाणवतं. त्याचा त्रास सहन करावा लागतो, अर्थात त्याला कारण आपली बदललेली जीवनशैली आहे. परंतु फक्त जीवनशैली हेच कारण आहे की आणखीनही काही कारण आहेत? आणि याच्यापासून सुटका करून घ्यायची असेल, बचाव करून घ्यायचा असेल, तर काय करायला हवं हे जर आपल्याला कोणी सांगणारं भेटलं, तर नक्कीच आपल्याला या त्रासापासून खूप दूर राहता येईल आणि आपलं जगणं सुसह्य करता येईल, आनंदी करता येईल. आणि हे सांगण्यासाठीच आज आपल्या आकाशवाणीच्या स्टुडिओमध्ये आम्ही आमंत्रित केलं आहे उस्मानाबाद येथील पोटविकारतज्ञ एंडोस्कोपिक सर्जन डॉक्टर दयानंद चौरे यांना. आज आपण त्यांच्याकडून अपचन याविषयी सविस्तर अशी माहिती करून घेऊया. डॉक्टर दयानंदजी चौरे, आपलं आकाशवाणीच्या स्टुडिओमध्ये स्वागत आणि नमस्कार.
1: नमस्कार.
0: डॉक्टर, एक साधा प्रश्न की तुमच्या रोजच्या प्रॅक्टिसमध्ये अपचनाशी संबंधित रुग्ण किती प्रमाणात आहेत? जास्त आहेत, कमी आहेत की खूप वाढत आहेत?
1: रोजच्या जर आपण ओपीडी किंवा जे बाह्य रुग्ण विभाग आहे तो कन्सिडर केला, तर जेवढ्या पेशंट असतात त्यामध्ये जवळपास 50-60% पेशंट हे अपचनाशी रिलेटेडच, म्हणजे त्यासंबंधितच कंप्लेंट्स किंवा आजार घेऊन येतात.
0: डॉक्टर चौरे सर, नॉर्मली लोकांचा असा समज आहे की मी काल किंवा परवा जड अन्न खाल्लं असेल तर मला आज अपचनाचा त्रास सुरू झालेला आहे. हे खरोखर त्या दिवशीच्या जेवणामुळे झालेलं असतं की त्याच्या फार पूर्वीपासून काहीतरी त्याच्या शरीरामध्ये घडत असतं, त्याच्या जगण्याच्या पद्धतीत घडत असतं?
1: तसं पाहायला गेलं तर आपलं म्हणजे एक शरीर जे आहे ते आपलं एक युनिटसारखं काम करतं. म्हणजे मी जे 4-5 वर्षापूर्वी समजा माझ्या पोटाला काहीतरी आजार झाला असणार, तर जर डेफिनेटली काही ना काहीतरी रेसिड्युअल इफेक्ट आपल्या शरीरामध्ये राहिलेला असतो. आणि समजा तसंच पुढे काही घडलं किंवा तसं काही त्याच आतडीच्या भागावर किंवा याच्यावर काही परत आजार करण्यासारखं आपण काही खाल्लं पिलं किंवा काही झालं, तर तोसुद्धा भाग आपल्याला परत त्रास देऊ शकतो. मग 2 दिवसापूर्वी जर आपण खाल्लं असेल जे गोष्ट आपल्याला जमत नाही किंवा आपली आतडी सहन करू शकत नाही, तर त्याच्यामुळे आतडीवर सूज येणं किंवा ते एक सुरुवात होते त्या दिवशी, आणि त्याचा इफेक्ट मग हळूहळू आपल्याला 2 दिवसानंतरही जाणवू शकतो.
0: अपचनाची किती कारणं सांगता येतील आपण?
1: अपचनाची कारणं तसं बरीचशी आहेत. म्हणजे ॲक्च्युली प्रत्येकाच्या शरीरयष्टीप्रमाणे किंवा प्रत्येकाच्या पचन संस्थेच्या ताकदीप्रमाणे अपचनाचं कारण बदलू शकतं. तुमच्यासोबत म्हणजे असं कन्सिडर करू शकतो की 2 मित्र आहेत, सगळं सेम खाता येते, पण एकाला काहीच त्रास झाला नाही, दुसऱ्याला मात्र त्रास झाला. कारण दोघांची आतडी वेगळी आहेत, दोघांचं शरीर वेगळं आहे, दोघांच्या पचन संस्थेची ताकद वेगळी आहे. अपचनाच्या बाकी कारणामध्ये आपले लाईफस्टाईल म्हणजे जे दररोजची दिनचर्या आहे त्याचा परिणाम होतो. म्हणजे आजकाल पहिले आपलं असायचं की सूर्याच्या म्हणजे वेळेप्रमाणे आपली कामं व्हायची. सूर्य उगवला की आपण उठणं, बाकी कामं सुरू करणे, त्याप्रमाणे न्याहारी, दुपारचं जेवण, संध्याकाळचं थोडंसं नाश्ता, परत रात्रीचं जेवण असं असायचं. वेळ आपली ठरली असायची, शरीराला पुरेसा आराम भेटायचा, मग त्याच्यामुळे बऱ्यापैकी पचनसंस्था वगैरे व्यवस्थित काम करायची. जसं जसं आता आपलं दैनंदिन चेंज होत चालली आहे, कामाचं स्वरूप बदलत चाललं आहे, त्याच्यामुळे बऱ्याच वेळा हे अपचनावर परिणाम होतात. एकतर आपला खाण्यापिण्याचा वेळ, दुसरं झोप बऱ्याच वेळा उशिरा सुरू होते आणि लवकर संपते, सकाळी लवकर उठावं लागतं. तिसरी गोष्ट बघायला गेलं तर आपण बैठे जॉब किंवा बऱ्याच वेळा आता जास्त वेळ बसणं लोकांचं वाढलेलं आहे, शारीरिक हालचाल कमी झाली आहे, त्याच्यामुळे हे परिणाम अपचनाचा त्रास दिसून येतो. आणि जे खाण्याच्या पद्धती आहेत किंवा जे खाद्यपदार्थ आहेत त्यामध्ये पण बऱ्यापैकी फरक आलेला आहे. म्हणजे फास्ट फूड झालं जे सगळ्यात बेस्ट एक्झाम्पल आहे, ज्याच्याने जास्त लोकांना त्रास होतो आणि तो स्लोही असू शकतो आणि इमिजिएटली असू शकतो.

0: तो डिपेंडिंग ऑन की काय खाल्लं आहे काय नाही त्यानुसार. त्याच्यानंतर आपण पुढे पाहायला गेलं तर आजकाल घराच्या बाहेर खाणं किंवा हॉटेलमध्ये खाणं हे एक म्हणजे रुटीन झालं आहे. आपण जर लहानपणी बघत होतो तर बाहेर खायचं म्हणलं तर काहीतरी प्रोग्राम, लग्न समारंभ, कुणासतरी काहीतरी आहे. हॉटेलिंगचा प्रकार एवढा नव्हता, पण आजकाल हॉटेल्समध्ये खाणं हे एक मानाचा प्रकार झाल्यासारखे झाले. मुलांमध्ये चर्चा असते लहानमध्ये की बाबा आम्ही आठवड्यातून 2 वेळा बाहेर जातो जेवायला, आम्ही प्रत्येक वीकेंडला बाहेर जातो जेवायला, आणि त्या गोष्टींचा ऑब्व्हियसली आपल्या शरीरावर परिणाम होणार. कारण हॉटेलमध्ये जसं आपण घरी बनवतो जेवण की जेवढं सगळ्या गोष्टींची काळजी घेऊन बनवलं जातं तसं नसणारच ऑब्व्हियसली.
1: मंडळी, किसान वाणी कार्यक्रमातील आरोग्य सल्ला या सत्रात आत्ता आम्ही प्रसारित केली अपचन आणि त्यावरील उपाय याविषयीची माहिती. ही माहिती आपल्याला सांगितली धाराशिव येथील पोटविकार तज्ञ डॉक्टर दयानंद चौरे यांनी. या माहितीचा पहिला भाग आज आपण ऐकलात.
2: अरे अरे अरे, क्या कर रहा है? इधर इधर इधर, हम बोल रहे हैं तेरे बिजू का.
3: पुतला बोल रहा है?
2: पक्षियों से तो हम खेत को बचा लेते हैं, पर इन घातक रसायनों से कैसे बचाएं?
3: मतलब?
2: देख बेटा, तू जो ये अंधाधुंध रसायन मिलाता है ना, मिट्टी की सेहत बिगड़ने लगी है, और जब माटी ही कमजोर पड़ जाएगी तो उपज कैसे सेहतमंद होगी? हाँ? अरे पहले ऐसा नहीं था, पूछना अपने बड़े बुजुर्गों से कैसे फसल लहलहाती थी, शुद्धता झलकती थी. माटी भी तंदुरुस्त और लोग भी. अरे पहली वाली बात कहा,
3: पर हम तो सभी डाले हैं.
2: सब नहीं, आज भी लाखों जागरूक किसान परंपरागत विधि से फसल उगा रहे हैं, खर्चा कम और उपज की कीमत भी बेहतर पा रहे हैं.
3: सच है?
2: रे बेटे, एक्सपीरियंस से बता रहे हैं, धूप में बाल सफेद नहीं किए हैं.
3: ठीक है भाई, मैं भी आज तो जैविक खेती शुरू करूंगा.
4: माटी से प्रेम की परंपरा है परंपरागत खेती.
1: मंडळी, आता किसानवाणी कार्यक्रमात आपण माहिती करून घेऊ धाराशिव जिल्ह्याचा उद्या बुधवार दिनांक 24 जून 2026 चा हवामान अंदाज. हा हवामान अंदाज आपल्याला प्राप्त झाला आहे प्रादेशिक हवामान केंद्र मुंबई यांच्याकडून. त्यांनी पाठविलेल्या हवामान अंदाजानुसार उद्या धाराशिव जिल्ह्यामध्ये काही ठिकाणी किरकोळ पाऊस पडण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. सोबतच ते असंही कळवतात की उद्याचं कमाल तापमान 36 अंश सेल्सिअस तर किमान तापमान 23 अंश सेल्सिअस राहू शकतं. याशिवाय त्यांनी असाही अंदाज व्यक्त केला आहे की आकाश अंशतः ढगाळ राहून सकाळची सापेक्ष आर्द्रता 85% राहील, तर दुपारनंतर हीच सापेक्ष आर्द्रता 49% अशी राहू शकते. याशिवाय त्यांच्या अंदाजानुसार उद्या वारा पश्चिम दिशेने ताशे 19 किलोमीटर वेगाने वाहू शकतो. तर मंडळी, हा आहे धाराशिव जिल्ह्याचा उद्या बुधवार दिनांक 24 जून 2026 चा हवामान अंदाज. हा हवामान अंदाज आपल्याला प्राप्त झाला प्रादेशिक हवामान केंद्र मुंबई यांच्याकडून. बरे तर मंडळी, याबरोबरच आजचा किसानवाणी हा प्रायोजित कार्यक्रम आम्ही इथेच समाप्त करीत आहोत. पुन्हा भेटूया पुढच्या कार्यक्रमात. तोपर्यंत मी दौलत निपाणीकर आता आपली रजा घेतोय. नमस्कार.

0: किसानवाणी हा प्रायोजित कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणीच्या धाराशिव केंद्रावरून. या कार्यक्रमाचे प्रायोजक होते कृषी सहकार शेतकरी कल्याण कृषी मंत्रालय भारत सरकार, तर सादरकर्ते होते किशोर पवार.
1: हा प्रायोजित कार्यक्रम प्रसारित केला आकाशवाणीच्या धाराशिव केंद्रावरून. श्रोतेहो, आपण ऐकत आहोत आकाशवाणी धाराशिव केंद्राची प्रसारण सेवा FM 101.3 MHz आणि प्रसारभारती न्यूज ऑन एअर या मोबाईल ॲपवर. आमची यानंतरची उद्घोषणा काही क्षणात.

0: आकाशवाणी धाराशिव केंद्रावरून आम्ही बोलत आहोत. श्रोते हो, रात्रीचे 8 वाजले आहेत.
1: चाटला यांचे नवीन शोरूम चाटला पॅटनी सेंटर, रेशमी साड्या, शालू व लग्नाचा बस्ता होलसेल रेट मध्ये. चाटला पॅटनी सेंटर, चाटला चौक, सोलापूर.
2: धारासूर मर्दिनी नागरी सहकारी पतसंस्था समर्थनगर धाराशिव.
3: आपल्या स्वप्नांना परिपूर्णतेकडे नेणारी धाराशिव शहरातील सर्वात जुनी पतसंस्था.
2: पतसंस्था क्षेत्रातलं विश्वासार्ह नाव म्हणजे धारासूर मर्दिनी नागरी पतसंस्था.
3: दाम दुप्पट ठेव, मुदत ठेवीवर आकर्षक व्याज देणारी विश्वसनीय पतसंस्था.
2: तात्काळ सोने तारण कर्ज फक्त 9% व्याज दरानं, नियम व अटी लागू.
3: तसंच वाहन तारण कर्ज वार्षिक 12% व्याज दरानं. चला तर मग आजच आपल्या धारासूर मर्दिनी नागरी पतसंस्थेला भेट देऊया. संपर्क 024 72 40 39.
4: राष्ट्रीय पल्स पोलिओ रविवार दिनांक 28 जून 2026.
3: नमस्कार. भारताच्या पोलिओवर विजयाची कहाणी सुवर्ण अक्षरांनी लिहिली जाते. ही जिंकलेली लढाई कायम राखण्यासाठी आपण आपले प्रयत्न सुरूच ठेवायला हवेत. कारण जोपर्यंत जगात पोलिओचा धोका टळत नाही तोपर्यंत धोका आहेच, खबरदारी घेतलीच पाहिजे.
4: रविवारी दिनांक 28 जून रोजी नजीकच्या बूथवर जाऊन पोलिओ डोस अवश्य पाजा. 2 थेंब दरवेळी. नुकतंच बाळ जन्मला असलं तरीही 0 ते 5 वर्षापर्यंत प्रत्येक वेळी. यापूर्वी दिला असेल तरीही पोलिओचा डोस पाजायलाच हवा, असं आवाहन जिल्हा एकात्मिक आरोग्य व कुटुंब कल्याण सोसायटी धाराशिव यांच्या वतीने करण्यात आला आहे. राष्ट्रीय पल्स पोलिओ रविवार दिनांक 28 जून 2026.
5: SNDT महिला विद्यापीठांतर्गत नालंदा कॉलेज ऑफ फॅशन डिझाईन येथे BA इन फॅशन डिझाईन या पदवी अभ्यासक्रमाला आणि माता रमाबाई कला विज्ञान आणि वाणिज्य महाविद्यालयात BA, BCom, BSc, जनरल, MSc, मायक्रोबायोलॉजी, MSc, केमिस्ट्री या अभ्यासक्रमांना सर्व प्रवर्गातील मुलींना मोफत प्रवेश. SC प्रवर्गासाठी स्वाधार योजनेचा लाभ. इतर मागासवर्गीयांना शिष्यवृत्तीचा लाभ. पत्ता: गोरे कॉम्प्लेक्स, समतानगर, धाराशिव. मोबाईल क्रमांक 93-10-66-65 आणि 93-10-66-65.
6: जागरूक पालक, निरोगी बालक आणि सशक्त भारत. श्रोते हो, आपल्या बाळाच्या निरोगी आणि सुरक्षित भविष्यासाठी एक छोटस पण अत्यंत महत्वाचं पाऊल उचलूया. येत्या रविवारी 28 जून 2026 रोजी आयोजित पोलिओ लसीकरण मोहिमेत सहभागी होऊन आपल्या 0 ते 5 वर्ष वयोगटातील प्रत्येक बालकाला पोलिओ प्रतिबंधक लसीचे 2 थेंब जरूर पाजा. यापूर्वी दिलेला असला तरीही 2 थेंब जीवनाचे संरक्षण उद्याच्या भविष्याचे. 28 जून 2026 रोजी जवळच्या पोलिओ बूथवर जाऊन आपल्या बालकास पोलिओ लस द्या. वेळ 8 ते 5 वाजेपर्यंत.
7: संत वाणीची अमृतधारा, संत विचारांचा कल्पतरू, जीविताचे साफल्य साधण्या संत साहित्याची कास धरू. श्रोते हो, ऐकायला विसरू नका संत साहित्यावर आधारित कार्यक्रम संत सांगाती दर बुधवारी सकाळी 10:30 FM 101.3 MHz आणि न्यूज ऑन AIR या ऑनलाईन मोबाईल ऍप वरून, अर्थात आकाशवाणीच्या धाराशिव केंद्रावरून.
6: श्रुती हो, एका पत्रात दडलेला असतो भावनांचा महासागर, तोच जेव्हा सूर लावतो होतो स्वरामधला सागर. अशाच आठवणींचा सोहळा आमचा पत्रे

0: कार्यक्रम जिथे शब्द सूर आणि हृदय एकत्र येतात. पत्रातून गाण्यापर्यंतचा हा प्रवास जरूर ऐका. मंगळवारी, बुधवारी, गुरुवारी आणि शनिवारी रात्री 10 वाजता कार्यक्रम पत्रगीत आकाशवाणी धाराशिव केंद्रावरून आणि प्रसार भारती न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲप वरून.
1: आकाशवाणीचं हे धाराशिव केंद्र आहे. रात्रीच्या 8:05 होत आहेत. मराठी राष्ट्रीय बातमीपत्र मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून आम्ही आता सहक्षेपित करीत आहोत.
2: प्रज्ञा जांभेकर राष्ट्रीय बातम्यात येत आहे. ठळक बातम्या. राष्ट्रपतींच्या हस्ते दुसऱ्या टप्प्यातल्या पद्म पुरस्कारांचं वितरण. महाराष्ट्रातले लोककलावंत भिकल्या धिंडा यांचा समावेश. महाराष्ट्रातल्या प्रत्येक पोलीस ठाण्यात अंमली पदार्थ विरोधी कृती दलाची स्थापना करण्याचं मुख्यमंत्र्यांचं विधानसभेत आश्वासन. विदर्भातल्या प्रत्येक जिल्ह्यात व्याघ्र प्रकल्प तसंच कोकण, पश्चिम महाराष्ट्र आणि खान्देशातल्या प्रत्येक जिल्ह्यात बिबट्या सफारी सुरू करण्याची वनमंत्र्यांची घोषणा. महाराष्ट्र विधान परिषदेच्या नवनिर्वाचित 17 आमदारांनी घेतली सदस्यत्वाची शपथ. आणि ISSF ज्युनियर वर्ल्ड चॅम्पियनशिप स्पर्धेत भारतीय नेमबाजांची 2 रौप्य आणि 1 कांस्य पदकाची कमाई. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते आज दुसऱ्या टप्प्यातल्या पद्म पुरस्कारांचं वितरण झालं. साहित्य आणि शिक्षण या क्षेत्रासाठी P Narayanan यांना आणि समाज कार्यासाठी माजी न्यायाधीश न्यायमूर्ती KT Thomas यांना पद्मविभूषणानं सन्मानित करण्यात आलं. क्रीडा क्षेत्रासाठी टेनिसपटू विजय अमृतराज, हॉकीपटू सविता पुनिया यांचा पद्मभूषण प्रदान करून गौरव करण्यात आला. कलाक्षेत्रातला पद्मभूषण पुरस्कार संगीत कलेसाठी अलका याज्ञिक तर लोककलेसाठी वेलापल्ली नटेशन आणि अभिनयासाठी मल्याळम अभिनेते मामुटी या मान्यवरांना मिळाला. महाराष्ट्रातल्या मान्यवरांमध्ये क्रिकेटपटू रोहित शर्मा तर नवजात बालक चिकित्सा तज्ज्ञ अर्मिडा फर्नांडिस यांना पद्मश्री पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलं. अभिनेता आर माधवन तसंच तारपा वादनासाठी प्रसिद्ध वारली लोककलावंत भिकल्या लाडक्या ढिंडा यांना कलाक्षेत्रातली पद्मश्री मिळाली. उद्योजक डॉक्टर अशोक खाडे यांना उद्योग क्षेत्रासाठी पद्मश्री देण्यात आली. दिवंगत अभिनेते सतीश शहा यांना जाहीर झालेला पद्मश्री पुरस्कार त्यांच्या बंधूंनी स्वीकारला. यावर्षी एकूण 131 पद्म पुरस्कार जाहीर झाले. त्यापैकी 2 पद्मविभूषण, 60 पद्मभूषण आणि 56 पद्मश्री आज वितरित झाले. केंद्रीय खाण मंत्रालयानं 56 महत्वपूर्ण आणि धोरणात्मक खनिज ब्लॉक्स तसंच 11 शोध परवाना ब्लॉक्सचा यशस्वी लिलाव केला आहे. मंत्रालयानं आतापर्यंत उपलब्ध करून दिलेल्या 88 ब्लॉक्सपैकी 56 ब्लॉक्सचा लिलाव पूर्ण झाला आहे. केंद्र सरकारनं प्रथमच गुजरात, उत्तराखंड आणि तेलंगणा इथल्या महत्वपूर्ण खनिज ब्लॉक्सचा लिलाव केला असून या टप्प्यात ग्रॅफाइट, दुर्मिळ पृथ्वी खनिज, टायटानियम यासारख्या खनिजांचा समावेश आहे. याशिवाय मंत्रालयानं नव्या व्यवस्थेअंतर्गत आतापर्यंत 11 अन्वेषण परवाने ब्लॉक्सचा लिलाव केला असून अरुणाचल प्रदेश, उत्तर प्रदेश आणि ओदिशा इथल्या ब्लॉक्सचे प्रथमच लिलाव झाले. या लिलावांमुळे स्वच्छ ऊर्जा, संरक्षण क्षेत्र आणि प्रगत उत्पादन उद्योगांसाठी आवश्यक असलेल्या महत्वपूर्ण खनिजांच्या शोध आणि विकासाला गती मिळणार आहे. राज्यातल्या प्रत्येक पोलीस ठाण्यात अंमली पदार्थ विरोधी कृती दलाची स्थापना करू असं आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज विधानसभेत प्रश्नोत्तराच्या तासात दिलं. या कृती दलात उत्तमोत्तम अधिकाऱ्यांची नियुक्ती केली जाईल. त्यांना भ्रष्टाचार विरोधी पथक आणि नक्षलविरोधी पथकाप्रमाणे भत्ते आणि पदोन्नती दिली जाईल असं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं.
3: आता प्रत्येक पोलीस स्टेशनमध्ये ANTF आपण उभा करतो आहोत. त्यासोबत आमच्या डोक्यात असं देखील आहे की जसं आपण आपला जो काही अँटी करप्शन ब्युरो आहे किंवा नक्षलवाद विरोधी मोहीम आहे या 2 ठिकाणी आपण इन्सेंटिव्ह दिला आहे, तर तशा पद्धतीनं आम्ही आता निर्णय करतो आहोत चांगले अधिकारी हे ANTF मध्ये गेले पाहिजेत. याकरता त्यांना स्पेशल पे किंवा 1 स्टेप अहेड अशा पद्धतीनं जो त्या ठिकाणी काम करेल त्याला आम्ही ते डेझिग्नेशन देणार आहोत.
2: ज्या पोलीस ठाण्याच्या

हद्दीत जास्त अंमली पदार्थ सापडतील तिथल्या पोलीस निरीक्षकावर कारवाई करण्याचा इशारा मुख्यमंत्र्यांनी दिला. एप्रिल 2026 पर्यंत राज्यात अंमली पदार्थ बाळगल्याप्रकरणी 1142 गुन्हे दाखल झाले, त्यापैकी 1626 आरोपींना अटक झाली. त्यात 254 कोटी रुपयांचे अंमली पदार्थ जप्त झाले असून अंमली पदार्थ सेवन करणाऱ्यांविरुद्ध 3199 गुन्हे दाखल झाल्याची माहिती सरकारनं लेखी उत्तरात दिली. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नेते जयंत पाटील यांनी यासंदर्भात प्रश्न उपस्थित केला होता. विदर्भातल्या प्रत्येक जिल्ह्यात व्याघ्र प्रकल्प तसंच कोकण पश्चिम महाराष्ट्र आणि खान्देशातल्या प्रत्येक जिल्ह्यात बिबट्या सफारी सुरू करण्याची घोषणा वनमंत्री गणेश नाईक यांनी विधानसभेत लक्षवेधीच्या दरम्यान केली. वन्यजीवांच्या हल्ल्यात मृत्यूमुखी पडलेल्या नागरिकांच्या कुटुंबातल्या सदस्यांना कायमस्वरूपी नोकरी देण्याचा प्रस्ताव लवकरच मंत्रिमंडळाच्या समोर सादर केला जाईल असं आश्वासन नाईक यांनी दिलं. विधान परिषदेच्या नवनिर्वाचित सदस्यांचा शपथविधी आज झाला. प्राजक्त तनपुरे, रवींद्र फाटक, अनिकेत तटकरे, दुष्यंत चतुर्वेदी, विक्रम काकडे, अरुण लखानी, बसवराज पाटील, प्रवीण पोटे, अमरनाथ राजूरकर, राजेंद्र राऊत, धैर्यशील कदम, गोकुळ गीते, राजीव पोद्दार, अविनाश ब्राह्मणकर, नंदकिशोर महाजन आणि सुहास शिर्षक यांना सभापती राम शिंदे यांनी सदस्यत्वाची शपथ दिली. राज्य सरकारी कर्मचाऱ्यांप्रमाणे एसटी कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता 53% 58% करायचा निर्णय घेतल्याची घोषणा परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी आज विधान परिषदेत केली. तर वार्षिक वेतनवाढीचा दर 2-3% करायची घोषणाही त्यांनी केली. यानंतर 29 जून रोजी एसटी कर्मचाऱ्यांनी पुकारलेलं धरणा आंदोलन मागे घेतल्याचं सरनाईक यांनी जाहीर केलं. दूध आणि दुग्धजन्य पदार्थांमध्ये होणारी भेसळ रोखण्यासाठी दूध भेसळ अधिनियम तयार करायचं काम सुरू असून त्यात भेसळीच्या गंभीरतेनुसार 6 महिने ते आजन्म तुरुंगवास आणि 10 लाख रुपयांच्या दंडाची तरतूद प्रस्तावित आहे अशी माहिती अन्न आणि औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवाळ यांनी आज विधान परिषदेत दिली. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या AIR न्यूज मुंबई या इंस्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. जर्मनीत सुहल इथं सुरू असलेल्या ISSF ज्युनियर वर्ल्ड चॅम्पियनशिप स्पर्धेत भारतीय नेमबाजांनी आज 2 रौप्य आणि 1 कांस्य पदकाची कमाई केली. शिव नरवालला पुरुषांच्या 10 मीटर एअर पिस्टल ज्युनियर प्रकारात रौप्य पदक मिळालं, तर याच प्रकारात युग प्रताप सिंग राठोडनं कांस्य पदक पटकावलं. भारतानं पुरुषांच्या 10 मीटर एअर पिस्तल ज्युनियर सांघिक प्रकारातही रौप्य पदक जिंकलं. या स्पर्धेत भारताची एकूण पदक संख्या 15 पोहोचली असून यात 5 सुवर्ण, 3 रौप्य आणि 7 कांस्य पदकांचा समावेश आहे. फिफा विश्वचषक स्पर्धेत आज गटफेरीतले महत्वाचे सामने होत आहेत. नॉकआउट फेरीत स्थान मिळवण्यासाठी सर्व संघ शर्थीची झुंज देतील. अमेरिकेत ह्युस्टन इथं गट के मध्ये ख्रिस्टियानो रोनाल्डोचा संघ उझबेकिस्तानचा सामना करेल. सलामीच्या सामन्यात बरोबरी पत्करावी लागल्यानंतर हा संघ आता पुनरागमन करण्यासाठी मैदानात उतरेल. हा सामना रात्री 10:30 सुरू होईल. अमेरिकेत बोस्टन इथं भारतीय वेळेनुसार मध्यरात्री 1:30 गट एलमध्ये इंग्लंड आणि घाना यांच्यात लढत होईल. कॅनडा टोरंटो इथं 4:30 गट एलमधल्या आणखी एका सामन्यात क्रोएशियाचा सामना पनामाशी होईल. त्यानंतर उद्या सकाळी 7:30 ग्वाडलहारा इथं गट के मधल्या सामन्यात कोलंबियाचा सामना DR कॉंगोशी होईल. भारत, अमेरिका आणि इराण यांच्यातला सामंजस्य करार यशस्वी होईल अशी आशा असल्याचं राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांनी म्हटलं आहे. नवी दिल्ली इथं आयोजित ब्रिक्स देशांच्या राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार बैठकीत ते आज बोलत होते. परराष्ट्र मंत्री डॉ एस जयशंकर यांनी मंगोलिया दौऱ्यादरम्यान मंगोलियाचे परराष्ट्र मंत्री आणि उद्योग मंत्री यांची भेट घेतली. भारतीय नौदलाचं INS उदयगिरी हे युद्ध जहाज आणि INS कावरत्ती ही पाणबुडी विरोधी युद्धनौका अशी दोन्ही जहाजं व्हिएतनामच्या न्हा रोंग बंदरात पोहोचली आहेत. ठळक बातम्या पुन्हा एकदा.

0: राष्ट्रपतींच्या हस्ते दुसऱ्या टप्प्यातल्या पद्म पुरस्कारांचं वितरण, महाराष्ट्रातले लोककलावंत भिकल्या धिंडा यांचा समावेश, महाराष्ट्रातल्या प्रत्येक पोलीस ठाण्यात अंमली पदार्थ विरोधी कृती दलाची स्थापना करण्याचं मुख्यमंत्र्यांचं विधानसभेत आश्वासन, विदर्भातला प्रत्येक जिल्ह्यात व्याघ्र प्रकल्प, तसंच कोकण, पश्चिम महाराष्ट्र आणि खान्देशातल्या प्रत्येक जिल्ह्यात बिबट्या सफारी सुरू करण्याची वनमंत्र्यांची घोषणा, महाराष्ट्र विधान परिषदेच्या नवनिर्वाचित 17 आमदारांनी घेतली सदस्यत्वाची शपथ, आणि ISSF ज्युनियर वर्ल्ड चॅम्पियनशिप स्पर्धेत भारतीय नेमबाजांची 2 रौप्य आणि 1 कांस्य पदकाची कमाई। याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं। नमस्कार।
1: आकाशवाणी धाराशिव केंद्राची प्रसारण सेवा आपण ऐकत आहोत FM 101.3 मेगाहर्ट्झवर। श्रोते हो, रात्रीचे 8:15 वाजले आहेत। थोड्याच वेळात लोकरंग हा लोकसंगीताचा कार्यक्रम आपण ऐकणार आहोत।
2: चाटला यांचे नवीन शोरूम चाटला पॅथनी सेंटर, रेशमी साड्या, शालू व लग्नाचा बस्ता होलसेल रेट मध्ये। चाटला पॅथनी सेंटर, चाटला चौक, सोलापूर।
3: जागरूक पालक, निरोगी बालक आणि सशक्त भारत। श्रोते हो, आपल्या बाळाच्या निरोगी आणि सुरक्षित भविष्यासाठी एक छोटस पण अत्यंत महत्वाचं पाऊल उचलूया। येत्या रविवारी 28 जून 2026 रोजी आयोजित पोलिओ लसीकरण मोहिमेत सहभागी होऊन आपल्या 0 ते 5 वर्ष वयोगटातील प्रत्येक बालकाला पोलिओ प्रतिबंधक लसीचे 2 थेंब जरूर पाजा। यापूर्वी दिलेला असला तरीही 2 थेंब जीवनाचे, संरक्षण उद्याच्या भविष्याचे। 28 जून 2026 रोजी जवळच्या पोलिओ बूथवर जाऊन आपल्या बालकास पोलिओ लस द्या। वेळ 8 ते 5 वाजेपर्यंत।
1: श्रोते हो, आता प्रसारित करीत आहोत नवयुग आराधी मंडळ येरमाळा तालुका कळंब यांनी गायलेली देवीची गाणी।
4: श्रोते हो, आजच्या लोकरंग या कार्यक्रमात ऐकूयात नवयुग आराधी मंडळ येरमाळा तालुका कळंब यांनी गायलेली देवीची गाणी। गायक आणि झांजवादक बापू शंकर लाटे, सहगायक विठ्ठल भास्कर ठोंबरे आणि दिलीप गणपती शेटे, संगीत साथ तुणतुण अशोक एडबा पौळ आणि ढोलकी लखन कृष्णा चंदनशिवे। निवेदन आहे आशिष लगाडे यांचं आणि ह्या कार्यक्रमाचे सादरकर्ते आहेत किशोर पवार।

गावयरमाळ येरमाळ मोठ गुलजा

passa lá e...

0: नवयुग आराधी मंडळ एरमाळा तालुका कळंब यांनी गायलेली देवीची गाणी श्रुतीहो आत्ताच आपण ऐकलीत. गायक आणि झांज वादक होते बापू शंकर लाटे. सहगायक होते विठ्ठल भास्कर ठोंबरे आणि दिलीप गणपती शेटे. संगीत साथ होती तुणतुण अशोक एडवा पोळ आणि ढोलकी लखन कृष्णा चंदनशिवे. निवेदन होतं आशिष लगाडे यांचं आणि ह्या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते किशोर पवार. हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणीच्या धाराशिव केंद्रावरून.
1: नवयुग आराधी मंडळ एरमाळा तालुका कळंब यांनी गायलेली देवीची गाणी आत्ताच आपण ऐकलीत लोकरंग या लोकसंगीताच्या कार्यक्रमामध्ये. यावरच हा कार्यक्रम आम्ही इथे समाप्त करीत आहोत.

आकाशवाणीचं हे धाराशिव केंद्र आहे. रात्रीची 8:45 होत आहेत. समाचार संध्या हिंदी बातमीपत्र दिल्ली केंद्रावरून सहक्षेपित करीत आहोत आणि त्यानंतर रात्री 9 वाजता विविध भारतीचे कार्यक्रम मुंबई केंद्रावरून सहक्षेपित करू.

नमस्कार रसिक श्रोते हो, मराठी पत्रगीत या कार्यक्रमामध्ये मी स्वाती कुलकर्णी आमच्या सर्व रसिक श्रोत्यांचं मनपूर्वक स्वागत करते. आणि कार्यक्रमातील पहिलं पत्र आहे समतानगर परळी वैजनाथ. इथून आमचे श्रोते आहेत शिवदास गलांडे, जयश्री गलांडे, अतुल गलांडे, अनुजा गलांडे. या नायकाचं आहे सुशीला या चित्रपटासाठी उषा मंगेशकर आणि सहकार्याने गायलेलं जगदीश केवुडकर यांचं गीत. ऐकूयात हे गीत.

आणि सशक्त भारत। श्रोतेहो, आपल्या बाळाच्या निरोगी आणि सुरक्षित भविष्यासाठी एक छोटस पण अत्यंत महत्वाचं पाऊल उचलूया। येत्या रविवारी 28 जून 2026 रोजी आयोजित पोलिओ लसीकरण मोहिमेत सहभागी होऊन आपल्या 0 ते 5 वर्ष वयोगटातील प्रत्येक बालकाला पोलिओ प्रतिबंधक लसीचे 2 थेंब जरूर पाजा। यापूर्वी दिलेला असला तरीही 2 थेंब जीवनाचे संरक्षण, उद्याच्या भविष्याचे। 28 जून 2026 रोजी जवळच्या पोलिओ बूथवर जाऊन आपल्या बालकास पोलिओ लस द्या। वेळ 8 ते 5 वाजेपर्यंत।

दाळिंबी या चित्रपटातील आशा भोसले आणि सुरेश वाडकर यांनी गायलेलं एम डी देवकते यांचं गीत आपण ऐकलं. बाळ पळसुले यांनी संगीतबद्ध केलेलं या गीतासाठी पसंती कळवली होती. मुक्काम पोस्ट दत्तवाड, तालुका शिरोळ, जिल्हा कोल्हापूर इथून आमचे श्रोते होते संपत्ती खेमलापुरे, राणी अंकिता खेमलापुरे, तानाजी खेमलापुरे, अंकुश पार्थ, धनाजी खेमलापुरे. श्रोते हो, कार्यक्रमामध्ये आता ऐकूया बंदीवान मी या संसारी या चित्रपटातील आशा भोसले यांनी गायलेलं जगदीश घेबुडकर यांचं गीत. या गीतासाठी पसंती कळवली आहे शनिवार पेठ बीड इथून. आमचे श्रोते आहेत पी बी कुलथे, हनुमंत कुलथे, समर्थ कुलथे, वल्लभ कुलथे, श्रावणी कुलथे आणि प्रथमेश कुलथे. ऐकूयात हे गीत त्यांच्या आवडीचं.

श्रोते हो कार्यक्रम आता ऐकूया वंदना विटणकर यांचं गीत. अशोक पत्की यांनी संगीतबद्ध केलेलं, अनुराधा पोडवाल, विनय मांडके आणि सहकाऱ्यांच्या आवाजामध्ये या गीतासाठी पसंती कळवली आहे. मुक्काम पोस्ट आष्टा कासार, तालुका लोहारा, जिल्हा धाराशिव इथून शैलेंद्र पाटील, शांताबाई पाटील, सिद्धी पाटील, सृष्टी पाटील आणि समस्त पाटील परिवार. आणि चित्रपट आहे अर्धांगिनी.

भिंगरी या चित्रपटातील बाळ पसुले यांचं गीत आत्ताच यांनी संगीतबद्ध केलेलं जगदीश खेबुडकर यांचं गीत आत्ताच आपण ऐकलं. महेंद्र कपूर आणि उषा मंगेशकर यांच्या आवाजामध्ये या गीतासाठी पसंती कळवली होती. मुक्काम हिप्परसोगा तालुका औसा जिल्हा लातूर इथून उस्मान शेख, फौजी सायराबानो शेख, दस्तगीर शेख, फैज नबी शेख, शाकिर शेख, इस्लामबी शेख, बाबा शेख, करिश्मा शेख, सिमरन शेख, सानिया, शकील पठाण वळसंगीकर, बिस्मिल्ला शेख, गदर शेख आणि निलोफर शेख हिप्परसोगा इथून, तालुका बिलोरी जिल्हा नांदेड इथून चांदनी अयुब सय्यद आणि बाळराजे अमन सय्यद. श्रोते हो, मराठी पत्रगीत हा कार्यक्रम आपण ऐकत आहोत आकाशवाणी धाराशिव केंद्रावरून. कार्यक्रमामध्ये आता ऐकूया खतरनाक या चित्रपटातील राम लक्ष्मण यांनी संगीतबद्ध केलेलं प्रवीण दवणी यांचं गीत. विनोद राठोड आणि प्रतिमा यांच्या आवाजामध्ये या गीतासाठी पसंती कळवली आहे. वनाची वाडी तालुका राधानगरी जिल्हा कोल्हापूर इथून आमचे श्रोते आहेत सुप्रिया, ओंकार, विद्या, साईनाथ, संस्कार, प्रतीक, सरिता आणि प्रकाश सुतार. ऐकूयात हे गीत त्यांच्या गावापर्यंत.

0: बस गाड़ी।
1: महेश तोच असेल का हो तो खुनी?
0: येस ऑफकोर्स, बंगल्याची टेहळणी करायला लागणार।

मी महिना उडाला या चित्रपटातील सुरेश वाडकर, अनुराधा पौडवाल यांनी गायलेलं शांताराम नांदगावकर यांचं गीत आत्ताच आपण ऐकलं. अनिल अरुण यांनी संगीतबद्ध केलेलं. या गीतासाठी पसंती कळवली होती गौतम नगर जिल्हा नांदेडतून. आमचे श्रोते होते प्रभाकर जोंधळे, आरती जोंधळे. श्रोते हो, कार्यक्रमामध्ये आता ऐकूया खिचडी या चित्रपटासाठी शोभा जोशी आणि सुरेश वाडकर यांनी गायलेलं जगदीश केबुडकर यांचं गीत ऐकूया. या गीतासाठी पसंती कळवली आहे शिवनेरी नगर परंडा इथून, जिल्हा धाराशिव. आमचे श्रोते आहे दिनकर अडगळे, संगीता अडगळे, भारतीय प्रगती, श्रावणी चव्हाण आणि समस्त अडगळे परिवार. ऐकूयात हे गीत त्यांच्या गावापर्यंत.

0: तरी नहीं अजून येत नाही तशी मजा. हां आठवलं काठेवाडी होशील का रे राजा.
1: एम एम

0: जागरूक पालक, निरोगी बालक आणि सशक्त भारत। श्रुती हो, आपल्या बाळाच्या निरोगी आणि सुरक्षित भविष्यासाठी एक छोटंसं पण अत्यंत महत्वाचं पाऊल उचलूया। येत्या रविवारी 28 जून 2026 रोजी आयोजित पोलिओ लसीकरण मोहिमेत सहभागी होऊन आपल्या 0 ते 5 वर्ष वयोगटातील प्रत्येक बालकाला पोलिओ प्रतिबंधक लसीचे 2 थेंब जरूर पाजा। यापूर्वी दिलेला असला तरीही 2 थेंब जीवनाचे, संरक्षण उद्याच्या, भविष्याचे। 28 जून 2026 रोजी जवळच्या पोलिओ बूथवर जाऊन आपल्या बालकास पोलिओ लस द्या। वेळ 8 ते 5 वाजेपर्यंत।
1: श्रोते हो, मराठी पत्रगीती या कार्यक्रमात ऐकूया आशा भोसले सुरेश वाडकर यांनी गायलेलं गुपचूप गुपचूप या चित्रपटातील हे गीत। या गीतासाठी पसंती कळवली आहे गणेश पेठ पाथर्डीतून आमचे श्रोते अंबादास शिंदे, संगीता शिंदे, अमोल अमृत आणि सुवर्णा शिंदे।

श्रोतेहो, मराठी पत्रकेत या कार्यक्रमात आपण ऐकलं देवता या चित्रपटासाठी आशा भोसले यांनी गायलेलं वंदना विटंकर यांचं गीत, राम लक्ष्मण यांनी संगीतबद्ध केलेलं. या गीतासाठी पसंती कळवली होती सारस रेडिओ श्रोता संघ तालुका माजलगाव जिल्हा बीड इथून नारायण चिरके, चंपाबाई चिरके, राहुल चिरके, कृष्णा चिरके, अक्षय मोरे, करण गांगडे आणि समर्थ उमरे. श्रोतेहो, कार्यक्रमाच्या शेवटी आता ऐकूया बिनकामाचा नवरा या चित्रपटासाठी अनुराधा पोडवाल यांनी गायलेल्या शांताराम नांदगावकर यांचं गीत. या गीतासाठी पसंती कळवली आहे दयानंद नगर नांदेडचे प्रकाश जैन, तसेच फकीरा रेडिओ श्रोता संघ बीडचे रणजित कुमार नांदेव थोरात, रितेश, आकाश, रश्मी, रंजना, तसेच गबरू पैलवान थोरात. ऐकूयात हे गीत त्यांच्या गावापर्यंत.

आकाशवाणीचं हे धाराशिव केंद्र आहे. रात्रीचे 11 वाजत आहेत. प्रथम हिंदीतून बातमीपत्र आणि 11:05 इंग्रजी बातमीपत्र दिल्ली केंद्रावरून प्रसारित होईल. आम्ही सहक्षेपित करीत आहोत.